श्रोतेहो नमस्कार आणि शुभ सकाळ. तुम्हा सर्वांचं आजच्या या प्रसारणात स्वागत करतो आहे. आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 19, अश्विन शके 1948 अर्थात 11 ऑक्टोबर 2026. प्रारंभ करूया आजच्या या प्रसारणाला मंगल ध्वनीनं.

आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे. ठीक 6 वाजता आहेत. काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रुतिहो यानंतरची भक्तिरचना आहे अरविंद आगाशे यांची. स्वर आहे वैशाली सामंत यांचा आणि संगीत नियोजन आशिष मुजुमदार यांचं.

श्रुति हो आपण ऐकत आहात कार्यक्रम भक्ती संगीत. यानंतरची भक्ती रचना आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची. स्वर आणि संगीत त्यांचंच.

श्रुतेहो हा स्वर होता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा. यानंतरची भक्तिरचना ऐकवतोय हे अरविंद आगाशे यांची. स्वर आहे स्वप्निल बांदोडकर यांचं आणि संगीत नियोजन आशिष मुजुमदार यांचं.

श्रोतेहो ऐकूया आजच्या कार्यक्रमातील भक्ती संगीताच्या या कार्यक्रमातील शेवटचं गीत देशभक्तीपर गीत. स्वर आहे महेंद्र कपूर उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांचा, शब्दरचना आहे जगदीश खेबुडकर यांची आणि संगीत नियोजन राम लक्ष्मण यांचं.

श्रुती हो, हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं आणि स्वर होता महेंद्र कपूर आणि उत्तरा केळकर यांचा. आणि या गीतासोबतच आजचा भक्ती संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही संपवित आहोत.

आकाशवाणी से हे अमरावती केंद्र आहे एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या ऍपवर. यावेळी ठीक 6:35 आणि 49 सेकंद झालेले आहेत. श्रोत्यांनो, आता जाणून घेऊयात आज आणि उद्या आपल्या आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर लगेच म्हणजे 6:40 विचारपुष्प. यामध्ये आज नवरात्रोत्सव या विषयावर चिंतन. लेखन प्राध्यापक डॉक्टर शिवाजी काळे यांचं, तर वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर. हे दोनही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. सहा वाजून 55 मिनिटांनी दिनविशेष, अर्थातच इतिहासातील आजच्या दिवसाच्या काही ठळक नोंदी. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. 7:40 सुगम संगीत, 7:50 जितेंद्र घोडकेसरा पुणे द्वारा प्रायोजित कार्यक्रम. 8:40 आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त तिच्या स्वप्नांना आकाश देऊया हा मुलाखतींवर आधारित समन्वित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील नयन पवार. 10:00 लोकजागर या कार्यक्रमामध्ये अत्याधुनिक चारा प्रक्रिया तंत्रज्ञान या विषयावर प्राध्यापक डॉक्टर आशुतोष खवले यांच्याशी अवंती मोरे यांनी साधलेला संवाद आपल्याला ऐकता येईल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील आशिष गावंडे. 10:30 नवरात्रोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम देवीचा गोंधळ या कार्यक्रमाचा पहिला भाग आपण ऐकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील आशिष गावंडे. ठीक 11:00 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित पत्र फरमाईशीचा हिंदी गीतांचा कार्यक्रम गीत गुंजन. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 1:00 पासून तर रात्री 11:00 पर्यंत आपण विविध भारती सेवेच्या विविध

0: कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकाल. सायंकाळी 7:30 वाजता राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये समन्वित कार्यक्रम कीर्तन. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. श्रोतेहो, आता उद्या म्हणजे सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर 2026 ला प्रसारित होणारे कार्यक्रम असे असतील. सकाळी ठीक 6:05 भक्ती संगीत, 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा, 6:40 विचार पुष्प, यामध्ये ग्राम संस्कृती या विषयावर चिंतन. लेखन असेल बाबूराव उपाध्ये यांचं आणि वाचन स्वर बाबासाहेब खराडे यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर, हे दोनही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील. 6:55 दिनविशेष अर्थातच इतिहासातील आजच्या दिवसाच्या काही ठळक नोंदी. 7:25 वेळ असेल आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येणाऱ्या दिलखुलास या प्रायोजित कार्यक्रमाची. 7:40 आनंद घ्याल मिश्र संगीताचा. 7:50 जितेंद्र घोडके सरा पुढे द्वारा प्रायोजित कार्यक्रम. 8:40 हिंदी गझल. 10:00 विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमामध्ये नाट्यकला प्रकार आणि वाटचाल या विषयावर अभिनेते लेखक दिग्दर्शक विशाल तराळ यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील भैयालाल टेकाम. ठीक 10:30 नवरात्रोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम देवीचा गोंधळ या कार्यक्रमाचा भाग दुसरा आपण ऐकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील आशिष गावंडे. ठीक 11:00 नवीन हिंदी गीतांवर आधारित कार्यक्रम नए तराने. 12:00 वेळ असेल वनिता मंडळ या कार्यक्रमाची, जो आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. दुपारी 1:00 तर रात्री 11:00 आपण विविध भारती सेवेच्या विविध कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकाल. सायंकाळी 7:30 राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये कार्यक्रम माझं आवार माझं शिवार, हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. या व्यतिरिक्त राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या तसेच हिंदी आणि इंग्रजी बातम्या मुंबई आणि दिल्ली केंद्रावरून त्यांच्या नियोजित वेळेस आम्ही सहक्षेपित करू. तर ही होती आपल्या अमरावती आकाशवाणी केंद्रावरून आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. यावेळी ठीक 6:49 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विचार पुष्प. यामध्ये आज नवरात्रोत्सव या विषयावर चिंतन. लेखन प्राध्यापक डॉक्टर शिवाजी काळे यांचं आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं.
1: भारतीय संस्कृतीमध्ये अनेक देवदेवता आहेत. प्रत्येकाची एक शक्ती असल्याचं मानलं जातं. त्यातून प्रत्येक देवतेचं महत्व अधोरेखित होतं. याच पार्श्वभूमीवर जगाच्या अर्ध्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करणाऱ्या स्त्रियांचं सामर्थ्य दर्शविणारं रूप म्हणून देवीकडं पाहिलं जातं. महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली या प्रमुख देवी रूपांसोबतच दुर्गा, जगदंबा, भवानी, रेणुका अशी अनेक रूपं देशभर पूजली जातात. या प्रत्येक देवीचं स्वतःचं असं खास वैशिष्ट्य आहे. ज्ञानाचं दान देणारी, ऐश्वर बहाल करणारी, दुष्टांचा संहार करणारी अशी ही रूपं आहेत. धर्मग्रंथ आणि पुराणातील या देवींच्या रूपांशेजारी आजची स्त्री उभी केली तर लक्षात येतं की स्त्रियांची शक्ती आजही या देवतांच्या क्षमतेपेक्षा कमी नाही. आजची स्त्री ज्ञानवंत आहे, कमावती आहे, वेळप्रसंगी आपल्यावर संकट आणणाऱ्या नराधमांचा हिमतीनं सामना करणारी आहे. मात्र तिच्या या सामर्थ्याला लगाम घालण्याचं काम पुरुष वर्गाकडून सातत्यानं होत असतं. पुरुषी मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या बहुतेक क्षेत्रात आज स्त्रिया धडाडीनं काम करताना दिसतात. संरक्षण, अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी, शिक्षण यासोबत

0: प्रशासकीय कामकाजात स्त्रियांनी उत्तुंग भरारी घेतलेली आहे. आजची स्त्री रस्त्यावर वाहन चालवितानाच आकाशात भरारी घेताना दिसते, एवढंच नाही तर वायुसेनेतली विमानं उडवण्याचं साहसही करते. निसर्गानं पुरुषांच्या तुलनेत स्त्रीला शारीरिकदृष्ट्या थोडं कमकुवत बनवलं असलं तरी तिला सर्जनशील बनवून त्याची भरपाई केलेली आहे. तथापि तिच्या शारीरिक दुबळेपणाचा लाभ घेऊन तिला दुय्यम वागणूक देणं आणि विकासाच्या संधी नाकारणं हे सातत्यानं चालत आलं आहे. घरात आणि घराबाहेर तिला असुरक्षित वाटावं अशी जाणीवपूर्वक व्यवस्था करण्याचं काम प्राचीन काळापासून होत आहे. काही समाजसुधारकांचा अपवाद वगळता पुरुषी अहंकारानं स्त्रियांवर सतत अन्यायच केला आहे. यासाठीच नवरात्रीचा जागर करून स्त्रियांना त्यांच्यातील सामर्थ्याची जाणीव करून देण्याची गरज आहे. यासाठी नवरात्रीचा उत्सव आणि जागर करण्याची आवश्यकता आहे. स्त्रियांना त्यांच्यातील बलस्थानांची प्रचिती येणं, आकाशाला गवसणी घालण्याचं सामर्थ्य तिच्यात आहे याची तिला जाणीव करून देणं, आपली बुद्धिमत्ताच आपली शक्ती आहे हे तिला जाणवून देणं, आपली शांत आणि सोज्वळ असलेली प्रतिमा राखतानाच संकट प्रसंगी रणचंडिका होऊन उग्ररूप धारण करण्यासाठी तिला जाग करणं, या आणि अशा तिच्या सामर्थ्याचा जागर करण्याचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव होय. तथापि स्त्री शक्तीचा सन्मान म्हणजे केवळ तिच्यातील दैवी रूपाचा सन्मान न मानता तिच्या व्यक्तिमत्वाचा सन्मान मानला पाहिजे. नवरात्रीचे 9 दिवस नव्हे तर तिला कायम देवी स्वरूप मानून तिला आदर आणि सन्मान देणं गरजेचं आहे. आजच्या आधुनिक युगात स्त्रियांना न्यायाची वागणूक आणि प्रगतीची समान संधी देऊन तिला स्वतःचा विकास घडून आणण्यासाठी सारी दालनं खुली करणं आवश्यक आहे. बऱ्याच प्रमाणात स्त्रियांसाठी अशा संधी उपलब्ध झालेल्या असल्या तरी पुरुषी व्यवस्थेनं त्या काही दबावापोटी दिलेल्या असून त्यात स्वेच्छेचा भाग कमी आहे हे समाजसुधारकांना आणि स्त्रियांनाही प्रकर्षानं लक्षात येतं. राजाराम मोहन रॉय यांच्यापासून महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि थेट महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यापर्यंत अनेकांनी स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून त्यांच्या सक्षमीकरणासाठी काम केलं. त्यामुळंच आजची स्त्री तुलनेनं स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सक्षम होत आहे. भविष्यात आपल्यावरील अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी स्त्रीनं महिषासूर मर्दिनीचं रूप धारण करण्या अगोदर ती शांता दुर्गा असतानाच तिला तिचे सारे हक्क आणि संधी बहाल करण्यातच पुरुषांचं हित आहे.
1: शुद्ध ठीक 6:45 झालेले आहेत. आता आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर लगेच परिसर हे दोनही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.
2: डॉक्टरांना दाखवलं तर पुढे जाऊन ती कीड वाढत नाही, तर या पॉइंटला आपण एक फ्लोराईड ट्रीटमेंट जी असते ती करू शकतो. तर फ्लोराईड आपण एक वॉर्निश असतं किंवा फ्लोराईडचे असे जेल्स असतात जे डॉक्टर मुलांना लावतात आणि पुष्कळदा पेरेंट्सला आई वडिलांना प्रिस्क्राईब देखील करतात. तर फ्लोराईड ट्रीटमेंट ही फार महत्वाची ट्रीटमेंट आहे जेणेकरून ही जी कीड आहे ती पुढे वाढत नाही. आता जर आपण बघितलं की दातावर ब्राऊन किंवा ब्लॅक कलरचे ठिपके असे आले आहेत तर आपल्याला या केसेसमध्ये फिलिंग करावे लागते. आता फिलिंग म्हणजे काय असतं तर कीड जिथपर्यंत गेली आहे दातात ती कीड आपण काढतो आणि त्या जागेवर तो गड्डा भरायला आपण टूथ कलर्ड सिमेंट, ज्याला ग्लास आयनोमर सिमेंट म्हणतात किंवा पिटेन फिशर सीलंट म्हणतात, अशी सिमेंट आपल्याला दातात भरावे लागतात. आणि जर कीड खूप जास्ती वाढलेली आहे आणि दाताच्या नसेपर्यंत गेली आहे, लहान मुलांना दुखत आहे तो दात, तर त्या केसेसमध्ये रूट केनाल ट्रीटमेंट करण्याची खूप गरज भासून येते. आणि पुष्कळदा अशा केसेसमध्ये खूप आई वडील म्हणतात डॉक्टर्सना की रूट केनाल करायची काय गरज आहे किंवा फिलिंग करायची काय गरज आहे. पण मी आपल्याला सांगू इच्छिते की दात जरी दुधाचे दात असले तर त्याच्या खाली आपले परमनंट टूथबड्स असतात आणि दुधाचे दात जर किडले तर तिथून ती कीड परमनंट दातांना सुद्धा लागते. आणि पुष्कळदा हे परमनंट दात तोंडात जेव्हा येतात तेव्हाच ते असे काळपट होऊन येतात कारण की दुधाच्या दातांची आपण केअर व्यवस्थित घेतली नाहीये. तर फिलिंग किंवा रूट केनाल ट्रीटमेंट आणि जर दात खूपच जास्ती खराब झालाय तर अशा केसेसमध्ये आपल्याला तो दात काढावा देखील लागतो. पण दॅट इज द लास्ट ट्रीटमेंट ऑप्शन. आणि दुधाचा दात पण जर आपण काढला तर तिथे जी स्पेस होते ती स्पेस आपल्याला तशी सोडता येत नाहीतर जे परमनंट दात आहे ते तिरपे तारपे येतात. तर त्या केसेसमध्ये एक स्पेस

0: कंटेनर नावाचं एक छोटंसं डिव्हाइस असतं, तो डिव्हाइस आपल्याला लावावा लागतो आणि त्यामुळे परमनंट दात त्याला यायची व्यवस्थित स्पेस मिळते. आता हे झालं दात किडण्याचा ट्रीटमेंट. आता लेट अस टॉक अबाउट जे आपण क्राउडिंग बोललो, म्हणजे जर दात तिरपे तारपे किंवा पुढे मागे असले तर एक ब्रेसेस म्हणून ट्रीटमेंट आपण सगळ्यांनी ऐकली असेल. ब्रेसेस म्हणजे काय की दात जे तिरपे तारपे असतात त्याच्यावर आपण तार लावतो आणि ह्या ज्या तारी असतात त्या वेगवेगळ्या मटेरियल्सच्या असतात. तर सगळ्यात कॉमन जे असतं ते स्टेनलेस स्टील असतं. दातावर आपण ब्रॅकेट्स लावतो आणि त्यावरती स्टेनलेस स्टीलची वायर लावतो आणि दात आपण कम्प्लिटली सरळ करतो. तर जर दात एकदम पुढे असतील किंवा तिरपे तारपे असतील तर ते नॉर्मल व्यवस्थित एका लाईन मध्ये येतात. या ट्रीटमेंटला 1 ते 2 वर्ष लागू शकतात. इट इज अ नॉन इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट, म्हणजे या ट्रीटमेंटमध्ये खूप जास्ती असं काही अग्रेसिव्ह ट्रीटमेंट आपण करत नाही. नॅचरल दातांनाच आपण व्यवस्थित लाईन मध्ये आणतो. आता ह्याच्यामध्ये सिरामिक ब्रेसेस पण आजकाल आले आहेत आणि एक लेटेस्ट जी ट्रीटमेंट आहे ते म्हणजे ट्रान्सपरंट, आपण ज्याला म्हणतो अलायनर्स. तर हे अलायनर्स म्हणजे ट्रान्सपरंट ट्रेज असतात जे काही तासांसाठी आपल्याला घालावे लागतात आणि बोलताना पण हार्डली हे ट्रेज दिसत देखील नाही. आणि ही ट्रीटमेंट थोडी महाग असते पण दात ह्या ट्रीटमेंटनी पण पुष्कळशी सरळ आपण करू शकतो.
1: हा, तर या दोन मुख्य ट्रीटमेंट असतात असं म्हणावं लागेल. डॉक्टर दीपिका चंढोक आपण इथे आलात आणि लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपल्या आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, लहान मुलांमधील दंत समस्या या विषयावर सुप्रसिद्ध दंतरोगतज्ञ तसेच रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत परिसर. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ऐकूया जल व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावदकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3.

नमस्कार. ऊर्जा निर्मितीसाठी पारंपरिक औष्णिक विद्युत ऊर्जा म्हणजेच कोळशाचा मोठ्या प्रमाणावर वापरासोबतच पाण्याचा देखील वापर अनेक वर्षांपासून केला जातोय. जलविद्युत निर्मिती म्हणजेच पाण्यापासून विजेची निर्मिती. साठलेल्या पाण्यामध्ये स्थितीजन्य ऊर्जा म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी असते, तर वाहत्या पाण्यामध्ये गतिजन्य ऊर्जा ज्याला आपण डायनामिक एनर्जी असं म्हणतो ती असते. पाणी नेहमी उताराच्या दिशेने वाहत असतं आणि जेवढा उतार जास्त तेवढा या पाण्याच्या वाहण्याचा वेग जास्त असतो. पाण्यात असणाऱ्या ऊर्जेचा वापर फार पुरातन काळापासून मानव करीत आला आहे. छत्रपती संभाजीनगर मधील मोगल राजवटीत बांधलेली पाणचक्की ही बऱ्याच जणांना माहिती असेल. तिच्या सहाय्याने धान्य दळून सैन्यासाठी लागणारे पीठ त्यावेळी पुरवले जात असे. लोखंडी किंवा लाकडी पाती असणाऱ्या चक्रावर पडणाऱ्या पाण्यामुळे त्याला चक्राकार गती मिळून त्याला जोडलेली चक्की फिरत असे. या प्रकारामध्ये पाण्यातील गतिजन्य ऊर्जेचा प्रत्यक्ष वापर केलेला दिसतो. नंतरच्या काळात चुंबकीय क्षेत्रामध्ये असलेले तारेचे वेटोळे हलवल्यास किंवा फिरवल्यास चुंबकीय रेषा खंडित होऊन त्यातून वेटोळ्यातून वीज निर्मिती होऊ शकते असा क्रांतिकारी शोध मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञाने लावला. आणि मग मानवी जीवनात आमूलाग्र असे क्रांतिकारी बदल घडून येऊ लागले, ते या जलविद्युत निर्मितीतून. जलविद्युत निर्मिती झाल्यानंतर हे पाणी शेतीत सोडले जाऊ लागले तेव्हा काही शेतकऱ्यांचा असा समज झाला की त्या पाण्यातून वीज काढून घेतल्यामुळे ते निकस निकृष्ट होते. परंतु हे चुकीचे आणि गैरसमजावर आधारित आहे. हळूहळू हा गैरसमज दूर झाला. आपल्या महाराष्ट्रात मुळशी, वाळवंट तसेच पश्चिम घाटात भीमपुरी, भिरा या ठिकाणी अशा जलविद्युत निर्मितीला सुरुवात झाली. अर्थात यामुळे शेतकऱ्यांना सहज पाणी मिळण्यात थोडा त्रास व्हायला लागला. याशिवाय त्या परिसरातील वाढते उद्योग, झपाट्यानं बदलणारं वातावरण, या ठिकाणी आवश्यक नाही तिथेही शुद्ध पाण्याचा वापर अशा अनेक कारणांमुळे पाण्याचं दुर्भिक्ष जाणवायला लागलं. आणि त्यात भर पडली ती शहरीकरण, बदलती जीवनशैली आणि जागतिक तापमानवाढ यांचीही. पिणा

पुरेसं पाणी नागरिकांना पुरवणं ही जरी शासनाची जबाबदारी असली तरी स्वयंसेवी संस्था व नागरिकांची सहभागिता यांनी एकत्रित येऊन सर्वसमावेशक आराखडा आखणे हे गरजेचे आहे. आपल्या देशाला जलसुरक्षित म्हणजेच सेक्युअर वॉटर सेक्युअर कंट्री करण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून रणनीती आखावी लागेल. आपल्या पंतप्रधानांनी 4R चा मंत्र देशाच्या भवितव्यासाठी अंगीकारण्याचं आवाहन जनतेला केलेलं आहे. रिड्यूस रियूज रिचार्ज अँड रिसायकल टू सेक्युअर नेशन्स वॉटर फ्युचर अशी ती योजना आहे. अन्यथा 2050 मध्ये जगातील एक्स्ट्रीमली हाय वॉटर स्ट्रेस लेवल नेशन्स मध्ये आपली गणना होईल आणि हे जर होऊ द्यायचं नसेल तर लवकरात लवकर कामाला लागावं लागेल. बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड या शिकवणीवर आपल्याला मार्गक्रमण करावं लागेल. शुद्ध स्वरूपातील अपार आनंद ऐश्वर या पाण्यामुळे निसर्गामुळे आपल्या प्रत्येकाला मिळत राहो लाभो हीच त्या निसर्ग देवतेकडे प्रार्थना करूया. धन्यवाद.

0: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर. यावेळी ठीक 6:55 आणि 35 सेकंद झालेले आहेत. जाणून घेऊया इतिहासातील आजच्या दिवसाच्या काही ठळक नोंदी, अर्थात दिनविशेष.

श्रोतेहो, आजपासून सुरू होतोय हे नवरात्री उत्सव घटस्थापना। या उत्सवाच्या सर्व आकाशवाणीच्या श्रोत्यांना खूप खूप शुभेच्छा। जाणून घेऊया आजच्या दिवसाच्या काही ठळक नोंदी। 1811 मध्ये आजच्या दिवशी न्यूयॉर्क बंदरातील पहिली वाफेवर चालणारी फेरी सुरू झाली, जी जुलियाना फेरी असं म्हटलं। ऑस्ट्रेलियातील सर्वात जुनं विद्यापीठ सिडनी येथे सुरू झालं 1852 साली। पायोनियर 1 हे नासानं पहिलं अंतराळ संशोधन प्रक्षेपित केलं 1958 साली। आजच्याच दिवशी कॅथरीन डी सुलिवन या स्पेस वॉक करणाऱ्या पहिल्या महिला अमेरिकन अंतराळवीर बनल्या 1984 साली। 1987 साली ऑपरेशन कवर हे पार पडलं। श्रीलंकेत भारतीय सैन्यांनी हे ऑपरेशन सुरू केलं। आजच्याच दिवशी 2000 STS-92 या नावानं नासानं 100वं स्पेस शटल मिशन प्रक्षेपित केलं। आता बघूया आजच्या दिवशी कोणत्या महान व्यक्तींचा जन्म झाला। 1876 साली चारूचंद बंडोपाध्याय, जे भारतीय बंगाली कथालेखक आणि कादंबरीकार होते, यांचा जन्म झाला। भारतीय स्वातंत्र्य संग्राम सैनिक, समाजवादी विचारवंत आणि राजकीय नेते, लोकनायक म्हणून ओळखले जाणारे प्रभावी जन आंदोलनकारी, भारतरत्न आणि रायमन मॅगसेसे पुरस्कार विजेते जयप्रकाश नारायण यांचा जन्म झाला 1902 साली आजच्याच दिवशी। भारतीय समाज सुधारक आणि राजकारणी, पद्मविभूषण पुरस्काराचे विजेते नानाजी देशमुख यांचा जन्म झाला 1916 साली। भारतीय अभिनेते, चित्रपट निर्माते, हिंदी चित्रपट सृष्टीतील दीर्घ आणि प्रभावी कारकिर्दीसाठी प्रसिद्ध, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि 7 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते महानायक

अमिताभ बच्चन यांचा जन्मदिन 1942 ला त्यांचा आजच्या दिवशी जन्म झाला. भारतीय संगणक शास्त्रज्ञ आणि शिक्षण तज्ञ, भारताच्या परम महासंगणक मालिकेचे वास्तुविशारद म्हणून विशेष प्रसिद्ध आणि सिड ऍक्टचे निर्माते आणि संस्थापक, पद्मभूषण, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण या पुरस्कारांनी गौरव केलेले विजय भटकर यांचा जन्म 1946 सालचा दिवस आजचाच. भारतीय क्रिकेट संघातील सध्याचा आघाडीचा खेळाडू हार्दिक पांड्या याचा आज जन्मदिन 1993 ला त्याचा जन्म झालाय. आता बघूया इतिहासामध्ये आजच्या दिवशी कोणी या जगातून निवृत्त घेतली, शेवटचा श्वास घेतला. आपल्या खंजिरी भजनाने समाजामध्ये जनजागृती करणारे, मानवतेचे महान पुजारी म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचं निर्वाण झालं

आता बघूया इतिहासामध्ये आजच्या दिवशी कुणी या जगातून निवृत्ती घेतली, शेवटचा श्वास घेतला। आपल्या खंजिरी भजनाने समाजामध्ये जनजागृती करणारे, मानवतेचे महान पुजारी म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचं निर्वाण झालं 1968 साली आजच्याच दिवशी अर्थात 11 ऑक्टोबर। प्रसिद्ध कॅमलिन उद्योग समूहाचे संस्थापक काकासाहेब दांडेकर यांचं निधन 1994 साली झालं। भारतीय शिल्पकार विपुल कांती सहा यांचं निधन 1997 साली आजच्याच दिवशी। भारतीय मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांचं निधन 1999 साली आजच्याच दिवशी। भारतीय अभिनेत्री दीना पाठक यांनी 2002 साली अखेरचा श्वास घेतला, दिवस आजचाच होता। भारतीय अणु अभियंते ए गोपाल कृष्णन यांचं 2022 साली निधन झालं, आजच्याच दिवशी अर्थात 11 ऑक्टोबरला। तर श्रोते हो, या होत्या इतिहासातील आजच्या दिवसाच्या काही ठळक नोंदी अर्थात दिनविशेष। आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत FM बँड 101.5 MHz वर। आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच।

0: काय शोधताय? फोन उचला FM लावा आणि 101.5 MHz वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र ऐका.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: दरवर्षी कित्येक जण रस्ते अपघातात बळी पडतात. कित्येकांना कायमचं अपंगत्व येतं. आपला अनमोल असा जीव गमावून बसतात.
1: जीवन इतकं मातीमोल आहे का आपलं? आपल्या कुटुंबाला पोरकं करून निघून जाण्याचे चूक करू नका.
0: वाहने हळू चालवा. वाहनांचा वेग नियंत्रित ठेवा.
1: वाहतूक नियमांचे पालन करा.
0: अल्पवयीन मुलामुलींच्या हातात वाहने देऊ नका. जीवन अनमोल आहे, स्वतःसाठी आणि इतरांसाठीही. ते जगायला शिका, गमवायला नाही. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
2: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: खरे ईश्वराने दिलेले हे जीवन इतरांसाठी सुद्धा लाभदायी व्हावं.
1: दुःखी बांधवांना सुख देण्याचा प्रयत्न करूया. दृष्टीहीन दिव्यांग बांधवांनाही हे जग बघण्याचा अधिकार आणि संधी दिली तर?
0: चला तर मग त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणूया.
1: मृत्यूनंतरही जग बघूया. चला नेत्रदान करूया. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
2: या सणासुदीला दागिने खरेदीचा आनंद होऊ द्या आणखी खास. पुना गाडगिळ आणि सन्सच्या फेस्टिव्ह ऑफर मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर मिळवा 50% पर्यंत सूट आणि रेवा डायमंड दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट. पुना गाडगिळ आणि सन्स, परंपरेचा विश्वास आजच्या आनंदासोबत.
3: विजिट JK टावर्स, राजापेठ, अमरावती.
4: काय म्हणतो? अरे बाबा काय म्हणतोयस तू?
5: अरे तो असाच बोलतो. गुटखा सुपारी खूप खायचा तो, त्यामुळे असं झालं. त्याचे घशाचं ऑपरेशन झालं त्यामुळे तो असाच बोलतो.
4: असं का? तुम्हाला या भाषेत बोलायचं नसेल तर गुटखा तंबाखू धूम्रपान यापासून दूर राहा. पान बिडी सुपारी गुटखा यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांपासून कॅन्सर होतो. कॅन्सर हा मानव जातीसाठी धोकादायक आहे. व्यसनांपासून दूर राहा. आकाशवाणी अमरावतीतर्फे

0: सेबीकडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईटवर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ॲप डाउनलोड करा.
1: तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून हे जग बघितलंय?

0: शरीर एक संपत्ती, दीर्घ काळ टिकणारी।
1: वर्तमानातील सुदृढ आरोग्य तुमचे भविष्य सुखकर करतो। या शरीराला निरोगी ठेवूया, आजारांपासून मुक्त करूया।
0: नियमितपणे व्यायाम करा,
1: योगासन प्राणायामांची सवय लावा,
0: शुद्ध हवेच्या वातावरणात चालण्याचा छंद लावा,
1: आवश्यक तोच आहार घ्या आणि व्यसनांपासून दूर राहा। आपल्या शरीराला सुदृढ ठेवूया, रोगमुक्त समाज घडवूया। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।
2: श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर। ठीक 7:07 झालेली आहेत। यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या काही क्षणातच आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत। सुरुवातीला काही महत्वाचे संदेश आणि त्यानंतर लगेच प्रादेशिक मराठी बातमीपत्र ठीक 7:10। प्रतीक्षा फक्त काही क्षणांची।
3: श्रोते हो, अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या राज्यस्तरीय प्रसारणात अभियांत्रिकी, पर्यटन, संगीत, मैत्री, रेडिओ श्रोता ते निवेदक या क्षेत्रात मुसाफिरी करणाऱ्या मिलिंद श्रीखंडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका।
4: कराडला मी सारदी व्याख्यान मला व्हायच्या, तर तिथे गिरिजा कीर, यशवंतराव चव्हाण यांचे पण मी व्याख्यान ऐकलेलं आहे। गिरिजा कीर म्हणून लेखिका आहे, त्यांचं व्याख्यान ऐकलेलं आहे। नंतर गाण्यांची तर आवड मला होती, रेडिओ सुलन, पुणे आकाशवाणी। पुणे आकाशवाणी काय ऐकायचं ते सांगली केंद्र, पुणे आकाशवाणीचेच कार्यक्रम सगळं
5: सहज।
4: त्या काळी आम्ही ते नवनाट्य पण रात्रीचे ऐकतो, त्यामध्ये मला वाटसरू नवनाट्य खूप आवडायचं। पुरुषोत्तम जोशी आणि व्यंकटेश माडगूळकर नाटक आहे, आपल्यावेळेला आम्ही पत्राद्वारे सहभागी व्हायचो, त्यावेळी फोन इन कार्यक्रम वगैरे काही
5: नव्हते तेव्हा।
3: मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबरला सायंकाळी 6:30 महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रासह आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर जरूर ऐका अमृत कलश, ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम। नमस्ते छोट्या मित्र मैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत।

0: गप्पा, अरे पण आपण कोण आहोत हे तर आधी सांगायला हवं ना.
1: अरे हो विसरलोस बर का, आम्ही आहोत संस्कृती स्कूल उंडेचे विद्यार्थी.
2: जरूर ऐका गम्मत जम्मत कार्यक्रम रविवारी अर्थात 11 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते सुमित श्रीवाद.
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
5: आता ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
6: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी भरपाई दिवाळीपूर्वी देण्यासाठी नुकसानीची अचूक नोंद घेण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना. दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीनं काम करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात, पुढील 9 दिवस होणार आदिशक्तीचा जागर. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज 20 षटकांचा 3रा सामना. आता सविस्तर बातम्या. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी भरपाई दिवाळीपूर्वी मिळावी यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करून नुकसानीची अचूक नोंद घ्यावी अशा सूचना केंद्रीय पथकाचे प्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी दिल्या आहेत. राज्यातल्या विविध भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असून त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाच्या केंद्रीय पथकाकडून काल प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली, त्यावेळी अग्रवाल बोलत होते. पथकाने बीड शहरालगतच्या पाली येथील बिंदुसरा तलावाची पाहणी करून पाणीसाठा आणि शहरासह परिसरातील पाणीपुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेतला. सोयाबीनचे प्रलंबित पीक कापणी प्रयोग दिवाळीपूर्वी पूर्ण करावेत. दुष्काळाची तीव्रता निश्चित करण्यासाठी प्रत्यक्ष परिस्थिती आणि तांत्रिक आकडेवारीची पडताळणी करावी. पिण्याचं पाणी, जनावरांसाठी चारा आणि रोजगार उपलब्धतेचे प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. या पथकानं सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी पाहणी करून पीक नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई, भूजल पातळी, पाण्याची उपलब्धता तसंच रब्बी हंगामाच्या शक्यतांचा आढावा घेतला. धाराशिव तालुक्यातील करजखेडा, आळणी आणि एडशी शिवारातील शेतपिकांची तर यवतमाळ इथं पथकाने कीट कापरा येथील गौरक्षण संस्थेला भेट देऊन चारा उपलब्धतेची माहिती घेतली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीनं काम करावं. पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवावीत अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. यावर्षी राज्यात वॉटर कप अभियान सुरू होत असून या पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी आयोजित जलसंधारण विषयक बैठकीत ते काल बोलत होते. पाणी फाउंडेशनसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या कामांना प्रशासकीय यंत्रणेनं सक्रिय सहकार्य करून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी समन्वयातून या मोहिमेला गती द्यावी असंही फडणवीस यावेळी म्हणाले. राज्यातील 3.5 शक्तिपीठांच्या मंदिरांसह देवींच्या सर्वच मंदिरांमध्ये आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. अत्यंत भक्तिमय वातावरणात देवीचा जयघोष करत कोल्हापूरची श्री महालक्ष्मी अंबाबाई, तुळजापूरची श्री तुळजाभवानी, माहूरची श्री रेणुका माता आणि वणीची श्री सप्तशृंगी देवी या 3.5 शक्तिपीठांमध्ये विधिवत घटस्थापना होत आहे. सर्वच मंदिरांना विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे. भाविकांसाठी दर्शन रांगा, पिण्याचं पाणी, वैद्यकीय सुविधा आणि इतर व्यवस्थांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. पुण्यातील श्री तांबडी जोगेश्वरी, श्री चतुशृंगी मंदिर आणि सारस बागेजवळील महालक्ष्मी मंदिरासह राज्यात इतरत्र देवीच्या मंदिरांमध्ये देखील आज नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. देवीची विविध रूपात पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रमातून पुढचे 9 दिवस आदिशक्तीचा जागर केला जाणार आहे. घराघरात देखील आज पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करण्यात येत आहे. शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं राज्यभरात अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्यासाठी 1 नोव्हेंबर ते 5

0: डिसेंबर 2026 या कालावधीत राज्यव्यापी आरोग्य संवाद यात्रा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. या माध्यमातून आरोग्य मंत्री थेट जनतेशी संवाद साधणार असून राज्यातील आरोग्य सेवांचा आढावा घेऊन त्यातील त्रुटी दूर करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील 5 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 2 ग्रामीण रुग्णालयांच्या कामकाजाची वस्तुस्थिती जाणून घेतली जाणार आहे. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाशी या यात्रेची सांगड घालून जनजागृती केली जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
1: यंदाच्या हरभरा हंगामासाठी निवडा महाबीजचा जॅकी 92-18 जिरायती आणि बागायती शेतीसाठी योग्य मर रोगस प्रतिकारक्षम आणि हमखास भरघोस उत्पादन देणारे वाण. केंद्र शासनाच्या साथी पोर्टलद्वारे प्रमाणित असल्याने गुणवत्तेची खात्री त्वरा करा. महाबीजचे बियाणे रास्त दरात उपलब्ध आहे. महाबीज शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया स्वच्छ भारत या अभियानाविषयी.
2: स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात 2014 मध्ये झाली. या अभियानामुळे स्वच्छता ही एक देशव्यापी लोकचळवळ बनली. या अभियानांतर्गत देशभरात 12 कोटींहून अधिक घरगुती शौचालय बांधण्यात आली. या अभियानाचा परिणाम केवळ शौचालयांच्या बांधकामापुरता मर्यादित राहिला नाही. 2024 मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये शौचालयांची संख्या जास्त होती तिथे अर्भक मृत्यू दर आणि 5 वर्षांखालील बालकांचा मृत्यू दर कमी असल्याचे आढळले. स्वच्छ सर्वेक्षणामुळे या अभियानाला स्पर्धेची जोड मिळाली. देशातील शहरं आणि गावांमध्ये स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि त्यातील नागरिकांचा सहभाग यामध्ये सुधारणा करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. ज्या शहरांनी चांगली कामगिरी केली त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वतः या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. त्यानंतर देशातील नागरिकांना या अभियानात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यातूनच स्वच्छ भारत अभियानाला जन आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले. स्वच्छ भारत अभियानामुळे स्वच्छता ही केवळ सरकारी जबाबदारी न राहता प्रत्येक नागरिकाची मूलभूत जबाबदारी बनली. आकाशवाणी बातम्यांसाठी
0: जलसुरक्षेसाठी पाण्याचं योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचं केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री डॉक्टर राजभूषण चौधरी यांनी म्हटलं आहे. पुण्यात हिंजवडी इथं आर्यन्स ग्रुपतर्फे आयोजित 3 दिवसीय AWTIS 2026 या तंत्रज्ञान आणि नवकल्पना विषयक राष्ट्रीय परिषदेच्या समारोपात ते काल बोलत होते. देशाच्या विकासासाठी तंत्रज्ञान, नवकल्पना आणि लोकसहभाग यांची सांगड घालण्यावर त्यांनी भर दिला. नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतर इथं नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल दिल्ली पोलिसांनी विविध ठिकाणांहून आंदोलकांना ताब्यात घेत त्यांना आंदोलनस्थळी पोहोचण्यात मज्जाव केला. विविध ठिकाणांहून जवळपास 7,000 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. त्याशिवाय काही राजकीय नेत्यांना देखील ताब्यात घेण्यात आलं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी या आंदोलनांना परवानगी नाकारली होती. जंतर मंतर बाहेर प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून निमलष्करी दलाच्या जवानांसह कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दरम्यान दिल्ली आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात देखील काल आंदोलन झालं. हे मैदान आंदोलनाची जागा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करत मुंबई पोलिसांनी काल 200 जणांना ताब्यात घेतलं. पुण्यात देखील काल 88 आंदोलकांना पुणे पोलिसांनी अटक केली. पुण्यात आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र तरीही लाल महाल परिसरात जमलेल्या काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं. पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन अजूनही सुरू आहे. एस एम जोशी पूल आणि नवी पेठ परिसर आंदोलनाचं प्रमुख केंद्र बनले आहेत. सलग उपोषणामुळे प्रकृती खालावल्यानं 3 विद्यार्थ्यांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार उपोषण मागे घेतलं. मात्र इतर विद्यार्थ्यांचा आपल्या मागण्यांसाठीचा सत्याग्रह सुरूच आहे. दरम्यान या आंदोलन प्रकरणी पुणे पोलिसांनी 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसंच आंदोलनस्थळी विनापरवानगी ड्रोन उडवून चित्रीकरण केल्याप्रकरणी देखील स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राज्यात विशेष सखोल पुनरीक्षणांतर्गत मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, वगळणे किंवा दुरुस्ती करण्यासाठी उद्यापर्यंत अंतिम मुदत आहे. नवमतदारांसह यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांसाठी आजही विशेष शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येत्या 1 नोव्हेंबरला पुण्यात पुणे रन फॉर युनिटी 2026 या धावण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. क्रिकेट. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 3रा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंदूर इथं आज संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत झालेल्या 2 सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी 1 विजय मिळवत बरोबरी साधली आहे. हवामान. मुंबईसह कोकण आणि विदर्भात

0: उन्हाचा तडाखा वाढला आहे. येत्या 2 दिवसात मुंबई, ठाणे आणि कोकणात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता असून विदर्भात देखील उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी भरपाई दिवाळीपूर्वी देण्यासाठी नुकसानीची अचूक नोंद घेण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना. दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीनं काम करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात, पुढील 9 दिवस होणार आदिशक्तीचा जागर. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज 20 षटकांचा तिसरा सामना. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. श्रोते हो, आताच आपण प्रादेशिक मराठी बातमीपत्र ऐकलं. हे बातमीपत्र आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केलं. यावेळी 7:20 आणि 34 सेकंद झालेले आहेत. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
0: हळूहळू गावाच्या गाव मोठ मोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंडगार गार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
3: ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा.
4: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खरं तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM आणि 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर ठीक 7:25 झालेली आहेत. ही वेळ आहे अभिजात मराठी आपली मराठी या प्रायोजित कार्यक्रमाची. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता सहक्षेपित करीत आहोत.

0: प्रस्तुत कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
1: अभिजात मराठी आपली मराठी।
2: अभिजात मराठी
3: आपली मराठी।
2: अभिजात मराठी

0: lagi.
1: Api lima lagi.
0: Api jat marati.
1: Api lima lagi.
2: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मराठी भाषा विभागांतर्गत भाषा संचालनालय हे परिभाषा कोश आणि शब्दकोश याविषयी कामकाज करतं. शासन व्यवहार कोश हा महाराष्ट्र शासनाच्या शासकीय आणि प्रशासकीय कामकाजात वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी संज्ञा, शब्द, वाक्प्रयोग इत्यादींना प्रमाणित आणि सुसंगत, सुलभ, अर्थपूर्ण मराठी पर्याय उपलब्ध करून देणारा प्रशासन उपयोगी द्विभाषा कोश आहे. याविषयी आपण मागील भागात जाणून घेतलं. हा संवाद आपण या भागातही चालू ठेवणार आहोत. त्यासाठी भाषा संचालनालयातील पर्यवेक्षक संदीप साबळे सर आपल्याकडे आलेले आहेत. सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत.
3: नमस्कार मॅडम.
2: सर, शासन व्यवहार कोशाविषयी आपण माहिती घेतोय, तर शासकीय अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना या शासकीय व्यवहार कोशाचा कसा आणि काय उपयोग होतो याविषयी जरा सांगा.
3: शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपली कर्तव्ये भाषेच्या माध्यमातून पार पाडावी लागतात. ही कर्तव्ये पार पाडत असताना कार्यालयांमध्ये पत्रव्यवहार करणं, टिप्पणी लेखन करणं, मसुदा लेखन करणं, शासकीय परिपत्रक तयार करणं, शासकीय अहवाल तयार करणं, शासन निर्णय, शासकीय अधिसूचना काढणं, तसंच इंग्रजी दस्तऐवजांचा मराठीमध्ये अनुवाद करणं आणि मराठी मसुद्याचे भाषिक परीक्षण करणं अशा वेगवेगळ्या प्रकारची कामं पार पाडावी लागतात. ही कामं कधी तातडीची असतात, अतिमहत्वाची कामं असतात. अशा तातडीच्या व अतिमहत्वाच्या प्रसंगी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासन व्यवहार कोश हा नेहमीच मार्गदर्शक ठरत असतो. ज्या वेळेला आपण एखाद्या शासकीय कार्यालयांमध्ये जातो त्यावेळेला शासकीय कार्यालयातील जे अधिकारी व कर्मचारी असतात त्यांच्या टेबलवर आपल्याला शासन व्यवहार कोश हा केवळ नजरेसच पडत नाही तर तो त्यांचा मार्गदर्शक म्हणून काम करीत असतो. मॅडम,
2: सर, हे झालं शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, परंतु सर्वसामान्य नागरिकांना देखील या शासन व्यवहार कोशाचा उपयोग होतो का आणि कशा प्रकारे होतो याविषयी सांगा.
3: शासकीय व्यवहारातील भाषा सर्वसामान्य नागरिकाला समजणं हे लोकाभिमुख प्रशासनाचं महत्वाचं अंग आहे. लोकशाहीत लोकांची भाषा हीच राज्यकारभार.

0: सरकारची भाषा असली पाहिजे हा एक मुख्य शासनाचा उद्देश आहे. शासनाची जी काही धोरणं असतात, निर्णय असतात, काही सूचना असतात, या शासन व्यवहार कोशामुळं नागरिकांना समजण्यास मदत होते. त्याचबरोबर सामान्य नागरिकांना वेगवेगळ्या संदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार करावा लागतो. हा पत्रव्यवहार करताना शासन व्यवहार कोशामुळं हा पत्रव्यवहार करणं अतिशय सुलभ जातं. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला किंवा नागरिकाला शासकीय अर्ज भरायचा आहे, तर शासकीय अर्ज भरत असताना ऍप्लिकेशन, डिक्लेरेशन, अंडरटेकिंग याचा नेमका अर्थ काय, व्हेरिफिकेशन याचा नेमका अर्थ काय, हा मराठी अर्थ या शासन व्यवहार कोशामुळे सामान्य नागरिकांना समजतो. ऍप्लिकेशन म्हटलं की अर्ज, डिक्लेरेशन म्हटलं की घोषणापत्र, अंडरटेकिंग म्हटलं की हमी, व्हेरिफिकेशन म्हटलं की पडताळणी, हे मराठी पर्याय सहजपणे नागरिकांना कळतात. दुसरं असं की कायद्याच्या संदर्भात सामान्य नागरिकांचा कायद्याचा जो व्यवहार आहे त्या कायद्याच्या व्यवहाराशी संबंध येत असतो. उदाहरणार्थ पिटिशन म्हटलं की त्यांना ती याचिका आहे असं समजतं, अफिडेव्हिट म्हटलं की ते शपथपत्र आहे, किंवा आपण सहज म्हणतो की मला कोर्टामध्ये साक्ष द्यायची आहे, हा साक्ष देखील हा शब्द किंवा मराठी पर्याय या शासन व्यवहार कोशामुळं सामान्य नागरिकांना समजतो. आणखी एक उदाहरण द्यायचं म्हटलं तरी सामान्य शेतकरी, त्या शेतकऱ्याला आपल्या बँकेमध्ये काही ग्रँट आली, काही फंड आला, तर सामान्य शेतकरी देखील शासनाचं मला हे अनुदान मिळालं, शासनाचा हा निधी मला मिळाला, तर असे शब्द हे शेतकरी देखील वापरू लागलेले आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना नोकरीच्या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करावे लागतात, मग या नोकरीच्या अनुषंगानं काही मराठी पर्याय त्यांच्या तोंडवळी पडलेले आहेत. उदाहरणार्थ अपॉइंटमेंट म्हटलं की नियुक्ती, रिक्रुटमेंट म्हटलं की भरती, प्रमोशन म्हटलं की पदोन्नती, पोस्टिंग म्हटलं की पदस्थापना, सिनियरिटी म्हटलं की वरिष्ठता, म्हणजे इंग्रजी संज्ञांना असे नेमके व अचूक पर्याय या शासन व्यवहार कोशामुळं दिले जातात. आणि हे मराठी पर्याय आता व्यवहारामध्ये रूढ झालेले आहेत आणि सामान्य माणूस हा त्याचा अगदी सहजपणे व्यवहारामध्ये वापर करताना दिसून येत आहे. म्हणजे या कोशामुळं शासन आणि नागरिक यांच्यामधले जे काही भाषिक अडथळे, ते भाषिक अडथळे आता कमी व्हायला लागलेले आहेत. प्रशासनाची जी भाषाशैली आहे किंवा प्रशासनाविषयीची जी माहिती आहे, ही माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या शासन व्यवहार कोशामुळे खूपच मदत झालेली आहे. अशा प्रकारे शासन आणि सामान्य माणूस यांच्यातील भाषिक दुरावा कमी करण्यामध्ये शासन व्यवहार कोशानं अत्यंत मोलाची भूमिका बजावलेली आहे मॅडम.
1: नक्की सर, कारण आम्ही जेव्हा वृत्तपत्र वाचतो त्यावेळेला सुद्धा हे शासनाच्या योजना आणि जे काही मदत असते तर त्याचे हे पर्यायी शब्द जे आता आपण उल्लेख केले ते न्यूज पेपर मध्ये असतात आणि मग त्यामुळे आम्हाला ते आता अंगवळणी पडलेत किंवा समजायला लागलेले आहेत आणि सर्वसामान्यांपर्यंत सुद्धा आपण म्हटल्याप्रमाणे ते पोहोचलेले आहेत. सर, या शासन व्यवहार कोशाची देखील आजच्या काळातही गरज आहे असं आपल्याला वाटतं का?
0: हो नक्कीच मॅडम, आजच्या काळात देखील हा शासन व्यवहार कोश नक्कीच सर्वसामान्यांना देखील उपयोगी पडतो. जसं की आपण यापूर्वीही सांगितलं, शासकीय कार्यालयातले अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक असतील, सामान्य लोक असतील, त्यांना आजही या शासन व्यवहार कोशाची गरज आहे. आणि ती गरज मुद्रित स्वरूपात जशी आहे तशी ऑनलाईन स्वरूपात देखील आहे. म्हणजे हा शासन व्यवहार कोश आज मुद्रित स्वरूपात उपलब्ध आहे, ऑनलाईन अशा स्वरूपातही उपलब्ध आहे. आता ज्या ज्या वेळी शासकीय कर्मचाऱ्यांना काही संदर्भ पाहावे लागतात, टिप्पणी लिहिताना, पत्रव्यवहार करताना, त्यावेळेला हे संदर्भ पाहण्यासाठी हा शासन व्यवहार कोश सहज उपलब्ध होतो. ज्या वेळेला कार्यालयांमध्ये काही बैठकी किंवा चर्चांचं आयोजन केलं जातं त्यावेळेला त्वरित संदर्भ देण्यासाठी हा शासन व्यवहार कोश उपयुक्त ठरतो. जी काही ग्रंथालयं आहेत त्या ग्रंथालयांमध्ये विद्यार्थी असतील, अध्यापक असतील, शिक्षक असतील, भाषेचा अभ्यास करणारे काही संशोधक असतील, यांच्यासाठी हा देखील शासन व्यवहार कोश कायमस्वरूपी संदर्भ साहित्य म्हणून वापरला जातो. त्याचबरोबर शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. हे प्रशिक्षण अनेक चांगल्या प्रशिक्षण संस्थांमार्फत दिलं जातं. या प्रशिक्षण

0: संस्थांमध्ये देखील प्रशासनिक लेखन कसं करावं याचं मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी शासन व्यवहार कोश नक्कीच आजही गरजेचा आहे आणि तो आजच्या काळात देखील उपयुक्त असल्याचं सिद्ध झालेलं आहे.
1: सर, वेगवेगळ्या कोशांमुळे मराठी भाषेचा विकास होतो, ते शब्द सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात हे आम्ही बघतच आलोय आताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये. तर या शासन व्यवहार कोशाची देखील मराठी भाषेच्या विकासातली भूमिका आहे का आणि ती कशा प्रकारे स्पष्ट कराल आपण?
0: शासन व्यवहार कोशाने मराठी भाषेच्या विकासामध्ये अत्यंत महत्वाची आणि मोलाची भूमिका बजावलेली आहे. शासन व्यवहार कोश हा केवळ कार्यालयीन किंवा शासकीय व्यवहारातील संदर्भ ग्रंथ नाही, तर तो मराठीच्या आधुनिक शब्दसंपत्तीच्या विकासातील एक महत्वाचा आधार बनलेला आहे. शासन व्यवहार कोशातील मराठी पर्यायांचा उपयोग व वापर आज देखील शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील जे विद्यार्थी आहेत, अभ्यासक आहेत, संशोधक आहेत, यांना त्या मराठी पर्यायांचा आज देखील उपयोग होतो. अभ्यासकांनी संशोधकांनी वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेले जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांमध्ये देखील या कोशाचा उपयोग होतो. त्याचबरोबर वृत्तपत्र, दूरदर्शन, आकाशवाणी यांसारखी जी काही प्रसार माध्यम आहेत, या प्रसार माध्यमांमध्ये देखील या शासन व्यवहार कोशाचा वापर होताना दिसून येत आहे. म्हणजेच मराठी भाषेच्या विकासामध्ये शासन व्यवहार कोशाची भूमिका प्रभावी राहिलेली दिसून येते.
1: सर, आपण मगाशी म्हणालात की मुद्रित आणि ऑनलाईन अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध असणं काळाची गरज आहे. तर हा शासन व्यवहार कोश ऑनलाईन उपलब्ध करून दिलेला आहे का आणि कोणत्या संकेतस्थळावर आहे याविषयी जरा आमच्या श्रोत्यांना सांगा.
0: हो, नक्की मॅडम. हा जो शासन व्यवहार कोश आहे हा ऑनलाईन उपलब्ध आहे. भाषा संचालनालयाच्या संकेतस्थळावर हा शासन व्यवहार कोश उपलब्ध आहे. त्याचबरोबर या संकेतस्थळावर विविध कोश व परिभाषा कोश उपलब्ध असून या शासन व्यवहार कोशामध्ये जवळजवळ 30,000 शब्दांचा मराठी पर्यायांचा खजिना आहे. हे मराठी पर्याय आज ऑनलाईन आपल्याला सर्च करता येतात. त्याचबरोबर भाषा संचालनालयानं शासन शब्दकोश भाग एक नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन म्हणजे भ्रमणध्वनी उपयोजक विकसित केलेला आहे आणि या उपयोजकामध्ये शासन व्यवहार कोश, कार्यदर्शिका, प्रशासन वाक्प्रयोग, न्यायव्यवहार कोश, पदनाम कोश, वित्तीय शब्दावली यांसारखे भाषा संचालनालयाचे सामान्य नागरिकांना उपयुक्त असणारे हे कोश आज देखील ऑनलाईन उपलब्ध आहेत आणि हे शासन भ्रमणध्वनी उपयोजक गुगल प्ले स्टोअर वरून सामान्य जनतेला, नागरिकांना डाउनलोड करून घेता येतं. आणि या कोशाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे की या कोशासाठी इंटरनेटची गरज नाही, तो ऑफलाईन स्वरूपात देखील उपलब्ध आहे. भाषा संचालनालयाचे हे सर्व शब्दकोश व परिभाषा कोश डायरेक्टोरेट - marathi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
1: सर, एकंदरीतच आपल्या चर्चेवरून असं कळतंय की हे शासन व्यवहार कोश आहे हा मराठी भाषेची एकरूपता, अचूकता, सुसूत्रता आणि परिणामकारकता वाढवणारा महत्वाचा संदर्भ ग्रंथ आहे आणि शासकीय कामकाजात वापरल्या जाणाऱ्या विविध इंग्रजी संज्ञा, वाक्प्रयोग, प्रशासकीय संकल्पनांना मराठीत पर्याय उपलब्ध करून देणं आणि विविध शासकीय विभागांमध्ये परिभाषेची एकरूपता निर्माण करणं, शासन आणि नागरिक यांच्यातील भाषिक दुरावा कमी करणं, शासकीय कार्यालय, ग्रंथालय, प्रशिक्षण संस्था, मंत्रालयीन विभाग, अनुवादक, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि अध्यापक, संशोधक, मराठी भाषेचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांच्यासाठी हा एक मौलिक ग्रंथ आहे आणि तो प्रमाणित मराठी भाषेमध्ये आहे असं आपल्याला नक्की म्हणता येईल. सर, आज आपण इथं आलात आणि आम्हाला शासन व्यवहार कोशाविषयी खूप छान माहिती सांगितली, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आपली मत, सूचना, अभिप्राय याविषयी आम्हाला नक्की कळवा. आपली मराठी 210@gmail.com या ईमेलवर आमच्याशी नक्की संपर्क साधा. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: Kentucky.
1: Aapli Marathi.
0: Abhija Marathi.
1: Aapli Marathi.
2: सुरू होत आज आपण अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.
3: KYC अपडेट करा नाहीतर अकाउंट ब्लॉक होईल. लिंक वर क्लिक करतो नाहीतर ब्लॉक होईल.
4: थांबा, चेक केलं लिंक सिक्युअर आहे का? सेंडर तुमची बँक आहे. KYC अपडेट साठी अनोळखी लिंक उघडणं म्हणजे अनोळखी लोकांसाठी आपल्या अकाउंटचा दरवाजा उघडणं. नसत्या घाई गडबडीत फसू नका आणि फसव्या KYC अपडेट लिंक पासून सावध राहा. RBI सांगते.
5: जाणकार राहा, सतर्क राहा.
6: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबीकडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: श्रोत्यावर ठीक 7:41 आणि 44 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत. आजच्या सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करताना तुम्हाला ऐकवतो आहे सुरेश वाडकर यांचा स्वर. शब्दरचना आहे सौमित्र यांची आणि संगीत नियोजन अशोक पत्की यांचं.

0: श्रोतो, सुगम संगीताच्या कार्यक्रमातील पुढील गीत ऐकण्यापूर्वी घेऊया एक क्षणभर विश्रांती.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील आपने.
2: बसला अनोळख्या पासून बचाव करा.
3: आरबीआय सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.
0: श्रोतो, हो यानंतरचं गीत आहे भीमराव पांचाळे यांच्या स्वरातील आणि संगीतातील. शब्दरचना आहे दीपक करंदीकर यांची.

0: श्रुतीहो सुगम संगीताच्या कार्यक्रमातील हा स्वर होता भीमराव पांचाळ यांचा, आणि यासोबतच आजचा सुगम संगीताचा हा कार्यक्रम इथे संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम एन 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 7:50 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत जितेंद्र घोडकेसरा पुणे द्वारा प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्या बरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जे केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढी शिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णत मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानंत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावलीमधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी यासाठीच आहे.
2: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली.
3: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
2: अर्थातच लक्ष्मी पूजन.
3: कुठल्या दिवशी येतं?
2: अमावस्येला.
3: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
2: बरोबर आहे.
3: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
2: हो.
3: घरातली जळमट काढता.
2: खरे.
3: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
2: बरोबर.
3: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
2: अमावस्येचा.
3: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
2: अरे वा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
3: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
2: का?
3: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
2: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
3: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
2: बर.
3: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
2: हो.
3: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र

0: म्हणजे तांब,
1: अच्छा
0: रजत म्हणजे चांदी, आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर.
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोनेशी करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोनेची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचंय ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही, त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे. पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत, पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये. अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातू मध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारे लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पुन्हा येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधेमध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि

0: आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स

0: Prime Minister Modi to launch development projects worth over 13,000 crore rupees in Chennai, Tamil Nadu this afternoon. Pradhan Mantri Dhan Dhan Krishi Yojana completes 1 year today. Northern Railway says all train services to operate as per the normal schedule today. Navratri, 9-day-long festival to worship goddess Durga begins with religious fervour and gaiety. Saudi authorities say attack on Riyadh airport killed 12 people and wounded over 300. And in men's cricket, India to take on West Indies in third T20 International in Indore this evening. For details of these stories and more, log on to our website www.newsonair.gov.in and News on AIR. And with that, we end the morning news. Have a great day.
1: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 आणि 20 सेकंद झालेली आहेत आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तामिळनाडूमधील 13,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन. केंद्र शासनाच्या पथकाकडून महाराष्ट्रातल्या विविध भागातील दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी. देशात विविध ठिकाणी नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज 20 षटकांचा तिसरा सामना. आता सविस्तर बातम्या. तमिळनाडूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 13,000 कोटी रुपयांच्या रस्ते बंदरे आणि विज्ञान नवोन्मेषाशी निगडीत विविध प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे. यामध्ये जवळपास 5,000 कोटी रुपये मूल्याच्या चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या मेट्रो सेवेला ते हिरवा कंदील दाखवणार आहेत. शिवाय 750 कोटी मूल्याच्या 5 अमृत स्थानकांचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते होणार आहे. मद्रास आयआयटी परिसरातील ब्रेन सेंटरचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होईल. गर्भावस्था ते वृद्धावस्था या काळातील मानवी मेंदूचे पेशीय स्तरावरील त्रिमितीय नकाशे तयार करण्यासाठीच्या जागतिक अभियानाचा हे केंद्र भाग आहे. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान जयगोपाल गरोडिया हिंदू विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेची आज वर्षपूर्ती आहे. गेल्या वर्षी याच दिवशी देशभरातील 100 आकांक्षित जिल्ह्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेची आखणी केली होती. त्यातून जिल्हा केंद्रित विशेष कृषी गरजांच्या पूर्ततेसाठी 11 मंत्रालयं आणि विभागांतर्गत 36 केंद्रीय आणि काही राज्य योजना खासगी क्षेत्राच्या सहभागातून लागू करणं शक्य झालं. त्यामुळे 100 जिल्ह्यांमध्ये जिल्हा कृती योजना आणि सूचकांवर आधारित देखरेख प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. एकंदरीत जिल्हा केंद्रित उपाययोजनांमुळे आकांक्षित जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष कृषी विकासाला चालना मिळत आहे. महाराष्ट्रातल्या विविध भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असून त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाच्या पथकाकडून काल प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पथकानं सोलापूर बीड यवतमाळ आणि धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी पाहणी केली. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करून नुकसानाची अचूक नोंद घेण्याचे निर्देश पथक प्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी दिले. पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी जलसंधारणाची कामं प्रभावीपणे राबवावीत अशा सूचना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. यावर्षी राज्यात वॉटर कप अभियान लवकरच सुरू होत असून या पार्श्वभूमीवर त्यांच्या वर्षा या निवासस्थानी आयोजित जलसंधारण विषयक बैठकीत ते काल बोलत होते. पाणी फाउंडेशनसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या कामांना प्रशासकीय यंत्रणेनं सक्रिय सहकार्य करून समन्वयातून या मोहिमेला गती द्यावी असंही फडणवीस यावेळी म्हणाले. नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतर इथं नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल दिल्ली पोलिसांनी विविध ठिकाणांहून आंदोलकांना ताब्यात घेत त्यांना आंदोलनस्थळी पोहोचण्यात मज्जाव केला. विविध ठिकाणाहून जवळजवळपास 7,000 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. त्याशिवाय काही राजकीय नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आलं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी या आंदोलनांना परवानगी नाकारली होती. सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेली दिल्ली मेट्रोची सर्व 45 स्थानकं आता पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. उत्तर रेल्वेची वाहतूकही सुरळीत सुरू आहे. दरम्यान दिल्ली आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट

क्रांती मैदानातही काल आंदोलन झालं. हे मैदान आंदोलनाची जागा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करत मुंबई पोलिसांनी काल 200 जणांना ताब्यात घेतलं. पुण्यातही काल 88 आंदोलकांना पुणे पोलिसांनी अटक केली. या आंदोलनांच्या संदर्भात संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्तालयाकडून व्यक्त करण्यात आलेली चिंता निराधार असल्याचं भारतानं म्हटलं आहे. हा भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये अवाजवी हस्तक्षेप असल्याचं जिनिव्हा इथल्या भारताच्या स्थायी मिशननं प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. भारतात शांततापूर्ण आंदोलनं सभा करण्याचा संवैधानिक अधिकार सुरक्षित असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल आफ्रिकेतील अदिस अबाबा इथं भारताच्या आफ्रिकेतील मोहीम प्रमुखांच्या परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवलं. यावेळी बोलताना ग्लोबल साऊथ म्हणजेच विकसनशील देशांची एकता, सामरिक स्वायत्तता, बहुध्रुवीयता आणि समान विकासाच्या आकांक्षा यावर आधारित उभय देशांचे संबंध घनिष्ठ झाल्याचं जयशंकर म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. शारदीय नवरात्रोत्सवाला आज देशभरात मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. आदिशक्तीचा जागर, भक्तिमय वातावरण आणि देवीच्या जयघोषानं महाराष्ट्रातील कोल्हापूरची श्री महालक्ष्मी अंबाबाई, तुळजापूरची श्री तुळजा भवानी, माहूरची श्री रेणुका माता आणि वणीची श्री सप्तशृंगी देवी या साडेतीन शक्तीपीठांमध्ये घटस्थापना होऊन नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. राज्यभरात अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. जगातील सर्वात मोठा नृत्य महोत्सव असलेला नवरात्रीचा गरबा उत्सव आज गुजरातमध्ये उत्साहात सुरू होत आहे. उत्सवादरम्यान सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी गुजरात पोलिसांनी 22,000 अधिक गरबास्थळांवर सुरक्षेची व्यवस्था केली आहे. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भाविक अंबाजी मंदिर, पावागडचं महाकाली मंदिर आणि कच्छमधलं माता नामड या मंदिरांना भेट देतात. तेलंगणामध्ये फुलांचा विशेष उत्सव असलेला बथुकम्मा काल एंगिलीपुला बथुकम्मानं सुरू झाला. हा उत्सव 9 दिवस चालतो. महिला विविध फुलांचा वापर करून घुमटासारख्या आकाराचा बथुकम्मा तयार करतात. या रचनेच्या वरच्या भागात हळदीपासून बनवलेली देवी गौरम्माची छोटी मूर्ती ठेवली जाते. हा उत्सव निसर्गाची उपासना करणारा आहे. कोलकाता इथल्या इडन गार्डन्सवर महालयानिमित्त काल एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दिवसानं दुर्गापूजेची सुरुवात होते. या कार्यक्रमाला राज्यपाल RN रवी, मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांच्यासह प्रशासन, संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी येत्या 1 नोव्हेंबरला पुण्यात पुणे रन फॉर युनिटी 2026 या धावण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रशियानं युक्रेनमधील झापोरिझिया प्रांतात काल केलेल्या हल्ल्यात किमान 15 ठार झाले असून 16 जखमी झाले. मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश आहे. या प्रांतातल्या निवासी इमारतींवर हा हल्ला झाल्याची माहिती लष्करी प्रशासनाचे प्रादेशिक प्रमुख मिखाइलो सेमिकिन यांनी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून डिझेल खरेदीच्या कराराची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा हल्ला झाला. या करारामुळे युक्रेनमधल्या युद्धासाठी मॉस्कोला आर्थिक रसद पुरवली जाईल असा इशारा युक्रेननं दिला होता. युक्रेननं रशियाबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठी रशियाशी वाटाघाटी करू शकेल अशा नव्या अध्यक्षांची निवड करावी असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सूचित केलं आहे. रशियन तेल शुद्धीकरण कारखान्यांना, विशेषतः डिझेल उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना लक्ष्य करण्याविरोधात ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांना इशारा दिला. अशा हल्ल्यांमुळे जागतिक बाजारपेठेतील इंधन पुरवठा विस्कळीत होऊ शकतो आणि अमेरिकेच्या शेतकरी आणि पशुपालकांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो असं त्यांनी नमूद केलं. सुदानमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यात काही मुलांसह किमान 40 ठार झाले आहेत. 2023 पासून सुदानच्या लष्कराशी संघर्ष करत असलेल्या रॅपिड सपोर्ट फोर्सेस या गटानं हा हल्ला केल्याचं वृत्त आहे. सौदी अरेबियाची राजधानी रियाद इथल्या विमानतळावर काल पुन्हा एकदा हल्ला झाला. यात 12 मृत्यू झाला असून 300 जास्त लोक जखमी झाले आहेत. या घटनेपूर्वी काही दिवसांपूर्वीच एका वैमानिकासह 3 सौदी नागरिकांचा मृत्यू झाला होता. सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीनं हुथींविरुद्ध मोठी लष्करी मोहीम सुरू केल्यानंतरच्या आठवड्यातच हल्ल्याचं हे प्रमाण वाढलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंदूर इथं आज संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेतल्या आतापर्यंत झालेल्या 2

सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी एक विजय मिळवत बरोबरी साधली आहे. हवामान विभागानं केरळ, लक्षद्वीप, तामिळनाडू, पुदुचेरी इथं येत्या 2 दिवसात विजांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर आणि ईशान्येकडील राज्यांमध्येही अशी स्थिती राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तामिळनाडूमधील 13,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन. केंद्र शासनाच्या पथकाकडून महाराष्ट्रातल्या विविध भागातील दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी. देशात विविध ठिकाणी नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज 20 षटकांचा 3रा सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो, सकाळचे 8:40 आणि 50 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम तिच्या स्वप्नांना आकाश देऊया. सहभाग मुष्टियुद्धपटू ओवी अद्वंत, कथा लिहिणारी हर्षदा जोशी, छोटीशी कवयित्री उत्कर्षा जोशी आणि जिमनॅस्ट रिधिमा आव्हाड आणि अवंतिका सानप. निर्मिती सहाय्य लीना पांडे. सादर करते नयन पवार. श्रोते हो, आजचा दिवस प्रत्येक त्या मुलीच्या स्वप्नांना समर्पित आहे जी आकाशाकडे पाहून म्हणते, मला ही उंच भरारी घ्यायची आहे. श्रोते हो, बालिका म्हणजे केवळ घराचं अंगण उजळवणारी लेक नाही, तर समाजाच्या भविष्याला आकार देणारी शक्ती आहे. पण प्रत्येक मुलीला तिचं बालपण, शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि स्वतःची स्वप्न जगण्याचा समान अधिकार मिळतोय का, हा प्रश्न केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता आपल्या प्रत्येकाच्या मनात कायम निर्माण व्हायला हवा. आजच्या काळातील मुलगी केवळ स्वप्न पाहत नाही, तर ती स्वप्नांना वास्तवात उतरवते. ती क्रीडा क्षेत्रात पदक जिंकते, विज्ञानात नवे प्रयोग करते, साहित्यामध्ये सुंदर शब्दांना जन्म देते, कला संस्कृतीत आपली ओळख निर्माण करते आणि शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा भविष्यकाळ घडवते. आणि समाजानेही तिच्या हातात बंधनाची नव्हे तर संधीची दोरी द्यायला हवी. तिच्या प्रश्नांना आवाज द्यायला हवा, तिच्या निर्णयांचा आदर करायला हवा आणि तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला हवा. कारण आजची बालिका म्हणजे उद्याची डॉक्टर, वैज्ञानिक, खेळाडू, कलाकार, लेखिका, उद्योजिका, प्रशासक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या आयुष्याची शिल्पकार होणार आहे. आणि आज आपण जागतिक बालिका दिनानिमित्त भेटणार आहोत अशाच काही गुणी, कर्तृत्ववान आणि स्वप्नाळू बालिकांना. या मुलींच्या गोष्टी म्हणजे केवळ त्यांच्या यशाच्या गोष्टी नाहीयेत, तर त्या आहेत स्वप्न पाहण्याच्या, स्वतःवर विश्वास ठेवण्याच्या आणि त्या स्वप्नांसाठी मेहनत करण्याच्या गोष्टी. चला तर मग श्रोतेहो या प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात करूया. श्रोतेहो, खेळाच्या मैदानात जिंकण्यासाठी केवळ शरीराची ताकद पुरेशी नसते, तो लागतो तो आत्मविश्वास, शिस्त, संयम आणि शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार. बॉक्सिंगच्या रिंगमध्ये समोरचा प्रतिस्पर्धी असतो, पण प्रत्येक सामन्यात खरी लढाई असते ती स्वतःच्या मर्यादांशी. अशाच या आव्हानात्मक खेळाची निवड करून आपल्या मेहनतीनं आणि जिद्दीनं वेगळी ओळख निर्माण करणारी बालिका म्हणजे ओवी अद्वंत. जागतिक बालिका दिनानिमित्ताने ओवीशी जाणून घेऊया तिच्या बॉक्सिंगच्या प्रवासाबद्दल, तिच्या अनुभवांबद्दल आणि तिच्या स्वप्नांबद्दल.
2: माझं नाव ओवी अभिजित अद्वंत आहे. माझी मोठी बहीण आहे, ती बॉक्सिंग करत होती, तर तिच्या सोबत मी जात होते ट्रेनिंगला. तर तिच्या मॅचेस

0: बाबूने मग मला इन्स्पिरेशन भेटली की बॉक्सिंग करायची. 5 वर्ष मला झाले बॉक्सिंग करताना. मग पुढं पुढं डिस्ट्रिक्ट लेवल, मग स्टेट लेवल, मग नॅशनल, मग इंटरनॅशनल खेळले. 1 मे 2016 उझबेकिस्तान ताशकंद. तिथं छान होतं, फर्स्ट इंटरनॅशनल टूर होता म्हणून थोडीशी भीती होती, पण मग तिथं एक्सपिरियन्स छान भेटला. आपल्या लेवलवर किती म्हणजे कशा स्किल वाले बॉक्सर्स असतात ते कळालं, अजून किती इम्प्रूव्ह करायचं ते कळालं. म्हणजे बाऊटच्या पहिले मी शिकले काय विचार करायला पाहिजे, अजून माझ्या सोबतच्या बॉक्सर्सचे स्किल, अजून माझ्यात काय कमी आहे ते शिकायला भेटले मला. बॉक्सिंग म्हणून माझ्या पर्सनल लाईफ मध्ये मला डिसिप्लिन भेटलं, कोणत्या पण काम किती फोकसनी करायचं ते शिकायला भेटलं. जेवणामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट सगळं म्हणजे थोड्या थोड्या प्रमाणात असतं, अजून फ्रुट्स असतात. माझं स्वप्न आहे की मी इंडियाला ऑलिम्पिक्स मध्ये रिप्रेझेंट करावं. आणि मी हायर स्टार इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स म्हणून ट्रेनिंग सेंटर आहे बँगलोर, जे ऑलिम्पिक्स साठी तयारी करवतं, तिथं माझं सिलेक्शन झालंय. तिथं मी ट्रेनिंग करते. मी संभाजीनगरला एक्झामसाठी येते आणि बाकी माझं ट्रेनिंग सगळं आय आय एस मध्ये असतं. माझं फक्त एकच म्हणणं आहे मुलींना स्पेशली की तुम्ही एक सेल्फ डिफेन्ससाठी काही म्हणजे शिका, कारण की आत्ताच्या ह्याच्यात मुलींना सेल्फ डिफेन्स येणं खूप गरजेचं आहे. मी बॉक्सिंग करते, मी म्हणजे जर कोणी मला त्रास देण्याचा म्हणजे प्रयत्न केला तर मम्मी सेल्फ डिफेन्स करून स्वतःला वाचवून करू शकते.
1: श्रुते, रिंग मध्ये आत्मविश्वासाने उभी राहणारी ओवी आपल्याला सांगून गेली की जिंकण्यापूर्वी स्वतःवर विजय मिळवणं महत्वाचं असतं. काही मुलींची ताकद असते त्यांच्या कल्पना शक्तींमध्ये आणि शब्दांमध्ये. आता आपण जाणून घेणार आहोत अशाच एका बालिकेविषयी जिच्या कल्पनांच्या विश्वातून कथा जन्म घेतात. कथा म्हणजे केवळ काही पात्र, प्रसंग आणि शब्दांची गुंफण नाहीये. कथा म्हणजे आपल्या कल्पनांना दिलेली एक सुंदर दिशा आहे. श्रोतो, अशाच या शब्दांच्या विश्वात रमणारी, आपल्या कल्पनाशक्तीला कथेचं रूप देणारी बालिका म्हणजे हर्षदा जोशी. तिच्या लेखणीतून साकारलेल्या कथा तिच्या निरीक्षण शक्तीची, कल्पना शक्तीची आणि संवेदनशील मनाची ओळख करून देतात. चला तर जागतिक बालिका दिनानिमित्त हर्षदाशी गप्पा मारताना जाणून घेऊया तिच्या मनात कथा कशा जन्म घेतात, तिची पात्र तिला कुठून मिळतात आणि लेखनाच्या या प्रवासात तिची स्वप्न कोणती आहेत ती.
2: कथा लिहिताना म्हणजे मनामध्ये जे सुचत गेलं तसे मी कथा लिहित गेले. आणि जे बाहेरच्या जगात आपण जे बघतो त्याच्यावर मी ती कथा लिहायला सुरुवात केली. बाहेरच्या जगातून किंवा माझ्या मनातून जे सुचत गेलं ते मी लिहित गेले. पुस्तकातून सुद्धा बऱ्याच अशा कथा आहेत ज्या आपण लिहू शकतो. वाचले तर आपल्याला आपल्या मनातून म्हणजे कविता किंवा गोष्टी आपल्याला आपोआप सुचायला लागतात. जेव्हा मी पहिल्यांदा कथा लिहिली होती तेव्हा ती सगळ्यांना खूप जास्त आवडली होती. सगळ्यांनी माझं कौतुक केलं होतं आणि प्रेरणा सुद्धा दिली होती की कर तू कथा. माझ्या कथेचं शीर्षक एवढंच होत की मेहनत आणि शिक्षण. प्रसंग आणि पात्र म्हणजे मी जे आजूबाजूला बघते त्याच्यावरनं की मी प्रसंग आणि त्यांची नावं ठरवून कथा लिहायला सुरुवात करते. आतापर्यंत मी 7-8 कथा लिहिली असेल. मला माझ्या मनाच्या कल्पना शक्तीतून जे जास्त सुचत जातं मी त्याच्यावरनं लिहित जाते. किंवा मग बाहेरचे जे अनुभव असतील किंवा बाहेर ज्या गोष्टी घडतात त्यानुसार सुद्धा मी कथा लिहायला सुरुवात करते. जेव्हा मी लिहायला सुरुवात केली होती त्यावेळेस रामू नावाचं जे पात्र होतं, रामू आणि त्याची आई, तर हे दोघं जेव्हा मी पहिल्यांदा लिहिली होती त्यावेळेस मला ते जास्त जवळचे वाटतात. कारण म्हणजे त्या कथेमध्ये ना तो रामू आपल्या आईला मदत करतो पण मग त्या गोष्टीचा तो हिशोब ठेवायला सुरुवात करतो. त्यावेळेस त्याची आई त्याला ते पटवून देते की कामांचा आणि आईच्या प्रेमाचा हिशोब नाही ठेवला जाऊ शकत. त्यानंतर त्याला शिकवण भेटते की आईचं प्रेम हे अथांग असतं, त्याचा हिशोब नाही ठेवला जाऊ शकत. रामूने मांडलेली त्याच्या विचारातला एक सुंदर कल्पना आहे. म्हणूनच तर मला एकता खूप आवडते, मला

0: आणि जेव्हा पण मी कथा वाचते ना तेव्हा मला असं खूप म्हणजे प्रत्यक्षदर्शी वाटतं की हे असं चालू आहे का, रामू नावाचा खरंच एक मुलगा आहे, त्याची आई आहे, हे सर्वांच्या भावना मला जवळच्या वाटतात माझ्या. एवढी तर नाही होत पण कधी कधी असं होतं की ज्यावेळी शब्द सुचत नाही किंवा लिहिताना काही असं असे प्रसंग घडतात ज्यामुळे आपण लिहू शकत नाही. माझं म्हणणं की आपण आपलं मन डायव्हर्ट न करता एकाग्र चित्तेने ते लिहिले गेलं पाहिजे, सुंदर घेतली जाते. त्यावेळेस मी माझं मन पूर्णपणे एकाग्र करते, बाहेर थोडंफार निसर्गाकडे बघते आणि मग माझ्या मनातून आपोआप कल्पना बाहेर निघायला लागतात. मग मी त्या कागदावरती लिहायला सुरुवात करते. सगळ्यांना मी तर इतकाच संदेश देऊ शकेल की आपण आपली कला जपली पाहिजे, आपल्या कलेचा आदर केला पाहिजे. कारण असं म्हणतात की देवाने प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी कला दिलेलीच असतात, आपण फक्त ती ओळखायला पाहिजे, तिला आत्मसात करून घ्यायला पाहिजे. जर का मी नेहमी नेहमी लिहिला तरच त्या यशस्वी होईल ना. का एक दिवसाआड किंवा मग लिहिल्याच नाही तर मग माझी विचार करण्याची क्षमता ही थांबून जाईल. त्यामुळे मी तसं न होऊ देता मी त्या नेहमी सातत्याने लिहिण्याचा प्रयत्न करेल.
1: श्रोते हो, हर्षदाच्या कथांमधून आपण कल्पनांच्या एका सुंदर विश्वात फेरफटका मारला. कथा एखादी गोष्ट सांगते पण कविता मनातली भावना जागवते. काही भावना अशा असतात ज्या सरळ बोलून व्यक्त करता येत नाहीत, त्या शब्दांच्या लयीत उतरवतात, ओळींमध्ये फुलतात आणि कवितेचं रूप घेतात. चला तर भेटूया अशाच एका संवेदनशील मनाला, उत्कर्षा जोशीला. श्रोते हो, कविता म्हणजे शब्दांना मिळालेली भावना, कविता म्हणजे मनात दडलेल्या भावनांना मिळालेला आवाज, आणि कविता म्हणजे छोट्या छोट्या शब्दांत मोठं जग सांगण्याची कला. निसर्ग असो, बालपण असो, मैत्री असो, आईबाबांचं प्रेम असो किंवा एखादं सुंदर स्वप्न, कवयित्रीच्या मनाला स्पर्श करणारी प्रत्येक गोष्ट कवितेत विषय होऊ शकते. अशाच शब्दांशी मैत्री करून आपल्या भावनांना कवितेच्या माध्यमातून व्यक्त करणारी बालिका म्हणजे उत्कर्षा जोशी. जागतिक बालिका दिनानिमित्त उत्कर्षाशी संवाद साधताना जाणून घेऊया तिच्या मनात कविता कशी जन्म घेते, तिच्या लेखणीला प्रेरणा कुठून मिळते आणि भविष्यातील तिची स्वप्न काय आहेत ती.
0: सातवी असताना एक मॅडम येत आम्हाला, सुनीता मानकापे मॅडम म्हणून, तर त्यांनी आम्हाला उपक्रम दिलता कविता करण्याचा. तर तिच्याच्यात मी गेली होती आणि मग ती सगळ्यांना सांगित दाखवली होती तेव्हा ती आवडली होती आणि मग तेव्हापासून मग मला कविता करायची आवड निर्माण झाली. मी जी कविता केली होती सगळ्यात पहिली ती एका आईवर केली होती. एक दिवस लेकीला आई हळूच बोले, रांधा वाढा उष्टी काढा, आयुष्यात मी काय केले, श्लोक ओव्या तूच ना आम्हाला शिकवलेस, स्वच्छ वाणी सुरेल शब्द भांडार तूच खुले केलेस, तुझा स्वयंपाक बघून मलाही लागली गोडी, तुझ्यातली अन्नपूर्णा माझ्यातही आली थोडी, तुझ्यातली अन्नपूर्णा माझ्यातही आली थोडी, आमच्या प्रेमापोटी नेहमी देवाजवळ तू पदर पसरतेस, आमच्या प्रेमापोटी नेहमी देवाजवळ तू पदर पसरतेस, पण तुझ्या तब्येतीकडे तू कायम दुर्लक्ष करतेस, पण तुझ्या तब्येतीकडे तू कायम दुर्लक्ष करतेस, नव्हते युट्यूब नसले ते गुगल तरी काहीच अडले नाही, तुझ्याशी बोलताना गोष्टी कधी संपल्याच नाहीस, तुझ्याशी बोलताना गोष्टी काही संपल्याच नाही. एखाद्या घटना किंवा एखादी कल्पना सुचली सुंदरशी तर मग ती मला कविता करायला आवडते. म्हणजे समजा आता पाऊस, त्याच्यानंतर निसर्ग, पुस्तक याच्यावर कविता करायला आवडते. त्याच्यानंतर मी क्षणावर कविता केलेली आहे ती आवडते. पुन्हा विज्ञानाची प्रगती, आजच्या युगावर जी कविता केली आहे मी ती विज्ञानाची प्रगती आहे, अशा इत्यादी गोष्टींवर मला कविता करायला आवडते. शाळेत असताना क्षणावरची आहे. त्याच्यानंतर मी शिक्षकांवरची पण केलेली आहे आमच्या शाळेतल्या, त्याच्यावरही आवडते. जेव्हा मी कविता म्हणजे करायला लागली, जेव्हा मला सुचायला लागलं तेव्हा ते मी माझ्या मनातील जे विचार आहे किंवा माझ्या मनात जे कल्पना येतात ते मी त्या कवितांच्या स्वरूपात लिहित असते. सगळ्यांना सल्ला म्हणून देते की आपण आपली जी कला आहे जी आपल्या अंगात आहे ती आपण ओळखली पाहिजे आणि ती ओळखल्याच्या नंतर आपण ती जोपासली पाहिजे.
1: आता ऐकूया एरोबिक्स जिम्नॅस्टिकची आंतरराष्ट्रीय खेळाडू रिधिमा आव्हाड काय सांगते ते.
2: लहानपणापासूनच मला खेळायची खूप आवड होती कारण की मी खूप ऍक्टिव्ह होती. सुरुवातीला फक्त कुतूहल म्हणून माझ्या आई बाबांनी मला जिम्नॅस्टिक्स मध्ये टाकलं होतं, पण जसं जसं मी त्यात प्रगती करू लागले

0: तसं तसंच मला खेळायची आवड आणि वेळ वाढत गेलं. माझे कोच श्री रोहित रोंगे सर आणि आई बाबांनी मला नेहमी प्रोत्साहन दिलं. इंटरनॅशनल स्पर्धेत खेळताना मनात थोडी भीती असतेच, कारण की आपल्याकडनं चांगला परफॉर्मन्सची अपेक्षा असते आपल्या कोचला आणि फॅमिली फ्रेंड्स ज्यांनी पण इतक्या वर्ष माझ्यावर मेहनत घेतली होती. एखादा डिफिकल्ट जिमनास्टिक्स एलिमेंट शिकायचं असेल तर त्यासाठी खूप पेशन्स आणि रेग्युलर प्रॅक्टिस लागते. त्यासोबतच फ्लेक्सिबिलिटी, स्ट्रेंथ आणि बॉडी कंट्रोलवरही आम्ही रेग्युलर काम करतो. त्यासोबत एखादी गोष्ट लगेच जमली नाही तरी मी गिवअप करत नाही. मिस्टेक्स होता पण त्यातून शिकून पुन्हा ट्राय करते. माझ्या आतापर्यंतच्या जर्नीमधला सगळ्यात प्राऊड मोमेंट म्हणजे या वर्षी घडलेली एशियन चॅम्पियनशिप जी फिलिपिन्स मध्ये झाली होती. त्यामध्ये इंडिया रिप्रेझेंट करण्याची संधी मला मिळाली होती. हा क्षण इतक्या मोठ्या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म वर आपल्या देशांचं रिप्रेझेंटेशन करणं हेच माझ्यासाठी खूप स्पेशल होतं. मेडल मिळाला नाही पण इंडियाची जर्सी घालून इंटरनॅशनल लेवलवर परफॉर्म करणं हीच माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आणि प्राऊड मोमेंट आहे. आणि पुढच्या वेळेस मी अजून मेहनत करेल आणि अजून चांगला परफॉर्मन्स देईल बेस्ट ऑफ माय अबिलिटी. माझा ड्रीम आहे की जिमनास्टिक्स मध्ये इंटरनॅशनल लेवलवर अजून मोठ्या स्पर्धांमध्ये इंडिया रिप्रेझेंट करावं आणि इंडियासाठी गोल्ड मेडल जिंकून आणायचं.
1: आता ऐकूया एरोबिक्स जिमनॅस्टिक करणारी, सलग 3 वेळा नॅशनल चॅम्पियन असणारी आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू अवंतिका सानप हिच्याकडून.
2: मी जिमनॅस्टिक्स जॉईन केलं, त्यानंतर माझी लाईफ खूप बदलली. जिमनॅस्टिक्स मुळे मला डिसिप्लिन, कॉन्फिडन्स, पेशन्स आणि हार्डवर्क शिकायला मिळालं. आता जिमनॅस्टिक्स बस एक स्पोर्ट नाही तर माझ्या लाईफचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. माझ्यासाठी सगळ्यात अविस्मरणीय मोमेंट होता जेव्हा माझ्या नावासमोर इंडिया लिहिलं होतं आणि मग अनाउन्सरने अवंतिका दीपक साना इंडिया असं अनाउन्स केलं. ते ऐकून मला एकदम वाव, हे खरंच माझं नाव आहे असं वाटलं. जिमनॅस्टिक्स मध्ये फक्त बॉडी स्ट्रॉंग असून चालत नाही, माइंड सुद्धा स्ट्रॉंग पाहिजे. कारण एखादा एलिमेंट करताने पूर्ण कॉन्सन्ट्रेशन लागतो. कधी कधी मनात थोडी भीती वाटते पण त्याचा वेळी स्वतःला सांगावं लागतं की आय कॅन डू दिस. माझ्या मते जिमनॅस्टिक्सने मला एक गोष्ट शिकवली, मी हे तुम्हाला पण सांगते. तुमच्या बॉडीने साथ दिली तर तुमचा माइंड कॉन्फिडेंट नसेल तर तुम्ही तुमचं बेस्ट देऊ शकत नाही. त्यामुळे ट्रेनिंग मध्ये मी फिजिकल स्ट्रेंथ सोबत मेंटल स्ट्रेंथ आणि फोकस वरही खूप काम करते. माझ्या कोचने मला नेहमी सांगितलं आहे की फेलियर इज अ पार्ट ऑफ अ गेम आणि वन कॉम्पिटिशन कॅनॉट डिसाइड युअर होल जर्नी. त्यामुळे मी फेलियर कडे एंड म्हणून नाही तर एक लेसन म्हणून बघते. थोडं रेस्ट, थोडं रिकव्हरी आणि मग पुन्हा फुल एनर्जीने ट्रेनिंग करते. कारण माझं गोल माझ्यासाठी नेहमी मोठं आहे. आणि इंडियन गर्ल्सला मी नेहमी एवढंच सांगेल की तुम्हाला जे करायचं आहे ना ते मनापासून करा. बिलीव इन युअर सेल्फ, कीप वर्किंग हार्ड अँड तुमच्या ड्रीम्सला कधीही छोटं समजू नका. आणि एक दिवस तुमचा ड्रीम नक्की रियालिटी होईल ही माझी गॅरंटी आहे.
1: श्रोते हो, आज आपण वेगवेगळ्या वाटांवर चालणाऱ्या या गुणी बालिकांना भेटलो. श्रोते हो, क्षेत्र वेगळी आहेत, आवडी वेगळ्या आहेत, स्वप्न वेगळी आहेत, पण यात बालिकांमध्ये एक गोष्ट समान आहे, स्वतःवरचा विश्वास आणि आपल्या स्वप्नांसाठी काहीतरी करण्याची जिद्द. जागतिक बालिका दिन हा केवळ शुभेच्छा देण्याचा दिवस नाहीये, तर प्रत्येक मुलीच्या स्वप्नांना संधी देण्याचा, तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचा आणि तिच्या पंखांना बळ देण्याचा दिवस आहे. म्हणून प्रत्येक बालिकेला एवढं सांगूया, तुझं स्वप्न किती मोठं आहे हे महत्वाचं नाही. आजच्या या गुणी बालिकांना आणि जगभरातील प्रत्येक चिमुकल्या स्वप्नांना मनपूर्वक शुभेच्छा. जागतिक बालिका दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्रोते हो, आताच आपण आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात. तिच्या स्वप्नांना आकाश देऊया. सहभाग होता मुष्टियुद्ध

0: पटू ओ वी अदवंत, कथा लिहिणारी हर्षदा जोशी, छोटीशी कवयित्री उत्कर्षा जोशी आणि जिमनॅस्ट रिधिमा आव्हाड आणि अवंतिका सानप. निर्मिती सहाय्य लीना पांडे. सादर करते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम एन 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. आताच आपण आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त तिच्या स्वप्नांना आकाश देऊया हा मुलाखतींवर आधारित समन्वित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला. आमची पुढील उद्घोषणा काही क्षणातच.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: या सणासुदीला दागिने खरेदीचा आनंद होऊ द्या आणखी खास. पुना गाडगिळ आणि सन्सच्या फेस्टिव्ह ऑफर मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर मिळवा 50% पर्यंत सूट आणि रेवा डायमंड दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट. पुना गाडगिळ आणि सन्स, परंपरेचा विश्वास आजच्या आनंदासोबत.
2: विजिट जेके टावर्स, राजापेठ, अमरावती.
3: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz वर ठीक 9:02 झालेले आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. पुन्हा आपली भेट होईलच ठीक 10 आणखी काही दर्जेदार कार्यक्रमांसह. पण तोपर्यंत आनंद घ्या विविध भारती प्रसारण सेवेच्या विविध कार्यक्रमांचा.

0: एफएम 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: न्यूज ऑन AIR ऍप आणि आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून आकाशवाणी अमरावती केंद्राचे कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या सर्व श्रोत्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर. ठीक 10 वाजलेले आहेत. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: या सणासुदीला दागिने खरेदीचा आनंद होऊ द्या आणखी खास. पुना गाडगिळ आणि सन्सच्या फेस्टिव्ह ऑफर मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर मिळवा 50% पर्यंत सूट आणि रेवा डायमंड दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट. पुना गाडगिळ आणि सन्स, परंपरेचा विश्वास आजच्या आनंदासोबत.
0: विजिट जेके टावर्स, राजापेठ, अमरावती.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. ठीक 10:01:39 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकजागर. आजच्या लोकजागर कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात अत्याधुनिक चारा प्रक्रिया तंत्रज्ञान. या विषयावर सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर आशुतोष विजय खवले यांची अवंती मोरे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
3: लोक शिक्षण, लोक संस्कृती आणि लोक साहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोक जागर. लोक जागर श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमात आपण ऐकूयात अत्याधुनिक चारा प्रक्रिया तंत्रज्ञान या विषयावरती डॉक्टर आशुतोष खवले, लाईव्ह स्टॉक प्रॉडक्ट टेक्नॉलॉजी, जयपूर असिस्टंट प्रोफेसर यांच्याशी अवंती मोरे यांनी केलेल्या बातचीतीचा पहिला भाग. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
4: श्रोते हो, आजच्या लोकजागर या कार्यक्रमात मी अवंती मोरे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आधुनिक पशुपालनामध्ये पशूंचं आरोग्य, दूध उत्पादन आणि उत्पादन क्षमता टिकवण्यासाठी पौष्टिक आणि संतुलित चारा अत्यंत महत्वाचा आहे. मात्र वर्षभर चाऱ्याची उपलब्धता, वाढता खर्च आणि साठवणुकीच्या समस्या लक्षात घेता अत्याधुनिक चारा प्रक्रिया तंत्रज्ञानाचा अवलंब करणं आवश्यक ठरतं. मुरघास निर्मिती, जीवाणू संवर्धन, पूर्ण चारा, हायड्रोपोनिक चारा आणि युरिया प्रक्रिया यांसारख्या तंत्रज्ञानामुळे उपलब्ध चाऱ्याचा अधिक कार्यक्षम वापर करता येतो. याच आधुनिक तंत्रज्ञानाची शास्त्रीय माहिती आणि पशुपालकांसाठी त्याची उपयुक्तता जाणून घेण्यासाठी आज आपण आकाशवाणीच्या लोकजागर या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे. आज आपण आकाशवाणी अमरावतीच्या स्टुडिओत लोकजागर या कार्यक्रमाअंतर्गत आमंत्रित केलंय डॉक्टर आशुतोष खवले यांना, जे असिस्टंट प्रोफेसर आहेत लाईव्ह स्टॉक प्रोडक्ट टेक्नॉलॉजी जयपूर इथे. सर, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप स्वागत. नमस्कार.
5: नमस्कार.
4: आज आपण बातचीत करतो आहोत अत्याधुनिक चारा प्रक्रिया तंत्रज्ञान या विषयावर. तर या अनुषंगाने मला सगळ्यात पहिले आपल्याला विचारायचंय की पशुपालनामध्ये चाऱ्याचं महत्व काय आहे, संतुलित आणि पौष्टिक चारा पशूंचं आरोग्य, वाढ, प्रजनन आणि दूध उत्पादनासाठी किती महत्वाचा आहे, आपण काय सांगाल?
5: नक्कीच मॅम, जे पशुपालन केल्या जाते यामध्ये जो मुख्य खर्च समजला जातो, तब्बल 70% खर्च जो आहे हा पशूंच्या खाद्यावर केला जातो. त्यामुळे नक्कीच पशुखाद्याचा जे यामधला भाग आहे हा फार महत्वाचा आहे. त्याचबरोबर मुबलक प्रमाणात चाराच पशूंसाठी उपलब्ध असणे इतकंच पर्याप्त नाही, तर आपल्याला यापुढे सुद्धा जावं लागेल. त्यामध्ये संतुलित आहार पशूंसाठी उपलब्ध असणे फार गरजेचे आहे, जेणेकरून पशु रेग्युलर माजावर येतील. त्यामुळे शेतकऱ्याला जे उत्पन्न आहे ते दुप्पटीकरणासाठी याचा महत्वाचा फायदा होईल.
4: अच्छा, आणि आता यानंतरचा प्रश्न असा आहे की सध्या पशुपालकांसमोर चारा उपलब्धतेच्या कोणत्या प्रमुख समस्या आहेत आणि वर्षभर चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका काय आहे, काय सांगाल आपण?
5: सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला माहिती आहे की अल निनोचा जो इफेक्ट आहे त्यामुळे आपल्या भागामध्ये फार कमी पावसाळा यावेळेस झालेला आहे.
4: हो,
5: त्यामुळे हिरव्या चाऱ्याची जी उपलब्धता आहे याच्यावर फार मोठा परिणाम झालेला आहे. त्याचबरोबर जो कोरडा चारा आहे यामध्ये पशूंना पूर्ण प्रकारे गरजेचं असलेलं पोषण हे त्या आहारातून मिळत नाहीये, आणि जो बाजारामध्ये उपलब्ध असलेला चारा आहे याची किंमत जी आहे ती शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारी नाहीये.
4: सर, आता मला सांगा की पारंपरिक चारा व्यवस्थापनाच्या तुलनेत अत्याधुनिक चारा प्रक्रिया तंत्रज्ञानाचे प्रमुख फायदे कोणते आहेत, आपण काय विशद करत याबाबत?
5: नवीन तंत्रज्ञानामुळे जो महत्वाचा फायदा आपण यामध्ये बघतो तो पहिला असा की हिरव्या चाऱ्याची मुबलक उपलब्धता जी आहे ती आपण थोड्याशा क्षेत्रामध्ये याद्वारे मिळवू शकतो. त्याचबरोबर जो निकृष्ट दर्जाचा चारा आहे ज्याच्यामध्ये पोषण मूल्य कमी आहे थोडेसे प्रक्रिया केल्या

0: त्याची पोषण मूल्ये नक्कीच वाढतील आणि त्यामुळे जनावराला संतुलित आहार निर्माण होईल आणि जो पशुपालकाचा मोठा खर्च या खाद्यावर होतोय तो कमी करता येईल.
1: अच्छा, आणि यानंतरचा असा एक प्रश्न आहे की चाऱ्यावर शास्त्रीय पद्धतीनं प्रक्रिया केल्यामुळे त्याची पौष्टिकता, पचन क्षमता आणि साठवण क्षमता आणि पशूंच्या उत्पादन क्षमतेवर त्याचा एकूण परिणाम काय होतो, आपण काय सांगाल याबाबत, कसा आपला अभ्यास आहे?
0: एकूणच परिणाम बघता याची पौष्टिकता जी आहे ती नक्कीच वाढेल. जी युरिया ट्रीटमेंट नावाची जी पद्धत आहे यामध्ये याचं प्रथिनांचं प्रमाण यामध्ये वाढेल, पशूंना गरजेचे असलेले अमायनो ऍसिड्स यामधून भेटतील आणि एक पौष्टिक आहार याची आपण पशूंसाठी उपलब्धता करू शकतो. त्याचबरोबर जो पशु आहार आहे हा मुख्यतः फायबर हा त्याचा मुख्य घटक आहे, ज्यामध्ये बरेच घटक हे पशूंना पचण्यासाठी जड जातात. परंतु जर आपण यावर प्रक्रिया केली, आधुनिक प्रक्रियेद्वारे नवीन नवीन उत्पादन जर केलं तर यातून त्याची पचन क्षमता सुद्धा वाढेल आणि त्याचबरोबर त्याची जी साठवण क्षमता आहे याच्यावरही चांगला परिणाम आपल्याला दिसून येईल.
1: सर, आता आपल्या कार्यक्रमाची एक रूपरेषा आहे लोकजागर कार्यक्रमाची, त्यात आपण आमंत्रितांच्या आवडीची काही गाणी ऐकत असतो, तर त्यापैकीतल्या आता पहिल्या गाण्याची वेळ झाली आहे. आपल्या आवडीचं कुठलं गाणं आमच्या श्रोत्यांना आपण ऐकवाल?
0: काळ्या मातीत मातीत.
1: अरे वा, खूप छान गाणं आपण सुचवलेलं आहे. श्रोते हो, ऐकूया सरांच्या आवडीचं हे छानसं गीत.

0: श्रुती हो, आजच्या लोकजागर या कार्यक्रमात परत एकदा आपणा सगळ्यांचं खूप स्वागत. आणि आज आपण बातचीत करत आहोत अत्याधुनिक चारा प्रक्रिया तंत्रज्ञान या विषयावर. आणि या विषयावर बातचीत करण्यासाठी आज आपण आकाशवाणी अमरावतीच्या स्टुडिओत आमंत्रित केलेले आहे डॉक्टर आशुतोष खवले यांना, जे असिस्टंट प्रोफेसर लाईव्ह स्टॉक प्रोडक्ट टेक्नॉलॉजी जयपूर इथं कार्यरत आहेत. सर, आता आपण पशूंचा चारा कसा घेतला पाहिजे, त्याच्यावर प्रक्रिया कशी केली पाहिजे आणि प्रक्रियायुक्त चारा पण किती पौष्टिक असू शकतो, उपयुक्त असू शकतो, या संबंधी बातचीत केली. सर, मला आता पुढे आपल्याला विचारायचं आहे की मुरघास निर्मिती तंत्रज्ञान म्हणजे काय आणि मुरघास तयार करण्यासाठी योग्य चारा निवडण्यापासून ते त्याची साठवणूक आणि पशूंना वापर करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया आपण कशी विशद कराल, काय सांगाल आपण त्याबाबत?
1: मुरघास बनवण्याची जी आधुनिक तंत्रज्ञान आहे हे हिरवा चारा वर्षभर उपलब्धतेसाठी असलेलं एक महत्वाचं तंत्रज्ञान आहे. याचं जर आपण वैज्ञानिक कारण यामागचं जर बघितलं तर आंबवण्याची जी प्रक्रिया आहे ही यामध्ये महत्वाची आहे. जसं फार सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या घरामध्ये जसे आपण लोणचे तयार करतो, ज्यावेळी मुबलक प्रमाणात बाजारात आंबे किंवा आवळे उपलब्ध असतात त्यावेळेस आपण त्यांना साठवून ठेवतो, आंबवून ठेवतो आणि वर्षभर त्याचा गरजेप्रमाणे आपण वापर करतो. त्याचप्रमाणे जनावरांसाठी जो हिरवा चारा आहे याची वर्षभर उपलब्धता असावी आणि त्याचे गुणधर्म आहे हे टिकून राहावे याकरिता मुरघास बनवण्याची पद्धत जी आहे ती अवलंबली जाते. यामध्ये मुख्यतः चारा जो आहे हा हवाबंद वातावरणामध्ये 45 दिवसांसाठी आंबवला जातो.
0: अच्छा.
1: आणि त्यानंतर तो गरजेप्रमाणे उघडून पशूंना आपण त्याला देऊ शकतो.
0: सर, आता आपण सांगितलं की मुरघास कसं तयार होतं साधारण, तर मुरघासाची गुणवत्ता चांगली आहे की नाही हे पशुपालकांनी कसं ओळखायचं, तसंच मुरघास तयार करताना होणाऱ्या सामान्य चुका कोणत्या आहेत? आता आपण सांगितलं की ते फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे, पण त्यातही ते चांगलं कसं आहे हे कसं ओळखलं गेलं पाहिजे, काय सांगेल आपण?
1: नक्कीच मॅडम, जे मुरघास तयार होते यानंतर जेव्हा आपण 45 दिवसांनंतर ते उघडतो तर त्यामध्ये चान्सेस आहेत की आपलं जे मुरघास आहे हे काही प्रमाणात खराब झालेलं असू शकते. त्यामुळे हे असे खराब जर मुरघास जनावरांपर्यंत पोहोचले तर आपला होणारा त्याच्यावर होणारा पॉझिटिव्ह इफेक्ट नव्हता, तो चुकीचा परिणाम जनावरावर होऊ शकतो. त्यामुळे याची जी क्वालिटी आहे ती चेक करणे फार महत्वाचं आहे. ज्यामध्ये जेव्हा शेतकरी 45 दिवसांनंतर त्यांची सायलेजची बॅग किंवा त्यांचा सायलेजचा जो पीठ आहे म्हणजे खड्डा आहे हा हवाबंद वातावरणातून उघडला जाईल त्यावेळेस सर्वप्रथम त्याचा वास घेणे ही महत्वाची गोष्ट आहे. ज्यामध्ये जर लोणच्या सारखा छान आंबट वास येत असेल तर तो मुरघास आपण चांगल्या क्वालिटीचा मानू शकतो.
0: आंबण्याची प्रक्रिया होईल त्याच्यात फर्मेंटेशन सारखी?
1: हो, आंबण्याची प्रक्रिया होईल आणि त्यातून जे साखर असलेलं प्रमाण आहे ते पूर्ण लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होईल.
0: अच्छा.
1: तर यामध्ये बघताना सर्वप्रथम आपण त्याचा वास घेणे, त्याचबरोबर यामधून जर कोणत्याही प्रकारचा कुबट वास येत असेल किंवा अमोनियाचा म्हणजे युरिन सारखा स्मेल जर यामध्ये येत असेल तर असे मुरघास हे जनावरांना न दिलेले अधिक योग्य.
0: अच्छा. आणि आता यानंतरचा प्रश्न असा आहे सर की जीवाणू संवर्धन तंत्रज्ञान म्हणजे काय आणि चारा किंवा मुरघासाची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्याचा उपयोग कसा केला जातो?
1: मॅम, आपण आताच बघितलं की फर्मेंटेशन ही महत्वाची प्रक्रिया ही आपल्या मुरघास बनवण्यामध्ये आहे. तर जे हे फर्मेंटेशन आहे हे सुरू करण्यासाठी आपल्याला जीवाणूंची गरज पडते. त्यामुळे जीवाणू संवर्धके जे बाजारात उपलब्ध आहेत किंवा अनेक ठिकाणी आपल्याला ते उपलब्ध होऊ शकतील ते आपण मुरघास बनवताना

0: यामध्ये टाकणे फार गरजेचे आहे. फार कमी प्रमाणात आपल्याला हे टाकावे लागतात, 5 ते 10 ग्रॅम मध्ये. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे हवाबंद वातावरण असणे ही यासाठी असलेली एक मुख्य गोष्ट आहे.
1: सर, आता यानंतर असा एक प्रश्न आहे की जीवाणू संवर्धनासाठी कोणत्या प्रकारचे उपयुक्त जीवाणू वापरले जातात आणि त्यांच्या वापरामुळे चाऱ्याच्या पोषण मूल्यात आणि साठवणूक क्षमतेत काय सुधारणा होते?
0: मॅम, मुरघास बनवताना जसं की फर्मेंटेशन लागते त्याप्रमाणे आपण घरी दही बनवतो त्याचप्रकारे हे आपलं मुरघास आहे.
1: अच्छा.
0: ज्यामध्ये लागणारा बॅक्टेरिया सुद्धा आपण सेम आहे, तिकडे आपण दह्याचा बॅक्टेरिया म्हणजेच लॅक्टोबॅसिलस युज करतो. तर मुरघास बनवताना जर फारच विशिष्ट प्रमाणात सांगायचं म्हणजे लॅक्टोबॅसिलस प्लॅन्टरम नावाचा बॅक्टेरिया आपण इथे युज करतो.
1: अच्छा. सर, आता आपल्या लोकजागर कार्यक्रमाची आता आपण शेवटच्या पडावाकडे येतो आहे, पण पुन्हा एकदा दुसऱ्या गाण्याची वेळ झाली.

0: श्रोतेहो, या छानशा गाण्यानंतर परत एकदा आपलं लोकजागर या कार्यक्रमात खूप स्वागत. आणि आज आपण बोलत आहोत अत्याधुनिक चारा प्रक्रिया तंत्रज्ञान या विषयाच्या अनुषंगाने. आणि या विषयावर बातचीत करण्यासाठी आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय डॉक्टर आशुतोष खवले सरांना, जे असिस्टंट प्रोफेसर आहे लाईफ स्टॉक प्रोडक्ट टेक्नॉलॉजी जयपूर इथे. सर, आता आपण आजच्या लोकजागर कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्याकडे येतोय, तर आता एक असा प्रश्न आहे की वाढीव गुणोत्तराचा पूर्ण चारा म्हणजे काय आणि त्यामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट केले जातात आणि संतुलित प्रमाण राखणं हा भाग आवश्यक आहे का, काय सांगाल आपण या अनुषंगाने?
1: मॅम, या

0: असा चारा आपण पकडू शकतो ज्यामध्ये प्रथिने, कार्बोदके आणि स्निग्ध पदार्थ यांचा एक संतुलित प्रमाण हे जनावराला मिळेल. त्याचबरोबर जनावरांच्या पोटाची जी रचना आहे ही विशिष्ट असल्यामुळे त्यांना असलेली फायबर म्हणजे तंतुमय पदार्थांची गरज ही ज्या आहारातून पूर्ण होईल अशा आहार आपण संतुलित आणि समतोल आहार जनावरांसाठी समजू शकतो.
1: म्हणजे समतोल आहाराची गरज सगळीकडेच आहे.
0: नक्कीच मॅम, समतोल आहाराची गरज ही दूध उत्पादनापासून तर त्याचं आरोग्य नीट ठेवण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी आहे.
1: आता अगदी आजच्या मुलाखतीच्या शेवटाकडे आपण आलेलो आहे, तर शेवटी मला आपल्याला विचारायचंय की पूर्ण चारा तयार करताना पशूंची जात, वय, वजन, दूध उत्पादनाची पातळी आणि शारीरिक अवस्था यांचा विचार कसा केला जातो?
0: नक्कीच, जे पशूंचं वय आहे यावर सर्वप्रथम आपण बघूया. पशूंची जी वाढतं वय असते यामध्ये त्याला असलेली पौष्टिक तत्वांची गरज जी आहे ती वेगळी असू शकते. दूध उत्पादनाच्या काळात त्याला असलेली जी गरज आहे ही वेगळी असू शकते. त्याचबरोबर त्याचं जे वजन आहे त्या वजनाच्या प्रमाणातच आपल्याला त्याला चारा हा उपलब्ध करून द्यावा लागतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टींचा प्रत्येक बाजू लक्षात घेऊनच एक संतुलित आहार हा प्रत्येक जनावरासाठी युनिक असला पाहिजे असं मी सांगेन.
1: आता शेवटी जाता जाता आमचे जे सगळे श्रोते आहेत जे गावाकडे काम करत आहेत किंवा जे शेतीशी संबंधित आहेत किंवा या पशु व्यवसायाशी संबंधित आहेत त्यांना आपण काय सांगाल?
0: या पूर्ण संभाषणातून मी त्यांना एकच सांगू इच्छितो की एक संतुलित आहार हाच तुमच्या पशुपालनाची जी गुरुकिल्ली म्हणता येईल ती असू शकते. परंतु यासाठी शेतकऱ्यांनी योग्य ते मार्गदर्शन, योग्य ते ट्रेनिंग घेणे फार महत्वाचे आहे असं मी सांगेल.
1: श्रुती हो, आजच्या लोकजागर कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण अत्याधुनिक चारा प्रक्रिया तंत्रज्ञानाची आवश्यकता आणि त्याचं पशुपालनातलं महत्व समजून घेतलं. चाऱ्याची योग्य प्रक्रिया केल्यामुळे त्याचा अधिक कार्यक्षम वापर करता येतो, साठवणुकीतील नुकसान कमी करता येतं आणि पशुधनाला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होते. मात्र कोणतीही प्रक्रिया करताना तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि योग्य तंत्रज्ञानाचा वापर करणं महत्वाचं आहे. अत्याधुनिक चारा प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या अधिक पैलूंविषयी आपण जाणून घेऊयात पुढच्या लोकजागर कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात. सर, आज आपण इथे आलात आणि अत्याधुनिक चारा प्रक्रिया तंत्रज्ञान या विषयाच्या अनुषंगाने आजच्या या पहिल्या भागात आपण इतकी सविस्तर माहिती दिली आणि दिलखुलास बातचीत पण केलीत. जे काही प्रश्न असतील आमच्या श्रोत्यांच्या मनात या अनुषंगाने, तर मला असं वाटतं की काही अंशी त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. आपण श्रोते हो अत्याधुनिक चारा प्रक्रिया तंत्रज्ञान या विषयाच्या अनुषंगाने दुसऱ्या भागात बातचीत करणार आहोत. सर, आज आपण इथे आलात या पहिल्या भागात, तर त्यासाठी मी आकाशवाणीच्या वतीने आपली खूप आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण लोकजागर या कार्यक्रमात अत्याधुनिक चारा प्रक्रिया तंत्रज्ञान या विषयावरती डॉक्टर आशुतोष खवले, लाईव्ह स्टॉक प्रॉडक्ट टेक्नॉलॉजी जयपूर असिस्टंट प्रोफेसर यांच्याशी अवंती मोरे यांनी केलेल्या बातचीतीचा पहिला भाग ऐकलात. याच मुलाखतीचा भाग दुसरा पुढील प्रसारणात आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य अवंती मोरे यांचं, तांत्रिक सहाय्य सुनील किनीकर यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. लोकशिक्षण, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर.

0: त्याची उद्घोषणा काही क्षणातच.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावे त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा. दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी. गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे. मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्सवर दररोज सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र.

श्रोते हो, आताच आपण लोकजागर हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर आमच्या पुढील कार्यक्रम

0: श्रोते हो, आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमासाठी रेकॉर्डिंग केलं जातं दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत. त्यासाठी आमचा नवीन फोन नंबर आहे 0721-2-99-10-38. क्रमांक पुन्हा एकदा 0721-2-99-10-38. श्रोते हो, मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत आपण फोन करून आपली आवड कळवा. आणि शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्या प्रियजनांसमवेत ऐका आपलं फरमायशी गीत. तेव्हा श्रोते हो, या नवीन फोन नंबरवर स्वरसंवाद कार्यक्रमासाठी आठवणीनं फोन करा.
1: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

0: कली कली।
1: चला श्रोते हो, अनेक गाण्यांसह आपलं मन खुलवूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन 0721-299-1038 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान। आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला
2: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍप वर। यावेळी ठीक 10:30 आणि 3 सेकंद झालेले आहेत। आता प्रसारित करत आहोत नवरात्रोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम देवीचा गोंधळ, या कार्यक्रमाचा भाग पहिला। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे।
3: नमस्कार श्रोते हो, नवरात्रोत्सव आदिशक्तीच्या आराधनेचा, भक्तीचा आणि चैतन्याचा मंगलमय उत्सव। या 9 दिवसात देवीच्या विविध रूपांची पूजा अर्चा करताना तिच्या शक्तीचा, श्रद्धेचा आणि लोकपरंपरेचा जागर आपण अनुभवतो। याच भक्तिमय वातावरणात आपल्या महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेला पारंपरिक देवीचा गोंधळ आपल्या भेटीला घेऊन आलो आहोत। आकाशवाणी अमरावती सादर करीत आहे देवीचा

गोंधळ भाग पहिला। या विशेष कार्यक्रमातील कलाकार आहेत रवींद्र आव्हाडकर, हरीश पाचंगे आणि लक्ष्मणराव आव्हाडकर, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे। चला तर मग नवरात्रोत्सवाच्या या मंगल पर्वावर आदिशक्तीच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होऊया आणि पारंपरिक गोंधळाच्या माध्यमातून देवीच्या भक्तीचा, लोक परंपरेचा आणि आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा आनंद घेऊया। ऐकूया देवीचा गोंधळ भाग पहिला।

सर्व मंगल मांगल्य शिव सर्व आर्थ साधिके शरणे त्र्यंबिके गौरी नारायणी नामस्तुते राम।

0: मग गाव गुंदरी बुवा खड्याचिरत्न कसे गेले भावामुळे की भक्तीमुळे?
1: काही झाले भावामुळे, काही झाले भक्तीमुळे, काही झाले भक्ताच्या श्रद्धेमुळे.
0: मग असं गोंधळ जागरण कुठे कुठे होतात बरं? मोठ्या मोठ्या
2: राजघराण्यामध्ये,
0: चैत्रमध्ये, नवरात्रामध्ये, घराच्या वास्तू शांतीमध्ये, बारशामध्ये, शुभ कार्य प्रसंगी हा जगदंबा भवानी आदी महाशक्तीचा गोंधळ घातला जातो महाराज.
2: महाराज
0: गोंधळ केल्यानं काय होतो महाराज?
2: काय होतो महाराज? जगदंबा भवानी प्रसन्न होतो.
0: जगदंबा भवानी प्रसन्न होतो आणि गोंधळ केल्यानं घरातला गोंधळ, संसारातला गोंधळ घराच्या बाहेर निघून पडतो. म्हणून हा आदी महाशक्ती जगदंबा भवानीचा गोंधळ घातला जातो. पण महाराज गोंधळ केल्यानं काय होतो?
2: काय होतो महाराज?
0: घरामध्ये सुख शांती होतो. गोंधळ केल्यानं जगदंबा भवानी
2: प्रसन्न होतो.
0: प्रसन्न होतो.
2: तेल जळो पिलाटळो येणारे संकष्ट भवानी दूर करो.
0: जगदंबा भवानीची ड्युटी पेटवली जातात, त्याच्यावर ते तेल जाळले जातात. जगदंबा भवानी तेल जळवून विघ्न टळो,
2: सारे संकष्ट निवारण जाते महाराज.
0: हा
2: त्या प्रसंगी देवी कार्यालयामध्ये, शुभ कार्यामध्ये प्रथम देवीचा गोंधळ घातल्या जातो.
0: हा
2: आई भवानीला गोंधळाला बोलवल्या जातो महाराज.
0: की आई मध्ये गाळा आधे घोडा आधे
2: वंशामध्ये कन्या पुत्राचा जोडा दे.
0: पाच पर्यंत ड्युटीवर तुझ्या नामाचं जाणीन, तुझ्या नामाचा गोंधळ भवानी मी
2: चाल तगडीन.
0: मग पहा देवीनं दिले हत्ती गोडे गा, भक्ताच्या शिबेला अंतर ना पडे. मग त्या जगदंबा भवानी आधी माझ्या शक्ती कोण्या गोष्टीमध्ये कमी राहत्याची राहिली का गोंधळी? महादेवीचा गोंधळ चालता गेला पाहिजे की राहता गेला पाहिजे? चालता गेल्यास काय होते बरं?
1: अंबाबाई भक्ताचा जय जयकार करते,
0: आणि राहता गेल्यास
1: भक्ताची वाढ करते. कधी करणार माझा गोंधळ?
0: मग पहा दादा, 33 कोटी देवी देवता जवान झालेले
2: आहेत.
0: या जगदंबे भवानीला अंबाबाईला
1: बसवलेले आहे.
0: आत्माराम कळस
1: मांडून दिलेला आहे.
0: चंद्र सूर्याची दादा जो

0: त्यांची ओटी हो
1: गोंधळांनी भरली दादा।
0: मग दादा प्रथम झाले लो होता मग आर्मी गोंधळ चक्री गोंधळ नगरी गोंधळ तीन तालातले 14 भावनातले तुकाबाई अंबाबाई तुळजापूरहून या भोळ्या भक्ताला द्वारी कशी येते बरं सांगायला पाहिजे महाराज।

0: हा गोंधळाला सुरुवात कुठून तयार झालेली आहे?
1: गजानन गणपती महाराज
0: सगळ्यात आधी गोंधळ आई जगदंबा भवानी रेणुकेच्या गोंधळ परशुरामाने
1: दाखवला. परशुराम ज्याने 21 वेळा प्रथमी चिंतली
0: हा
1: बापाच्या म्हटल्यावर आईचे आशीर्वाद आले भेटला नाही त्या परशुरामाने गोंधळ घातला. हो
0: जगदंबा भवानी आदी महाशक्ती रेणुका मातेचा
1: हो
0: गोंधळीबुवा
1: बोला.
0: हा गोंधळाची सुरुवात तिथून सगळ्या झालेली आहे परशुरामापासून. त्याच्यानंतर मग शिवाजी महाराजांना त्याच्यानंतर मग गोंधळ चालूच चालू राहिलेले आहे.
1: बरोबर.
0: आणि आजपर्यंत गोंधळ अंबाबाईचे भक्ताच्या द्वारे होतात. मग गोंधळी बुवा दहा पाच नाव घेता त्या देवीचे
1: परमेश्वरांचे
0: देवीचे संपले
1: परमेश्वराचे म्हणाव
0: आणि परमेश्वराचे संपले
1: आदी माया शक्ती जगदंबा भवानीचे नाव म्हणाव
0: अनाधी नमस्कार कोणास करावं रामा.

0: गोंधळी बुवा.
1: बोला गोंधळी बुवा.
0: 33 कोटी देवी देवता या आसनावर विराजमान झालेले
1: आहे.
0: साऱ्या देवी देवतांना मी विचार केला.
1: का केला बरं?
0: अरे विचार केला की प्रथम मान कोणाला दिला पाहिजे म्हणून हका मारल्या त्या गौरीच्या गजानन गणपती महाराजांना.
1: गणपती दे मज मती राखेल सिंधू तरेल भव जगती.

खंडोबा कुलदैवत।

0: बोलरी बाळ
1: बोला.
0: ते गणपती महाराजाचं स्मरण केल्यानं काय होते बरं?
1: रिद्धी सिद्धी प्राप्त होते, त्या विघ्नाचं पाणी दूर होते,
2: भक्तजनांचे संकट ज्ञानन महाराज दूर करतात हो.
0: मग ते गौरी जगजानन गणपती 14 विद्येचे स्वारती
1: आलेले पत्नी भारती
0: या दरबारामध्ये भोळ्या भक्ताच्या द्वारी कशी येते महाराज सांगायला पाहिजे.
1: पहिल्या

0: गजाननपति
1: मंगने मावे शारदा नाम सर्वशती
0: वेद ब्रह्म्याची कुवरी साधु भक्ताला भेट देणारी स्वर्ग लोकची शारदा या मृत लोकी कशी उतरली आणि कशी या भोळ्या भक्ताच्या द्वारे आली सांगायला पाहिजे महाराज।

0: 누리봐.
1: 뭐라고 누리봐.
0: 간짤만짤 수마짤.
1: 짤 아니 짤 간이 락서고 니.

0: श्रोतेहो, आता आपण नवरात्रोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम देवीचा गोंधळ या कार्यक्रमाचा पहिला भाग ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.
1: एवढ्या रात्री SMS KYC अपडेट करा, नाहीतर अकाउंट ब्लॉक होईल. लिंक वर क्लिक करतो, नंतर ब्लॉक होईल.
2: थांबा, चेक केलं लिंक सिक्युअर आहे का? सेंडर तुमची बँक आहे का? KYC अपडेट साठी अनोळखी लिंक उघडणं म्हणजे अनोळखी लोकांसाठी आपल्या अकाउंटचा दरवाजा उघडणं. नसत्या घाई गडबडीत फसू नका आणि फसव्या KYC अपडेट लिंक पासून सावध राहा. RBI सांगते.
3: जाणकार राहा, सतर्क राहा.
4: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबीकडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने. वा
2: बसला. अनोळख्या पासून बचाव करा.
3: आरबीआय सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.
4: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
5: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
4: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
6: FM 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. ठीक 11:03 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या पत्र फरमायशीचा हिंदी गीतांचा कार्यक्रम गीत गुंजन.
7: गीत गुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन गीत गुंजन.
6: श्रोतेहो आपल्या गीतगुंजन कार्यक्रमामध्ये मी आपला सर्वांचं स्वागत करतो आहे. आजचा गीतगुंजन कार्यक्रम म्हणजे श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम. आपले श्रोते रसिक श्रोते दैनंदिन आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणारे श्रोते आपल्याला पत्र पाठवतात आणि पत्रातून आपल्या आवडीचं गीत कळवतात आपल्या भावना कळवतात. अशा काही निवडक पत्रांना आणि त्यांनी कळवलेल्या गीतांना आपण या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करत असतो. तर करतोय आजचा प्रारंभ आजच्या या कार्यक्रमाचा आणि आजच्या या कार्यक्रमाकरता पाठवलेल्या पत्रांपैकी निवडतोय काही पत्र. हे पत्र आहे पाठवलेलं राजपूतपुरा नांदगाव पेठ येथून मोहनकुमार रघुवंशी, माधवी रघुवंशी, निलेश रघुवंशी, मंगेश रघुवंशी, विनायक चांदणे आणि तात्या ठाकूर. सोबतच 64 जीन प्लॉट बनोसा दर्यापूर येथून राजेश चव्हाण, संदीप, किशोर आणि सचिन चव्हाण. त्याचप्रमाणे दहीगाव नांदुरा येथून धोंडू भातुरकर, विवेक भातुरकर, प्रतीक्षा कोमल, समाधान भातुरकर, मंगला भातुरकर. एसटी कॉलनी नांदुरा येथून नीलूकुमार बगाडे, सुनीता बगाडे, प्रेम आणि राज. आणि या सर्वांनी कळवलंय त्यांच्या आवडीचं गीत. ते म्हणजे ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातील लोफर या चित्रपटातील हे गीत.

श्रुती हो, यानंतरचं पत्र आहे मिळालेलं. विठ्ठल मंदिर फ्रेजरपुरा अमरावती येथून राजू गायकवाड, रेणुका गायकवाड, अमित गायकवाड, निकिता गायकवाड, मोतीलाल साहू, श्वेता, सनी, सोबतच सिद्धार्थनगर नवसारी अमरावती येथून ज्ञानेश्वर साखरकर, सूरज, आकाश, प्रमिला साखरकर, त्याचप्रमाणे मुक्काम पोस्ट पातुर्डा खुर्द येथून मनोहर नांदोकार, उर्मिला नांदोकार, श्रेया मोकळकार, अथर्व लाहुडकार, आराध्या नांदोकार, आशिष नांदोकार, ईश्वरी, स्वराली, गौरी आणि समस्त नांदोकार परिवार आणि यांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे लता मंगेशकर यांनी गायलेलं मधुमती या चित्रपटातील.

श्रुती हो यानंतरचं फरमाईशी गीत आहे डॉन या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं आणि या गीताची आवड कळवणाऱ्या श्रोत्यांची नावं आहेत सावित्री फुले महिला ग्रुप पथरोट येथून सुनीता अंबाडकर वंदना केवटे किरण कुरळकर उज्ज्वल लांडे रेखा गणगणे सविता वडतकर अंशिका अंबाडकर सोबतच सागर रेडिओ श्रोता संघ शिवाजीनगर वडाळी देशमुख येथून राजेश खोबरखेडे शिवसागर खोबरखेडे सौ इंदिराबाई खोबरखेडे सुनैना खोबरखेडे सौ दीपाली धाडे राम धाडे सागर खोबरखेडे राजू खोबरखेडे आणि स्वराज धांडे ऐकूया यांच्या आवडीचं हे डॉन चित्रपटातील गीत

राधेश्याम की जय हो, सियाराम की और जय हो बंबई धाम की।

धोबी तालाब देखो देखो यहाँ रेती पे पानी का भाव देखो देखो।

पिष्कर यांनी गायलेलं आणि ह्या गीताची फरमाईश करणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट खांबोरा तालुका जिल्हा अकोला येथून गोपाल टाले भारती टाले नारायणराव टाले प्रमिला टाले श्रुतिका टाले सागर गवई शिवकुमार टाले बेर्डी येथून हुकुम करमरकर सुनीता करमरकर हार्दिक करमरकर प्राची करमरकर आणि तनु करमरकर सोबतच सिंधी बुजुर्ग येथून ज्ञानेश्वर साठे सौ नंदा साठे सौ पूजा साठे सचिन साठे आणि निलेश साठे ऐकूया यांच्या आवडीचं हे प्यासा सावन चित्रपटातील गीत.

श्रुती हो यानंतरचं पत्र मिळालेलं आहे. कृष्णानगर टीव्ही टॉवर सेमिनरी हिल्स नागपूर येथून नाना डोंगर दिवे, रमाताई डोंगर दिवे, सीमाताई डोंगर दिवे, रिमाताई डोंगर दिवे, दीक्षाताई डोंगर दिवे, राहुल डोंगर दिवे, जगदीश मोहोळ, सुवर्णा मोहोळ, सोबतच श्री संत जयसिंग महाराज श्रोता संघ पथरोट येथून विजय अंबाडकर, सौ सुनीता अंबाडकर, कैलास अंबाडकर, अक्षय आणि ऋषिकेश अंबाडकर, नागपूर येथून विठ्ठल जाधव, अनुसया जाधव, मंगेश जाधव, आकाश आणि पप्पू, आणि यांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे चालबाज या चित्रपटातील कविता कृष्णमूर्ती आणि सहकार्यांनी गायलेलं. ऐकूया हे गीत.

0: श्रोते हो आपण ऐकत आहात पत्र फरमाईशीचा हिंदी गीतांचा कार्यक्रम गीत गुंजन. पुढील गीत आणि पुढील पत्र घेण्यापूर्वी ऐकूया एक क्षणभर विश्रांती.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबीकडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: श्रोते हो, यानंतरचं पत्र आहे. पाठवणारे श्रोते आहेत दंडवत श्रोता संघ मुक्काम पोस्ट कुष्टा बुजरुक तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथून प्रवीण हागोणे, योगिता, प्रशांत, कुमारी प्रियाली, पार्थ हागोणे आणि समस्त हागोणे परिवार, सोबतच मुक्काम पोस्ट फुलामला तालुका भातकुली जिल्हा अमरावती येथून प्रमोद दामोदर सरडे, सोबत दिनकर सरडे, गजानन डवरे, सागर डवरे आणि अंकुर डवरे, त्याचप्रमाणे दतरंगी छत्तीसगड येथून भागवत वर्मा, दुर्गाई सेलू येथून चंदू कुलकर्णी, हेमलता आणि परभणी येथून सी आर कुलकर्णी. आणि यांनी सर्वांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे, ते म्हणजे सिंदूर या चित्रपटातील सुरेश वाडकर यांनी गायलेलं. ऐकूया हे गीत.

श्रुति हो, यानंतरचं गीत आहे बंटी और बबली या चित्रपटातील अलिशा चिनॉय, शंकर महादेवन आणि जावेद अली यांनी गायलेलं आणि या गीताची फरमाईश केलेले श्रोते आहेत छत्री तलाव अमरावती येथून साधना राणी गुप्ता, किशोर गुप्ता, कमल गुप्ता, कविश गुप्ता, नेहा गुप्ता आणि कोमल गुप्ता. सोबतच मुक्काम पोस्ट पहूर तालुका बाभुळगाव जिल्हा यवतमाळ येथून आशिष कुमार चामटकर, कुमारी उज्ज्वला चामटकर, सौरेखा चामटकर, श्री बजरंगराव चामटकर, चिरंजीव नैतिक आणि सार्थक. ऐकूया या सर्वांच्या आवडीचं बंटी और बबली या चित्रपटातील हे गीत.

श्रोतेहो, यानंतरचं गीत आहे खूबसूरत या चित्रपटातील आणि या गीताची आवड कळवणाऱ्या श्रोत्यांची नावं आहे देवदेवेश्वर श्रोता संघ अमरावती येथून दिलीप लकडे, सुरेखा सारंग, शुभम शुभांगी लकडे, विराज मोहिते, त्याचप्रमाणे कृष्णा भवन अमरावती येथून मोतीलाल साहू, शीला देवी साहू, रविशंकर साहू, अर्पिता, अनुराग, जगदीश, मीना, कुणाल, सोनाली आणि रणविजय साहू आणि राजू गायकवाड, सोबतच भारती रेडिओ श्रोता संघ दसरा चौक अंजनगाव सुरजी येथून सह्याद्री धनंजय बोबडे, दादाराव बोबडे, नलिनी बोबडे, चेतनाताई, भारती कळसकर, आर्यन आणि अर्पण, ऐकूया या सर्वांच्या आवडीचं खूबसूरत या चित्रपटातील एक गीत।

श्रोते हो, यानंतरचं गीत आहे तेरे नाम या चित्रपटातील आणि या गीताची आवड घडवणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट पारडी तालुका जिल्हा अमरावती येथून सौ प्रभाताई बसमे, श्री शंकरराव भसनवे, कुमारी धनश्री चिरंजीव ओम, सोबतच वरुड जवळका येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, धनश्री स्वराज आणि मिलिंद सरकटे. ऐकूया यांच्या आवडीचं हे तेरे नाम चित्रपटातील गीत.

श्रीदेव यानंतर घेतो आजच्या कार्यक्रमातील शेवटचं गीत आणि हे गीत आहे आन मिलो सजना या चित्रपटातील आणि या गीताची आवड कळवणारे श्रोते आहेत नितीन पाटील फोकमारे अजिंक्य आदित्य हे सर्व अकोट जिल्हा अकोला येथून अमरावती येथून संजय फोकमारे अंकुश जयश्री त्याचप्रमाणे उमरी अकोला येथून अनुप कुमार धोरण मिथिल नकुल ऋषी उद्धव धोरण विजय शेगोकार दिनेशजी तरोळे शिंदी बुजुर्ग तालुका अचलपूर येथून किशोर वडतकर सविता वडतकर शुभम वडतकर पुन्नू वडतकर पत्रोड येथून सुनीता अंबाडकर योगिता हागोणे त्याचप्रमाणे जरूड वरुड येथून बाबासाहेब वाडोदे आदि चरपे प्रियंका पंकज वाडोदे चंद्रप्रभा वाडोदे आरणी अमराईपुरा तालुका आरणी जिल्हा यवतमाळ येथून नंदकुमार शिवराम वार रीना सार्थक अथर्व आणि समस्त शिवराम वार परिवार आणि या सर्वांच्या आवडीचं गीत आजच्या कार्यक्रमातील शेवटचं गीत आन मिलो सजना या चित्रपटातील

0: श्रोते हो, एक गीत होतं आन मिलो सजना या चित्रपटातील आणि हे आजच्या कार्यक्रमातील शेवटचं गीत होतं। हा होता कार्यक्रम आपल्या श्रोत्यांच्या पत्रफरमाईशीचा, हिंदी गीतांचा कार्यक्रम गीतगुंजन। आपल्यालाही आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर नक्की आम्हाला पत्र पाठवा आणि आपल्या पत्राद्वारे कळवा आपल्या मनातील आवडीचं गीत। आम्ही नक्की आपल्या पत्राचा आणि आपण कळवलेल्या गीताचा आमच्या या कार्यक्रमामध्ये समावेश करू। तेव्हा उचला पेन आणि लिहा पत्र। पत्र व्यवहाराकरता आमचा पत्ता आहे कार्यक्रम गीतगुंजन, द्वारा कार्यक्रम प्रमुख, आकाशवाणी अमरावती केंद्र, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाजवळ, तपोवन कॅम्प अमरावती 444602। तूर्त आजच्या या कार्यक्रमातून मला द्या रजा, नमस्कार।
1: गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा। गीतगुंजन, गीतगुंजन।
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर। ठीक दुपारचे 12 वाजता आहेत। आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत अगदी काही क्षणातच।

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे ठीक 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहो वनिता मंडळाचा कार्यक्रम.

0: येते जल।
1: मैत्रिणींनो, आज घटस्थापना अर्थातच नवरात्रोत्सवाची सुरुवात, तेव्हा सर्व मैत्रिणींना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मैत्रिणींनो, या सृष्टी

आराध्य दैवत म्हणजे आदिमाया जगदंबा, जिची आपण सर्वजण अखंड भक्ती मनोभावे पूजा अर्चा करतो. नवरात्रोत्सवाचा काळ म्हणजे देवीच्या पूजनाचा पर्वकाळ मानला जातो. आई जगदंबेच्या सेवेची परम संधी या काळात आपणा सर्वांना प्राप्त होते. एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आज या काळात सर्वत्र असलेली दिसून येते. आदिमायेच्या प्रत्येक स्वरूपाचं आपण सर्वजण अगदी मनोभावे घटस्थापनेपासून ते विजयादशमी पर्यंत स्मरण पूजन अर्चन करतो. देवीला आपण शक्ती स्वरूप मानतो. तिच्या नवरूपांच्या नवशक्तींच्या पूजनाचा अगदी ध्यास आपण या काळात घेतो. आपल्या आजूबाजूलाही स्त्री स्वरूप, बालिका स्वरूप, शक्ती आहेत. या सृष्टीतील प्रत्येक बालिका, स्त्री, तरुणी ही आई जगदंबेच्या नवस्वरूपाच नवशक्तीच एक रूप आहेत. तेव्हा आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दोन अशाच नवशक्तींशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या कार्य कर्तृत्वाबाबत माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा आता वळूया आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमाअंतर्गत आपण सुरुवातीला ऐकणार आहात कला अध्यापिका, तसेच यशस्वी

घटस्थापनेपासून ते विजयादशमीपर्यंत स्मरण पूजन अर्चन करतो. देवीला आपण शक्ती स्वरूप मानतो. तिच्या नवरूपांच्या नवशक्तींच्या पूजनाचा अगदी ध्यास आपण या काळात घेतो. आपल्या आजूबाजूलाही स्त्री स्वरूप बालिका स्वरूप शक्ती आहेत. या सृष्टीतील प्रत्येक बालिका स्त्री तरुणी ही आई जगदंबेच्या नवस्वरूपाचंच नवशक्तीचंच एक रूप आहेत. तेव्हा आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दोन अशाच नवशक्तींशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाबाबत माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा आता वळूया आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमा अंतर्गत आपण सुरुवातीला ऐकणार आहात कला अध्यापिका तसेच यशस्वी उद्योजिका मिताली पियुष जिंतुरकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळ या मैत्रिणींसाठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये पुनश्च एकदा सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत. मैत्रिणींनो, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच विविध क्षेत्रांमध्ये भरारी घेणाऱ्या मैत्रिणींशी संवाद साधत असतो आणि त्यांच्याकडनं प्रेरणा प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. आता अनेक वेळा असं होतं की महाविद्यालयीन जीवन संपुष्टात आल्यानंतर उच्च शिक्षण आहे आणि छानसा जॉबही सुरू असतो, मग नंतर मुलीच्या विवाहाची घरामध्ये चर्चा होते, मुलीचा विवाह होतो आणि ती दुसऱ्या ठिकाणी जाते, तिथेही काही दिवस जॉब करते, पण नंतरच्या जबाबदाऱ्या वाढत जातात आणि मग मूल झाल्यानंतर तर एक स्त्री म्हणून ती ज्या फेज मधून जात असते किंवा ज्या वेगवेगळ्या भूमिका तिला पार पाडाव्या लागत असतात त्यावेळी नक्कीच तिला तिच्या स्वप्नांना आवर घालावा लागतो. थोडक्यात काय तर बऱ्याच वेळा मैत्रिणींना आपला चालू असलेला जॉब सोडावा लागतो आणि पूर्णतः घरच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी समर्पण करावं लागतं. परंतु आपल्यामध्ये जर काही कलागुण असतील किंवा आपल्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची एक जिद्द असेल, धडपड असेल, तर नक्कीच शून्यातून विश्व उभारण्याची एक क्षमता आपल्यामध्ये असते आणि अशाही परिस्थितीत शांत न बसता काही ना काही मार्ग काढून आपण स्वतःला सक्षम बनवण्याचा किंवा आपलं एक स्व अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. विशेषतः आपल्या मैत्रिणींमध्ये तर हा कलागुण अगदी ठासवून भरलेला असतो. अशाच मैत्रिणीचा शैक्षणिक आणि कला क्षेत्रातील जीवन प्रवास, करिअर क्षेत्रातील जीवन प्रवास, जो की कला क्षेत्रापासून सुरू झाला आणि एका यशस्वी उद्योजकेपर्यंत पोहोचलेला आहे, तो संपूर्ण प्रवास या मैत्रिणीशी प्रत्यक्ष संवाद साधून आपण आता जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, PFA तसेच MFA पर्यंतच शिक्षण पूर्ण झालेल्या मिताली पियुष जिंतुरकर या एका यशस्वी उद्योजिका ज्यांनी स्वतःच घर आणि घरातील जबाबदाऱ्या सांभाळत नामांकित शैक्षणिक संस्थेतील आर्ट टीचरचा जॉब सोडून स्वतःचा उद्योग स्थापन केला. जन्मतःच चित्रकलेचं वरदान प्राप्त झालेल्या मितालीताई यांच्या आईने बालपणीच त्यांच्यातील हा चित्रकलेचा कलागुण जाणून घेतला आणि तो कलागुण वृत्तिंगत करण्यासाठी आवश्यक ते शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून त्यांचं MFA पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्या बाहेरची घरची परिस्थिती तशी बेताचीच, त्यामुळे शिक्षण घेत असताना लहान मुलांसाठी एलिमेंटरी इंटरमिजिएट या परीक्षांचे तसेच इतर ड्रॉइंग क्लासेस त्यांनी सुरू केले आणि त्यांचं मास्टर ऑफ फाईन आर्ट पर्यंतचं शिक्षण त्यांनी स्वतः स्वखर्चाने पूर्ण केलं. एकंदरीतच त्यांचा हा जो संपूर्ण शैक्षणिक करिअर क्षेत्रातील प्रेरणादायी प्रवास आहे, जो की आज यशस्वी उद्योजकेपर्यंत येऊन पोहोचलेला आहे, तो प्रवास आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्याशी मनमोकळा असा संवाद साधून आपण जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, आज आपण बघतोय की प्रत्येक मैत्रीण समाजामध्ये एक स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि तेही आपल्या घरच्या संपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडून. अशीच ही आपली आजची मैत्रीण. चला तर मग या मैत्रिणीशी मनमोकळा असा संवाद आपण साधूया. तेव्हा सर्वप्रथम मिताली ताई, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद.
0: मिताली ताई, आजपर्यंतचं

0: जो आपला एकंदरीत शैक्षणिक प्रवास आहे, म्हणजे आपण मास्टर इन फाईन आर्ट पर्यंतचं शिक्षण घेतलेलं आहे, जे की खरं तर खूप असं सोपं शिक्षण नाही आहे. कारण कला म्हटलं की त्यात साधना आली, उपासना आली, अभ्यासासोबतच या गोष्टी साधणं तसं कठीणच. तुमच्या या संपूर्ण शैक्षणिक प्रवासाविषयी मग आपण काय सांगाल?
1: नमस्कार. खरं म्हणजे शैक्षणिक प्रवासाबद्दल सांगताना आवर्जून सांगावं वाटेल की यामध्ये माझ्या आईचा मोठा वाटा आहे. म्हणजे
0: अच्छा.
1: हां, सुरुवातीला जसं चौथी पास झाल्यानंतर, पाचवी पासून जेव्हा चित्रकला हा विषय आम्हाला सुरू झालेला होता, याच्या आधी चित्रकला विषय शिक्षणात नव्हता,
0: नव्हतं.
1: त्याच्यामुळे पाचवी पासून सुरू झाला. आणि मग पाचवीला मला मार्क कमी पडले, म्हणजे ज्या शिक्षणात मी पुढे शिक्षण घेतलंय त्या विषयात मला मार्क कमी पडले.
0: अच्छा.
1: आणि मग आईला वाटलं, अरे हे असं कसं झालं. मग तिथून हळूहळू आमचे क्लास वगैरे सुरू झाले आणि मग लक्षात आलं की याच क्षेत्रामध्ये माझा इंटरेस्ट जास्त आहे. ऑलरेडी मी स्वतः पहिले क्राफ्ट वगैरे घरी बनवायची, पण प्रॉपर आपण शिक्षण यामध्ये मी कधीच घेतलेलं नव्हतं.
0: अच्छा.
1: पण मग कळलं की यामध्ये परीक्षा असतात, एलिमेंटरी असते, मग इंटरमिजिएट असते. जसं जसं पुढे जात गेलो तसं तसं माहिती झालं की या परीक्षा असतात. मग मी त्या हळूहळू दिल्या. आणि त्यानंतर मग मी 11वीला असताना फाउंडेशन हा कोर्स असतो तो सुद्धा मी केला.
0: बरं.
1: आणि 11वी 12वीला सुद्धा मी महिला महाविद्यालय आहे अमरावतीला, तिथे सुद्धा आर्ट हा विषय असतो स्पेशलायझेशन मध्ये. म्हणजे
0: अच्छा.
1: ड्रॉइंग हा विषय तिथे फक्त महिला कॉलेजलाच आहे.
0: बरं.
1: हां, तर तिथे पण मी 11वी 12वी हे ड्रॉइंग मध्ये केलं. आणि त्यानंतर VFA ला नागपूरला गवर्नमेंट चित्रकला महाविद्यालयाला मी शिकायला गेली.
0: अच्छा.
1: हां, तिथे माझं सिलेक्शन झालं. पहिले त्याच्या एंट्रन्स एक्झाम होतात, त्यामध्ये मला नागपूर हे भेटलेलं.
0: बरं.
1: हां, मला खरं तर मुंबईला जायचं होतं, पण वडिलांची इच्छा नव्हती की इतक्या दूर जाणं शक्य होणार नाही. हां, एकट्या मुलीला राहणं शक्य होणार नाही, त्याच्यामुळे नागपूर हे सेफ सिटी आहे वा, म्हणून मग मी नागपूरला 4 वर्ष BFA चं शिक्षण घेतलं. त्यानंतर BFA करता करता एका शाळेला मला ऑपॉर्च्युनिटी आली ऍज अ आर्ट टीचर म्हणून. हां, तर तिथे मग मी इंटरव्ह्यू वगैरे दिला. तिथे पण मग मी 2 वर्ष काम केलं आणि मग मी MFA केलं. आणि MFA नंतर मग परभणीला.
0: म्हणजे लहानपणीच अभ्यासामध्ये विशेष आपल्या मुलीला रस नाही, परंतु तिची चित्रकला छान आहे हा कलागुण तुमच्या आईनी ओळखला. आणि खरं तर एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या शालेय जीवनातील परीक्षांपासून तुमच्या खऱ्या अर्थाने चित्रकलेच्या क्षेत्रातील शिक्षणाला प्रवासाला सुरुवात झाली. जसं तुम्ही आता बोलता बोलता म्हणालात की शालेय जीवनात असताना एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या परीक्षा विद्यार्थ्यांसाठी खरंच खूप उपयुक्त आणि महत्वपूर्ण असतात. तर या ज्या चित्रकला परीक्षा आयोजित केल्या जातात त्यांच्यातील जी कला आहे ती कला वृद्धिंगत करण्यासाठी आणि त्यांच्या उच्च शिक्षणामध्ये ही नक्कीच उपयुक्त ठरू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्हीच आहात. तर त्याविषयी अधिकतम आपण आज काय सांगता येईल बरं? कारण आज आपण बघतोय की पालकांचं म्हणणं असतं की आपला मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, CA झाला पाहिजे, किंवा त्याने सायन्स घेऊनच पुढे त्याचं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे आणि त्याला एक स्थिर करिअर प्राप्त झालं पाहिजे. पण या सगळ्या गोष्टींव्यतिरिक्तही खूप चांगले करिअर ऑप्शन्स आज उपलब्ध आहेत हे आज मुळात पालकांपर्यंतच पोहोचवणं आपल्याला गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आपण काय सांगाल?
1: एलिमेंटरी इंटरमिजिएट म्हणजे आता सध्या पाहायला गेलं तर म्हणजे पालकांना वाटतं की त्यामुळे 10वी 12वीला मार्क जास्त पडतात आहे. त्याच्यामुळे खरं तर पालक या परीक्षेमध्ये इंटरेस्ट घ्यायला सुरुवात झालेली आहे. पण मला असं वाटतं की एलिमेंटरी इंटरमिजिएट मुळे कसं आहे की तुमचा एक पाया म्हणजे भक्कम पाया तिथे तुमचा पक्का होतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन हा बदलतो. तुम्ही खऱ्या अर्थाने त्या गोष्टीमध्ये शेड लाईट बघणं आणि डिटेल मध्ये वस्तुचित्र म्हणून हा विषय असतो आपल्याला आणि त्याच्यामध्ये मग आपण त्या वस्तूला डिटेल मध्ये बघायला सुरुवात करतो की अरे ही इथे ही क्रेश असते, मग लाईट इथे पडला तर इथे डार्क येतो, इथे लाईट येतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यानंतर संकल्पचित्र असतं, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या रंगसंगती असतात. तर रंगसंगती म्हणजे असं नाही म्हणता येईल की ड्रॉइंग मध्ये गेलं तरच कामात पडतात किंवा उपयोगात येतात. पण तुम्ही पुढे जर फॅब्रिक इंडस्ट्रीमध्ये गेल्या किंवा मग डिझायनिंग मध्ये कोणत्या पण याच्यात गेलं तर त्याच्यात तुम्हाला याचा भरपूर कलर स्कीमचा भरपूर उपयोग होतो.
0: खरंच आहे.
1: त्याच्यामध्ये कसं आहे की पर्स्पेक्टिव्हचा तुमचा अभ्यास होतो. त्याच्यानंतर तुम्ही आर्किटेक्चरला जाल तर त्याच्या सुद्धा तुम्हाला ही परीक्षा आवश्यक असते देण्यासाठी. आणि तुम्ही बिल्डिंग बांधली आणि ती इथून कशी दिसते तर ते तुम्हाला ड्रॉ करावं लागतं आधी, तेव्हाच तुम्ही ती बांधू शकता. हा, त्याच्यामुळे पुढे कोणतंही शिक्षण घ्या पण याचा

0: हा या परीक्षांमुळे नक्कीच मला असं वाटतं की तुमचा पक्का होतो.
1: नक्कीच नक्कीच. म्हणजे केवळ एक कलागुण म्हणून नव्हे तर पुढे कुठलंही करिअर
0: कुठलंही
1: क्षेत्र
0: करिअर.
1: जेव्हा
0: हां
1: तुम्हाला चॉईस करायचं असतं त्यावेळी तुमच्यामध्ये जर चित्रकला असेल तर नक्कीच तुम्हाला त्या कलेचा फायदा होईल. आणि नेहमीच आपण म्हणतो ना की कला आपल्याला घडवत असते, आपल्या व्यक्तिमत्वाला घडवत असते. ती गोष्ट मला इथे खऱ्या अर्थाने नमूद करावीशी वाटते. कारण एखादं चित्र एखादा बालक म्हणजे एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षेसोबतच इतर वेळी ज्यावेळी तो ड्रॉइंग करतो तेव्हा एखादं चित्र ज्यावेळी एखादा विद्यार्थी काढतो तेव्हा त्याच्या मनातील भाव तो त्या चित्रातून प्रकट करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे भावच त्याचं व्यक्तिमत्व घडवणारे असतात आणि व्यक्तिमत्व दर्शविणारे पण असतात. इमोशन्स
0: तुमचे त्या चित्रातून दिसत असतात. कोणताही मुलगा असो किंवा मुलगी असो किंवा लहान असो मोठे असो जेव्हा ते तुम्हाला त्याच्यातले रंग आहे त्याच्यातले आकार आहे याच्यातून तुमचे इमोशन्स हे नक्की दिसतातच.
1: नक्कीच. आणि म्हणूनच म्हणतात की कला आपल्याला घडवते. आता मास्टर इन फाईन आर्ट नंतर आपण एका नामांकित खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये आर्ट टीचर म्हणूनही कार्य पार पाडलं. त्या तुमच्या अनुभवाविषयी काय सांगाल? बरं, अनेक विद्यार्थी तुम्ही हाताळले, त्यांना चित्रकलेचं ज्ञान दिलं, तो तुमचा अनुभव कसा होता?
0: खरं म्हणजे पहिले सुरुवातीला मी प्री प्रायमरी स्कूलला होती पण म्हणजे घरून जो शाळेचा प्रवास होता तो जवळपास 2 तासाचा प्रवास होता माझा. बस ऑटो असं चेंज करत करत मी शाळेत पोहोचायचे.
1: अच्छा.
0: पण 2 तास हे जेव्हा शाळेत पोहोचल्यावर ते लहान मुलं जेव्हा घट्ट मिठी मारायचे तो 2 तासाचा प्रवास मी नक्कीच विसरून जायचे. हा, आणि इतक्या दूर मला बऱ्याच मैत्रिणी विचारायच्या की का ग तू इतक्या दूर जाते, कंटाळाने इतका थकत नाही का? म्हटलं तुम्ही एकदा येऊन पहा शाळेमध्ये आणि त्या चिमुकल्यांसोबत राहून पहा म्हणजे तुम्हाला कळेल की काय असतं. बऱ्याच वेळेला माझी अटॅचमेंट मुलांसोबत इतकी होऊन जायची. आर्ट अँड क्राफ्ट मुलांचा आवडीचा विषय होता आणि कलर्स खेळणं म्हणजे पेपर सोबत खेळणं फेविकॉल आणि हे सगळं करता करता माझ्याशी अटॅचमेंट इतकी व्हायची की त्यांच्या क्लासमधल्या ज्या मेन टीचर्स होत्या त्या म्हणायच्या मिताली अभी क्लास में आना नाही. कारण त्या मुलांना फक्त मी लागायची की नाही मॅडम पाहिजे. मग त्या दुसऱ्या विषयांकडे त्यांचं दुर्लक्ष व्हायचं. मग त्यावेळेला मिताली अब तू आना नाही क्लास, दुसरी क्लास में जा. त्यावेळेला माझं लग्न नव्हतं झालं त्याच्यामुळे बराच वेळ मी त्या मुलांसोबत घालवायची आणि खूप छान अनुभव होता तो. आणि इतके प्रश्न असतात त्या मुलांचे, इतके व्हास्ट प्रश्न असतात. इमॅजिनेशन म्हणजे आपण एखाद्या वेळेला आपल्या परिधानामध्ये थोडस जरी बदल केला तर ते लक्षात आणून द्यायचे की आज तुम्ही वो नाही पेना. अरे म्हणजे मला पण लक्षात नाही यायचं की आपण हाच. पण त्या मुलांचं ऑब्झर्वेशन खूप असतं आणि स्पेशली टीचर कडे तर जास्तच असतं आणि ते आपल्याला फॉलो करतात. म्हणजे आपण जे पण घालतो करतो या सगळ्या गोष्टी हे मुलं फॉलो करत असतात.
1: अगदी महत्वपूर्ण मुद्दा तुम्ही इथे सांगितलात ते की मुलं आपल्याला बघून ऑब्झर्व करतात आणि फॉलोही
0: करतात. नक्की
1: खऱ्या अर्थाने मुलं ही आपल्या आईनंतर आपल्या शिक्षकांना जास्त त्यांचं निरीक्षण करून त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. मग त्यांचा पेहराव असेल, त्यांचं वागणं बोलणं असेल, त्यांचं एकंदरीतच व्यक्तिमत्व असेल, हे त्यांना आपल्या आई वडिलांच्या व्यक्तिमत्वानंतर खूप जास्त जवळ घेऊन जातं. त्यामुळे जसं आपण राहतो किंवा जसं आपण बोलतो त्याची एक छाप आपल्या विद्यार्थ्यांवर असते.
0: नक्कीच असते.
1: नक्कीच आपल्यातले जे कलागुण असतात त्याचीही एक छाप या विद्यार्थ्यांवर
0: आणि आपलं वागणं बोलणं म्हणजे जसं आपण बोलतो तसेच ते रिॲक्ट करत असतात. हा, आणि त्या शाळेचं एक होतं की तिथे तुम्ही मुलांना आता तर सगळीकडेच आहे म्हणा की रागवायचं नाही मारायचं नाही पण तिथे मोठ्याने बोलणं सुद्धा अलाव नव्हतं. त्याच्यामुळे जे पण सांगायचंय तुम्ही प्रेमाने सांगायचं तर ती एक खूप छान गोष्ट होती त्या शाळेची.
1: खरंच लहान मूल म्हणजे एक नाजूक असा मातीचा घडा असतो. तुम्ही त्याला जसं आकार देणार तसं ते घडत जातं आणि ज्यावेळी तुम्ही अगदी प्रेमाने विश्वासाने त्यांना एखादी गोष्ट समजून सांगता तेव्हा ते पटकन कॅच करू शकतात, ग्रास्प करू शकतात. तेवढं तुम्ही त्यांना रागवलं मारलं तर ते तुमच्यापासून दूर जाण्याचं बऱ्याच वेळा असतं. मिताली दे, आता आपल्या चर्चेमध्ये आपण बोलता बोलता म्हणाला होता की मला मुलगी झाली आणि घरातील जबाबदारी माझ्यावरची वाढली त्यामुळे जॉब करणं मला शक्य नव्हतं आणि तुमच्यातील जी कला आहे ती तुम्हाला शांत बसू देत नव्हती. ती तुम्हाला सतत सांगत होती की अरे तू काहीतरी करायला पाहिजे. चूल आणि मूल हे तुमचं विश्व नव्हतंच. तुमच्याकडे खूप काही पोटेन्शियल होतं जे तुम्हाला खरं तर इन्कमिंग सोर्स म्हणून तुमच्या घरासाठीही महत्वपूर्ण होतं आणि तुमच्यातलं जो कलागुण आहे तो कलागुण वृद्धिंगत करण्यासाठीही ते तितकंच आवश्यक होतं. तर त्या दृष्टिकोनातून मग तुम्ही उद्योग क्षेत्राकडे खऱ्या अर्थाने वळालात. बॉक्स पॅकिंगचा जो उद्योग आहे, एव्हारा पॅकेजिंग अँड गिफ्टिंग, हा जो उद्योग तुम्ही

0: ठरलात त्या तुमच्या गृहउद्योगाविषयी तुम्ही काय सांगाल?
1: मी पहिले सुरुवातीला शाळेला जॉब करत होती आणि मग मला मुलगी म्हणजे झाली, त्यानंतर आता बाग घरी बसायचं, तसे क्लासेस वगैरे तर हे घरून सुरूच होते. पोद्दारला होती मी, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलला.
0: अच्छा.
1: हा, पण तिथे मॅडम म्हणाल्या होत्या की मुलगी झाल्यावर सुद्धा तू वर्षभराने ये परत ये, पण मग असं वाटलं नाही, आता मुलीची जबाबदारी आहे घरी, पण म्हणजे माझ्याशिवाय कोणी नव्हतं, सासरे आहेत आणि मिस्टर, हा असे आम्ही तिघ जण होतो. आणि मग आता मुलीला सोडून कुठे जायचं आणि काय करायचं ते सगळा प्रश्न होताच. ड्रॉइंगचे क्लासेस वगैरे तर सुरूच राहायचे माझे. आणि मग असं करत करत एके दिवशी मला काही मैत्रिणींनी विचारलं की आमच्या इथे ना डोहा जेवणामध्ये असं ऍज अ रिटर्न गिफ्ट म्हणून आम्ही काहीतरी पाठवतो, तर ते म्हणाले मिताली तू करून देशील का, काहीतरी 200-250 त्या होत्या वस्तू. तर म्हटलं चला ठीक आहे, आपण करून पाहूया, काही हरकत नाही, रिकामा वेळ आहे आणि करता तर येते आधीपासून होतच माहिती. तर मग असं पद्धतीने केलं ते तयार, 200-250 वस्तू ज्या होत्या, छोट्याशा बॅग होत्या ऍज अ रिटर्न गिफ्ट आम्हाला ते द्यायच्या होत्या.
0: अच्छा.
1: मग मी त्या करून दिल्या त्यांना आणि मग सहजच तो फोटो मी फेसबुकला अपलोड केला की आर्टवर्क म्हणून. मी ड्रॉइंगचे माझे फोटो ऑलरेडी अपलोड करत राहायची आणि मग तो अपलोड केला आणि मग मला त्याच्यावर त्या पोस्टवर इन्क्वायरी झाल्या की तुम्ही हे विकता का आणि तुम्ही करता का. मग म्हटलं अरे हा पण ऑप्शन छान आहे म्हणजे आपण हे विकू शकतो.
0: खरंच आहे.
1: मग मी कोणालाही नाही म्हणायचं नाही. माझ्या मैत्रिणीने एक शिकवलं होतं की कोणी काय विचारलं तरी नाही म्हणायचं नाही, हो येतं आणि करतेच, म्हणजे नाही येत असलं तरी ते जाऊन शिकायचं आणि करायचं. हे एक आहे. तर मग हळूहळू असं करत करत बॅग पासून मग बॉक्सेस, मग बॉक्सेसचं रॉ मटेरियल सुद्धा मला माहित नव्हतं की कुठे भेटतं परभणीमध्ये.
0: अच्छा.
1: हा, मग असं हळूहळू करत करत आम्ही, माझे मिस्टर म्हणजे पियुष जिंतूरकर हे बरेच मला मदत करतात या क्षेत्रामध्ये, ते बऱ्याच ठिकाणाहून शोधून आणतात माहिती, इथे हे भेटते इथे हे भेटत. आणि हा, मग ते मला आणून देतात आणि मग हे बघ असं केलेलं आहे असं केलेलं आहे असं करत करत ते एक बॉक्स मग दोन बॉक्स मग हळूहळू पुण्याला ऑर्डर कोणाच्या यायच्या, मग मुंबईला, मग बँगलोर, नॉयडा, मग असं करत करत आउट ऑफ इंडिया सुद्धा आता माझे बॉक्सेस जातात.
0: क्या बात आहे, खरंच कौतुकास्पद बाब आहे.
1: मला आठवतच नाही मी कधी सुरू, म्हणजे असं ठरवून केलेलं नव्हतं की बा आता हे करायचं आहे, बा ते आपोआप होत गेलं.
0: खरंच आहे. आणि कसं असतं, कलेची आपण केव्हाही साधना करतो, म्हणजे जरी त्याला व्यावसायिक रूप आपण दिलं तरी ते आपल्या आतून आपण केलेली साधना असते, कारण कला ही आपण आपला आवड आपला छंद म्हणून नेहमी जपत असतो. त्याच्यामुळे कुठेतरी त्याचं एक पॉझिटिव्ह वाईब्स असतात, त्या पॉझिटिव्ह वाईब्स ही आपल्याला काहीतरी करण्यासाठी किंवा नवीन मार्ग दर्शविण्यासाठी उपयुक्त ठरतात असं म्हणायला काही हरकत
1: हो नक्कीच. कारण कधी कधी काय होतं की खूप थकली आहे
0: हो,
1: पण तरी पण त्या दिवशी एनर्जी अशी असते की नाही आज काहीतरी बनवायचं आहे, नवीन बनवायचं आहे, भले रात्रीचे 1 वाजो की 2 वाजो, पण मी तो बॉक्स कम्प्लीट करून राहणार असं माझं असतं.
0: किती छान, किती छान. आता मॅडम आपण उद्योगासाठी लागणार जे रॉ मटेरियल आहे आणि त्यासोबतच मशीन्स ही आपल्याकडे आहेत, तर ते कुठून मागवलं आणि त्याच्याविषयीची माहिती मार्गदर्शन तुम्हाला कसं प्राप्त झालं?
1: रॉ मटेरियल जे आहे ते मोस्टली मी नागपूर, मुंबई आणि दिल्लीवरून मागवते. नागपूरला माझं शिक्षण झालेलं असल्यामुळे मला बरेच मार्केट हे माहिती होतं. सोबतच ऑनलाईन सर्चेस किंवा काय अमरावतीवरून सुद्धा मी थोडंफार मागवते. एक अजून बेसिकली जो बोर्ड आम्ही वापरतो बॉक्स मेकिंगचा, तो मी इथून म्हणजे परभणीलाच आमचे दादा आहेत अविन जिंतूरकर, त्यांच्याकडे उपलब्ध असतो, मी त्यांच्याकडून घेते. हा, आणि बाकीचे पेपर्स मी बाहेरून मागवते. आणि या कला क्षेत्रात काम करतानाच, म्हणजे उद्योजिका म्हणून काम करतानाच हळूहळू माहिती झालं की याच्यामध्ये सुद्धा मशीनरी असतात. म्हणजे आम्ही सगळं पहिले हातानेच करायचो, म्हणजे स्केल घेऊन कटर घेऊन ते आकायचं आणि कट करायचं, हे सगळं हाताने केलेलं काम, हँडमेड टोटली.
0: त्यासाठी नक्कीच खूप कष्ट पडतात,
1: म्हणजे प्रत्येक आकार हा आखायचा आणि तो कट करायचा. मग थोडस जरी एक पॉइंटनी जरी तुमचा बोर्ड हा कमी जास्त झाला की ते लगेच जे लीड आहे ते बॉक्सला लागत नाही, म्हणजे ते वेस्टेजच होतं. हा, तर मग असंच करता करता एक दिवस अविन म्हणजे माझे जे धीर आहेत मोठे, त्यांनी सांगितलं की एक्सपो असतात यासाठी मुंबईला, तिथे मशीनरीजचे एक्सपो लागतात. तर त्या ठिकाणी मग जाऊन आम्ही माहिती मिळवली की कोणकोणत्या प्रकारच्या मशीनरी असतात, काय असतात. आणि मग तिथे कळालं की बऱ्याच असतात, पण आता सुरुवातीला मी 2 मशीनरी घेतलेले आहे 2 वर्ष आधी. हा, तर त्यामध्ये आहे व्ही ग्रोईंग मशीन आणि एक आहे ग्लोईंग मशीन.

0: आणि बॉक्स हा बोर्ड हा फोल्ड होतो आणि दुसरी मशीन आहे की त्याच्यामध्ये पूर्ण फेविकॉल जो आम्ही हाताने लावायचो तो आता मशीन थ्रू लागतो बॉक्सेसला.
1: छान, म्हणजे वेळही वाचतो
0: आणि इवन फिनिशिंगने काम होतं.
1: नक्कीच, क्वालिटी, क्वांटिटी आणि टाइम.
0: मेन म्हणजे कसं आहे मॅनेजमेंट, क्वांटिटी म्हणजे हळूहळू मला माहिती झालं आता की ऑर्डर्स भरपूर येतात आहे आणि मी देऊ शकत नाहीये की बा दिवाळीला ऑर्डर्स येतात आहे. किती पण मॅन्युअली तुम्ही काम करा पण ते नाही होत, जे मशीन काम करतात ते शेवटी मशीन असतं.
1: खरंच आहे. आता छोट्या गृहउद्योगापासून सुरू झालेला आपला हा व्यवसाय आज विशाल वृक्षासारखा वाढत चालला आहे. तुम्ही सत्ता म्हणाल्याप्रमाणे मुंबई, पुणे, दिल्ली, परदेशाची होती आहे. तर मग त्याविषयी काय सांगाल बरं आपण, म्हणजे लोक तुमच्यापर्यंत कसे पोहोचतात? कारण एक छोटासा उद्योग जेव्हा मोठ्या प्रमाणात आकाराला येतो किंवा आकार घेतो त्यावेळी खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपल्याला जमवाव्या लागतात किंवा त्यात आपल्याला खूप जपून राहावं लागतं, खूप सावधगिरी बाळगावी लागते, हो की नाही?
0: नक्कीच.
1: त्याविषयी काय सांगाल?
0: ते सुरुवातीला कसं होतं की एक विशेष बाब म्हणजे परभणीत मी काम करत असून लोकल लेवलला माझे बॉक्सेस कमी जातात. म्हणजे आपल्या परभणीमध्ये अजून हा ट्रेंड आलेला नाही किंवा मग माहिती नाही लोकांना, म्हणजे मी तेवढं मार्केटिंग या ठिकाणी नाही करू शकली आहे अजून. पण फेसबुक थ्रू आणि इंस्टाग्राम, तर ह्या दोन गोष्टींमुळे बरंच म्हणजे मार्केट मी कॅप्चर केलेलं आहे. आणि मेन म्हणजे कसं असतं की रिलेशन, कस्टमर सोबतचं रिलेशन. म्हणजे असं आहे की आज मी तुम्हाला बॉक्स दिला पण त्यांचे रिव्ह्यू काय आहे, त्यांचं रिलेशन कसं आहे, याच्यावर तो पुढच्याला सांगतो की बा नाही तिच्याकडून घे, ती खूप छान देते आणि सजेशन्स पण देते. तर त्याच्यामुळे कसं आहे की आज एकीला सांगितलं मग ती तिच्याच फील्ड मधल्या दुसऱ्या मैत्रिणीला सांगते, मग ती तिसऱ्या. म्हणून म्हणजे एक आहे की तुमचं रिलेशन हे प्रत्येक कोणताही कस्टमर असो, म्हणजे एक बॉक्स घ्यायला आला की 100 बॉक्स घ्यायला, तुमचं ते कस्टमर सोबतचं रिलेशन हे तुम्ही मेंटेन केलंच पाहिजे.
1: अगदी खरं, म्हणजे घर असो की आपलं करिअर असो, आपण जर रिलेशन मेंटेन करण्यात यशस्वी ठरलो तर आपण आपल्या क्षेत्रात नक्की यशस्वी होतो. आता चित्रकला म्हणजे कलाक्षेत्र असं आहे की आपण घडतो ते गुरूंमुळे घडतो. तर तुमच्या चित्रकलेच्या या क्षेत्रातील तुमचे गुरु कोण आहेत?
0: चित्रकलेसाठी मी सुरुवातीला प्रवीरा आर्ट क्लासेस होते अमरावतीला, त्या ठिकाणी मी क्लासेसला जायचे आणि त्या सरांनीच मग मला हळूहळू सांगितलं की यामध्ये ही फील्ड आहे, तू इथे जाऊ शकते, हे तुम्ही एक्झाम्स असतात तुम्ही हे देऊ शकता. आणि त्याच्यानंतर चित्रकला महाविद्यालयामध्ये तर सर्वच गुरु म्हणजे अगदी सगळ्यांनीच मला खूप पाठिंबा दिलेला आहे. एक पवार सर म्हणून होते अमरावतीला असताना, म्हणजे मी 11वीला असताना माझी 11वीला सुद्धा ऍडमिशन होती आणि ड्रॉइंग कॉलेजला सुद्धा मी ऍडमिशन घेतलेली होती. पण त्यांना माहिती होतं की ही दोन्हीकडे मॅनेज करते तर ते मला नक्कीच सपोर्ट करायचे की नाही.
1: होय, खरं तर कौशल्याधिष्ठित शिक्षण असणं ही काळाची गरज पण आहे. नक्कीच त्यातून पुढे खूप छान करिअर प्रत्येकाचं घडू शकतं, यात काही शंकाच नाही. मिताली मॅडम, जसं तुमची नाळ चित्रकलेशी जोडल्या गेलेली आहे तशी आपल्या सगळ्यांचा एक आवडता छंद आहे किंवा आपण सगळेच जण संगीत या कलेशी तितकेच जोडले गेलेलो आहोत. प्रत्येकाला संगीत ऐकायला आवडतं, मग कुणाला भावगीत आवडेल, कुणाला भक्तिगीत आवडेल, कुणाला चित्रपट गीत आवडेल, कुणी शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत ऐकेल, प्रत्येकाची आवड वेगळी. पण संगीताशी आपण सर्वच जण कळत नकळत जोडल्या गेलेलो आहोत. तुम्हाला कुठल्या प्रकारची गीत ऐकायला आवडतात?
0: चित्रपट संगीत या प्रकारची गीते मला ऐकायला आवडतात.
1: अच्छा, मग तुमच्या आठवणीतला किंवा तुम्हाला आवडलेला एखादा चित्रपट, त्या चित्रपटाचं विशेष आणि त्यातलं कुठलं गाणं तुम्हाला ऐकायला आवडेल, काय सांगाल याविषयी आपल्या मैत्रिणींना?
0: एक चित्रपट आहे, म्हणजे आम्ही कॉलेजला असताना आम्ही सगळ्या फ्रेंड्स ग्रुपनी पाहायला गेलेलो, तो म्हणजे 3 इडियट्स. त्यावेळेला खूप प्रचलित झालेला तो चित्रपट होता आणि खरंच म्हणजे तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करायला पाहिजे हे शिकवणारा तो चित्रपट होता. म्हणजे आई वडील म्हणतात आहे, सगळेजण म्हणतात आहे, म्हणून त्या क्षेत्रात जायला पाहिजे तसं नव्हतं. तुम्हाला जे वाटतं ते करायला पाहिजे. आणि खरं म्हणजे कसं आहे की मी जेव्हा 11वी 12वी झालं माझं तर सगळे मी आर्ट्सला ऍडमिशन घेतली तर सगळ्यांनी विचारलं सायन्स का नाही, अरे नाही आवडत मला सायन्स, मी का घेऊ आणि सायन्स घेऊन मार्क कशाला कमी करायचे मला. मी 10वी नंतर म्हणजे आर्ट्स घेतलं होतं, 11वीलाच माझं आर्ट्स होतं. तर त्यावेळेला म्हणजे आई बाबा यांचा दोघांचाही सपोर्ट होता, त्यांनी मला कोणत्याही प्रकारचं बर्डन दिलेलं नव्हतं की तू सायन्सच घे आणि मग सगळ्या दिशा तुला ओपन राहतील आणि तू कर. म्हटलं मला जायचंच नाही सगळ्या दिशांना, माझी दिशा ठरली.

0: आहे या दिशेला. तर तो एक मोटिवेशनल तो असं वाटतं की माझ्याशी रिलेट आहे तो चित्रपट, त्याच्यामुळे मला तो चित्रपट फार आवडतो. आणि त्याच्यातलं गाणं एक आहे, सारी उम्र हम मरमर के जिए, एक पल तो हमें जीने दो जीने दो.
1: क्या बात आहे, खूप मस्त. मला पण हे गाणं खूप आवडतं. चला तर मग आपल्या मैत्रिणींना ऐकूया तुमच्या आवडीचं हे छान संगीत.

मैत्रिणींनो, मिताली मॅडम सोबतचा आपला हा संवाद असाच चालू राहील. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी त्यांचा हा व्यवसाय उभा करताना जे काही अपडाऊन्स बघितले किंवा जे काही अनुभव त्यांनी वेगवेगळे प्राप्त केले त्याविषयी, त्यांच्यातील कलेविषयी आणखी भरभरून अशी माहिती आपल्याला जाणून घ्यावयाची आहे. अर्थातच नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या रविवारच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून. आता मात्र मला आणि मिताली मॅडमला रजा द्या, पुन्हा भेटूया आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत. तोपर्यंत नमस्कार.

0: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत कला अध्यापिका आणि यशस्वी उद्योजिका मिताली पियुष जिंतुरकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकला. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात वनिता मंडळ, हा आपल्या सर्व सखींसाठीचा विशेष कार्यक्रम. आपल्या या कार्यक्रमामध्ये नेहमीच आपण विविध क्षेत्रात यश संपादित केलेल्या, विविध क्षेत्रामध्ये पारंगत असणाऱ्या मैत्रिणींशी संवाद साधतो आणि त्यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेत असतो, जो प्रवास आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये यश संपादनासाठी, ध्येय निश्चितीसाठी उपयुक्त ठरतो. मैत्रिणींनो, आता यानंतर आपण वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहात सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व असणाऱ्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका, डीपीईपी येथील माजी जिल्हा महिला संचालिका, ग्रंथपाल, आकाशवाणी निवेदिका, अनुवादक, नाट्य कलावंत आणि साहित्यिका शैलजा वसेकर यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, एखाद्या व्यक्तीची ओळख ही तिच्या पदाने किंवा एखाद्या क्षेत्रातील कामगिरीने होते असं नाही, तर तिच्या संपूर्ण जीवन प्रवासातून तिच्या समग्र व्यक्तिमत्वाची उंची ही समोरच्याला जाणवत असते.

0: आज एका बहुआयामी व्यक्तिमत्वाशी आपण आज संवाद साधणार आहोत. आकाशवाणीवर निवेदिका म्हणून केलेलं कार्य, शिक्षण क्षेत्रातील नेतृत्व, ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला दिलेलं योगदान, लेखन, अनुवाद आणि पुस्तक परीक्षणाच्या माध्यमातून साहित्य सेवा, तसंच अभिनय आणि दिग्दर्शनातून रंगभूमीशी जोडलेलं नातं, या प्रत्येक क्षेत्रात वेगळी अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. आजच्या संवादातून त्यांच्या या बहुआयामी प्रवासातील अनुभव, प्रेरणा, संघर्ष आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा चला तर मग मैत्रिणींनो, आजच्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाशी आपण परिचित होऊयात आणि एकंदरीतच त्यांचा जीवन प्रवासही जाणून घेणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत शैलजा वसेकर. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार
0: मॅडम. आपलं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: तर मॅडम, आपलं अगदी व्यक्तिमत्व असं बहुआयामी आहे मी आता म्हटल्यासारखं, कारण बऱ्याच क्षेत्रामध्ये आपण कार्य केलेलं आहे. पण सुरुवात तुमच्या बालपणापासून करूयात असं मला वाटतंय की बालपण आणि विद्यार्थी जीवनात कोणत्या अशा गोष्टी घडल्या की ज्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली असं आपल्याला वाटतंय?
1: माझं बालपण हे अंबाजोगाई या गावात गेलं आणि नंतर कॉलेजचं जीवन सुद्धा माझं तिथेच, ग्रॅज्युएशन पर्यंत मी अंबाजोगाई मध्येच होते. तर आम्ही शाळेमध्ये असताना जे योगेश्वरी शिक्षण संस्था जी स्वामी रामानंद तीर्थांनी स्थापन केली, ती जिचं खूप सगळीकडे नाव आहे, त्यामुळे इतकी नावाजलेली संस्थेमध्ये मला शिकायला मिळालं. म्हणजे अगदी बेथुजी गुरुजी सारखे आम्हाला शिक्षक शिकवायला होते, त्यामुळे आणि शाळेच्या मध्ये वेगवेगळे सतत कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, खूप मोठे मोठे नेते यायचे तिथे, साहित्यिक यायचे आणि इतक्या प्रकारचे आम्हाला ते जीवन पाहायला मिळालं जवळून, त्यामुळे एक प्रेरणादायी जीवन आम्ही जगत होतो असं मला वाटतं. आणि मी कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा स्वामी रामानंद तीर्थ कॉलेज, त्या कॉलेजमध्येच मी शिकले योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या. आणि कॉलेजमध्ये असताना जे आमचं जीवन होतं त्यामध्ये आम्हाला नाट्यशास्त्र हा विभाग तिथं पण तेव्हा म्हणजे खूप हे होता की आम्ही अनेक नाटक बसवायचं, सांस्कृतिक विभाग ज्याला म्हणता येईल, त्यामुळे वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणं किंवा गॅदरिंग जे आहे ते इतकं हे व्हायचं आमचं, एकांकिका, हिंदी, इंग्रजी, मराठी आणि गाण्याचे कार्यक्रम, नृत्य, समूह नृत्य, म्हणजे आमचं कॉलेज मधला एवढा सहभाग सगळ्यांचा हे होता की एक प्रेरणादायी असं जीवन मी त्या ठिकाणी खूप जगले. आणि एक समृद्ध प्रेरणा अंबाजोगाईला आहे जिथे आपण आद्य कवी मुकुंदराज आणि दासोपंत म्हणतो आणि आम्ही दासोपंताच्या वंशातले, त्यामुळं एक अभिमान होता. आणि माझे वडील स्वतः एज्युकेशन ऑफिसर होते, शिक्षणाधिकारी, आणि त्यांना सतत वाचनाचं प्रचंड वेड होतं, त्यामुळे घरामध्ये सुद्धा एक फार प्रेरणादायीच वातावरण होतं. अभ्यास केला पाहिजे, वाचलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे, छान जीवन जगलं पाहिजे, एक सांस्कृतिक कार्यक्रम सगळा गजबजाट होता आणि आमचं जीवन छान फुलत होतं त्या वातावरणात.
0: म्हणजे एकाच वेळी शिक्षण, साहित्य, रंगभूमी आणि सामाजिक कार्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रांकडे वळण्याची जी प्रेरणा आहे ती तुम्हाला तुमच्या बालपणापासून, कॉलेज जीवनापासून मिळाली आणि घरातून सुद्धा तुम्ही
1: मिळाली
0: अगदीच. तर मॅडम, बालपण तर तुम्ही आम्हाला सांगितलं अगदी तुमचं समृद्ध असं बालपण गेलं. तर मग पुढे 1972 मध्ये असं कळालं की आपण आकाशवाणीमध्ये जोडल्या गेलात, आकाशवाणीमध्ये निवेदिका म्हणून आपण रुजू झाला होतात. तर तो पहिला दिवस आकाशवाणीमध्ये रुजू होण्याचा आपल्याला आठवतोय?
1: अगदी अगदी. म्हणजे औरंगाबादला वडिलांची बदली झाल्यानंतर मी एम ए मराठी करत असताना ड्रॅमॅटिक्स जे रात्रीचं कॉलेज असायचं, संध्याकाळी असायचं 6 ते 9, ते ड्रॅमॅटिक्सला मी ऍडमिशन घेतली. प्रवेश कमलाकर सोनटक्के त्याचे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते. आणि 76 मध्ये जेव्हा आकाशवाणी केंद्र सुरू झालं त्यावेळी उद्घाटनाचाच पूर्ण कॉन्ट्रॅक्ट ड्रामा डिपार्टमेंटच्या दिलं होतं त्यांनी, म्हणजे पूर्ण सगळा आम्हीच बसवला कार्यक्रम सगळा उद्घाटनाचा. वसंत साठे तेव्हा जनभवानी मंत्री होते आणि आम्ही ड्रामा ऑडिशन दिल्या आमच्या ड्रामाचे आम्ही जे लोक आहेत सगळे, आणि आम्ही इतके नकळत आम्ही आकाशवाणीची जोडलं गेलो. आकाशवाणीचा उद्घाटनाचा पहिला दिवस अनाउन्समेंट पहिल्या दिवसाची आम्ही केलेली आहे.
0: अरे वा.
1: आणि त्यामुळे आकाशवाणीशी एक वेगळंच नातं आहे आणि तिथून पुढे आम्हाला ते सतत बोलवत गेले. आम्ही ड्रामा ऑडिशन पास झालो त्यामुळे नवनाट्य वगैरे जे आकाशवाणीचे असायचे त्यासाठी सुरुवातीला बोलावलं, पण नंतर त्यांना त्यांच्याकडे अनाउन्सर होतेच पण एक जागा ही होती तर आम्हाला कॉन्ट्रॅक्ट वर बोलवायचे आणि आम्ही दोघी तिघी जणींची निवड झालेली होती त्यासाठी आणि आम्ही सतत आकाशवाणी

0: जायचं, त्यामुळे नंतर मी परमनंट पण झाले आकाशवाणीवर. म्हणजे 7-8 वर्ष मी आकाशवाणीवर निवेदनाचं काम केलेलं आहे. तो काळ माझा फार छान गेला.
1: अच्छा.
0: आकाशवाणीचे दिवस आजही आठवले तर म्हणजे अक्षरशः अंगावर काटा येतो मला. सुंदर दिवस होते.
1: बरोबर. तर मॅडम, आकाशवाणीनं आपल्या व्यक्तिमत्वाला काय दिलं आणि आकाशवाणीला आपण काय दिलं, तर याबद्दल आपण काय सांगाल बरं? एखादा कार्यक्रम किंवा एखादा प्रसंग जो आजही विशेष आपल्याला आठवतोय.
0: आकाशवाणीचा जो सुरुवातीचा जो काळ होता तेव्हा तिथे आलेले सगळेच लोक जे आहेत ते एकमेकांशी इतकं मिळून मिसळून वागायचे की आकाशवाणीवर आल्यानंतर आम्हाला एक आमचं मोठं घरच वाटायचं. आणि तिथे मग संगीत विभागामध्ये क्षीरसागर म्हणून विभाग प्रमुख होते आणि मला गाण्याची आवड होती तर ते बोलावून घ्यायचे आणि म्हणायचे की आंबेकर आपल्याला या आठवड्याचं शेड्यूल करायचंय, सांगा बरं कोणती कोणती गाणी लावायची. कुठले कार्यक्रम सगळे फिक्स करण्यापासून त्यावेळी आम्ही सगळं कार्यक्रम अधिकारी बोलवून घ्यायचे आम्हाला. आणि एक इतकं छान वातावरण होतं आणि संसार प्रपंच म्हणून जी मालिका चालायची, खूपदा काही वेळेस त्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट द्यायचे लिखाणासाठी, कोणी आलं नाही तर ते आम्हाला सांगायचे की तुम्ही लिहा बरं. म्हणजे आम्हाला लिहिण्याची सवय तिथं झाली. वेगवेगळा विषय, एखादा वक्ता यायचा आणि त्याला विषय दिलेला असायचा बोलण्यासाठी, पण त्याचा अंदाज असायचा, ते खूप छोटस लिहून घेऊन यायचे एखाद दोन कागद आणि तिथे कमी मिनिटात संपायचं. मग आम्ही त्यांना विषय पुरवायचं आणि पुढे त्यांना लिहायला सांगायचं मी की मी सांगतो हे लिहा. म्हणजे आम्ही सगळे तयार झालो तिथे लेखक म्हणून.
1: बर.
0: आणि रोज लोक येत होतात, त्यांच्याशी जो तुम्हाला संपर्क करावा लागतो. आकाशवाणी केंद्र नवीन होतं त्यामुळे शाळांच्या अनेक व्हिजिट व्हायच्या, मुलं यायची भेटायला, लोक यायचे आकाशवाणी केंद्र पाहायला आणि आम्हाला खूप मजा वाटायची. आम्हाला सुद्धा नवीनच होता सगळा अनुभव. आकाशवाणी केंद्राने आम्हाला फार समृद्ध केलं आणि तो अनुभव आहे. अनेक त्या काळामध्ये मोठे मोठे लोकांच्या मी इंटरव्ह्यू घेतलेले आहेत. मला आठवतं की म्हणजे मला असं वाटत बापरे एवढा मोठा माणूस अजित वाडेकर, मोठे मोठे गायक निवृत्ती सरनाईक वगैरे त्यांचं लोकसंगीत हे केलं होतं, विठ्ठल उमप वगैरे यांचं रेकॉर्डिंग आम्ही केलं. आकाशवाणी म्हणलं की लोक इतके हे व्हायचे, म्हणजे एक वेगळं क्षेत्र होतं आणि इतकी क्रेझ होती आकाशवाणीची लोकांमध्ये, म्हणजे अजूनही आहे.
1: अगदीच.
0: आकाशवाणी हे खेड्यापाड्यात जर तुम्ही बघितलं ना तर शेतामध्ये काम करणारा शेतकरी असं कानाशी लावून बसलेला असतो आकाशवाणी बातमी ऐकणं, किंवा आकाशवाणीचे सगळे कार्यक्रम तर रेग्युलर ऐकतात ते. खेड्यापाड्यात खूप त्याला अजून क्रेझ आहे.
1: अगदीच अगदीच. आजही आपला श्रोतावर्ग साधारणपणे मला वाटतं ग्रामीण भागातलाच जास्ती आहे, ते आजही आकाशवाणी तितक्याच तन्मयतेने ऐकतात जे पूर्वी ऐकत होते. जेव्हा केव्हा आपल्याला आकाशवाणीचे येतात रिप्लाय, त्यांच्या प्रतिक्रिया येतात, तेव्हा वाटतं की खरंच आकाशवाणी त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठी गोष्ट आहे की आकाशवाणीचे ते श्रोते आहेत आणि ते नेहमी आपल्याशी संपर्क पण साधतात.
0: आणि कुणी ट्रान्झिस्टर घेऊ शकतो ना.
1: अगदीच.
0: अफोर्डेबल आहे ना प्रत्येकाला. ट्रान्झिस्टर कुणी घेऊ शकतो साधा शेतकरी, हे फार महत्वाचं आहे. आणि कुठेही कुठेही नेऊ शकतो, शेतात
1: नेऊ शकतो. म्हणजे एकंदरीतच आकाशवाणीने खर तर तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध करण्यासाठी खूप मोठं मोलाचं कार्य केलं.
0: खरं खरंच आहे.
1: आणि एक आकाशवाणी निवेदिका म्हणून सुद्धा मला सुद्धा खूप असं अभिमान वाटतो की आज आपण दोघी आकाशवाणीमध्ये एक निवृत्त आपण म्हणूयात की आकाशवाणीपासून दूर झालेल्या तुम्ही आणि आज मी आकाशवाणीमध्ये आहे.
0: अगदी खरं.
1: दोघींच्याही भावना मला वाटतं जवळपास आकाशवाणीबद्दलच्या सारख्याच
0: आहे.
1: तर मॅडम, आकाशवाणीमध्ये काही वर्ष कार्य केल्यानंतर आपण अध्यापनाचं कार्य सुरू केलं. शारदा विद्यालयामध्ये आपण मुख्याध्यापक म्हणून रुजू झालात. तर मला असं विचारायचंय की एक निवेदिका म्हणून कार्य करत असताना शिक्षण क्षेत्राकडे आपण कशा वळालात?
0: माझ्या काही कौटुंबिक कारणामुळे मला यावं लागलं आकाशवाणी सोडून. जो म्हणजे मला आजही आकाशवाणीची स्वप्न पडतात, तुम्हाला आश्चर्य वाटेल सांगितलं तर. पण मी एम ए बी एड केलेलं होतं त्यामुळे मला शिक्षण हे क्षेत्र सुद्धा माझं एक खुणावत होतं. वर्गात मुलांना शिकवणं ही माझी फार आवडीची गोष्ट आहे. म्हणजे मला असं वाटायचं, म्हणजे मी अनेक इंटरव्ह्यू मध्ये असं सांगितलं की मला तुम्ही पगार नाही दिला तरी चालेल, मला फक्त शिकवू द्या. म्हणजे मला मुलांना शिकवणं हे खूप आवडतं आणि त्यासाठी मी शारदा विद्यालयात जॉईन झाले. मी 10 वर्ष तिथं काम केलं आणि 8वी 9वी 10वीच्या मुलांना मी मराठी इतिहास भूगोल शिकवत होते आणि माझे मुलं आजही भेटतात आणि मला म्हणतात मॅडम तुम्ही शिकवलेल्या कविता आमच्या अजून लक्षात आहेत. मला फार छान वाटतं. म्हणजे मराठी विषय शिकवत असताना मला इतका आनंद होतो. भूगोल सारख्या विषयामध्ये सुद्धा म्हणजे माझ्या विषयात मुलं कधीच नापास झाली नाहीत, इतकं तन्मय होऊन ऐकायची मुलं. आणि मुलांना मी सगळ्यांना सहभागी करून घेत होते. म्हणजे टीचिंगचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही मुलांना जर रुक्षपणे शिकवलं

0: की शिकवायचंय म्हणून त्या मुलांच्या ते लक्षात येतं. मुलं म्हणजे एक तुमच्या समोर बसलेलं जिवंत असं प्रतीक असत. त्या फाईल नाहीत ना की तुम्ही आजच्या ऐवजी उद्या केली, 8 दिवसांनी बघितली, तर ती फाईल काही म्हणत नाही. पण ही मुलं म्हणजे त्या मुलांच्या डोळ्यात दिसतं की त्यांना काय समजतंय. त्यामुळे तसा जो आनंद तिथल्या तिथं लगेच बक्षीस झालं म्हणता येईल. तसं नाटक करत असताना आपण समोर प्रेक्षकांच्या डोळ्यात दिसतात सगळ्या प्रतिक्रिया. तसं वर्गात शिकवण्याचा फार आनंद आहे आणि मी तो घेतला 10 वर्ष.
1: एकंदरीत खरं तर मुलांमध्ये जे संस्कार रुजवायला हवेत ते घरात ना तर ते रुजवले जातातच, पण महत्वाचा जो मुलाचा वेळ आहे तो वेळ मुलं शाळेमध्ये घालवत असतात आणि तिथूनच त्यांच्यावर छान संस्कार देखील होतात आणि ते खूप मुलाचं कार्य आपण बरेच वर्ष केलं.
0: मला असं वाटतं की शिक्षक हे मुलांसमोर आदर्श असतात.
1: अगदीच.
0: ते कसे उभे राहतात, कसे बोलतात, त्यांनी कपडे कसे घातलेत, त्यांचे उच्चार कसे, ते किती फ्रेश म्हणजे उत्साहाने शिकवतात विषय. त्या विषयात तुम्ही जितके तन्मय होऊन जाल शिक्षक, तितकं ते मुलांना तुम्ही त्याच्यामध्ये खेचून घेऊ शकता. मराठीमध्ये शिकवत असताना कवितेमध्ये रस असतात नवी. आई कविता शिकवत असताना तो करुण रस, एखादी झाशीच्या राणीवरची कविता, एखाद्या क्रांतिकारकावरची कविता शिकवत असताना गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार हे म्हणत असताना शिक्षकाच्या स्वतःच्या मनात जेवढी ती ऊर्जा दाटून येईल तितकं मुलांमध्ये ते ट्रान्सफर होत. आणि हा जो आनंद आहे ना की मुलांना हे शिकवत असताना म्हणजे तुम्हाला त्यांना नुसतं रट्टीफाय नाही शिकवायचं, तर जीवनात जगत असताना हे नवरस तुम्ही कसं जगायचंय, तुम्ही वृद्धांशी कसं वागणार, आई वडिलांशी तुम्ही कसं वागलं पाहिजे, मोठ्यांना कसं तुम्ही आदर दिला पाहिजे, हे सगळं तुम्ही जेव्हा शिक्षणातून नकळत सांगता ना मुलांमध्ये ते नक्की येतं.
1: नक्की.
0: मुलं म्हणजे अगदी तुमच्या टीप कागदासारखं घेत असतात.
1: बरोबर. कारण मुलं हे अनुकरणातून शिकतात असं म्हणतात. आणि शिक्षक जर तुमच्यासारखे त्यांना शिकवणारे असतील तर निश्चितच त्यांच्यावर चांगले संस्कार होतील. आणि पुस्तकी अभ्यासापेक्षा सुद्धा एक चांगला माणूस म्हणून त्यांनी घडणं महत्वाचं आहे. आणि ते चांगले शिक्षक जे विद्यार्थ्यांना म्हणजे जीव की प्राण समजून त्यांना एक चांगला नागरिक म्हणून घडवायचंय या उद्दिष्टाने शिकवतात तेव्हा निश्चितच त्यांच्यावर चांगले संस्कार होतात. अगदीच. तर मॅडम, अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये हे आपण मुख्याध्यापक म्हणून कार्य केलं 1986 ते 1994. मग त्यानंतर तुम्ही त्यामधनं बाहेर का पडलात? म्हणजे
0: मी शाळेमध्ये शिकवत असतानाच त्यावेळेस साक्षरता अभियान आलं होतं आणि ज्या लोकांपर्यंत शिक्षण पोहोचलं नाही त्यांच्यापर्यंत सरकार जायचा प्रयत्न करतोय ते पण मला खूप एक प्रेरणादायी वाटत होतं. म्हणून मी दिवसभर शाळा करून संध्याकाळी रोज साक्षरतेचे वर्ग पाहायला जात होते. म्हणजे मला पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून जायचं होतं तर संस्थेने परवानगी दिली नाही मुलांचं नुकसान होईल म्हणून, तर मी रोज संध्याकाळी तहसील मध्ये जायचं आणि तिथून सगळे शिक्षक शिक्षिका आम्ही आजूबाजूच्या खेड्यात आम्ही एक नाटिका बसवली होती नानी म्हणून की एका न शिकलेल्या स्त्रीला कसं फसवतात. म्हणजे तिचा मुलगा मनी ऑर्डर पाठवत असतो पण तिला वाचता येत नाही, मग तिला ते पैसे उचलता येत नाहीत, अशी एक नाटिका बसवली आणि मी 10 साक्षरता अभियानाचे गाणे बसवले होते आणि तो कार्यक्रम आम्ही प्रत्येक शाळेत केला. आणि आम्ही जिथं जिथं शाळेत कार्यक्रम केला त्या त्या ठिकाणी साक्षरतेचे वर्ग एकदम छान सुरू झाले. म्हणजे आम्हाला आमच्या सेलू तालुक्याची सगळीकडे गवगवा झाला त्या आमच्या कलापथकामुळे. आणि मग स्वतः कलेक्टर ते पाहायला आले कार्यक्रम दहेगाव म्हणून जे गाव आहे सेलू तालुक्यातलं, तिथला आम्ही अचानक कार्यक्रम करत होतो आणि सगळ्यात मागे येऊन बसले कलेक्टर संधू साहेब आणि ते म्हणले की मला बघायचंय, मी फार ऐकलं तुमच्याबद्दल. आणि मग तिथं मी स्वतः त्याच्यातच लीडच करत होते त्या नाटकातही आणि गाण्यामध्ये सुद्धा. आणि वर्ग सुद्धा एक वर्ग शिकवत असताना मी त्यांनी लांबून बसून पाहिलं की ह्या कसं शिकवतायत. आणि मग त्यांनी जेव्हा डीपीपी सुरू झालं, जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू झाला जेव्हा 93-94 या वर्षी, त्यावेळी महिला संचालिकाची पोस्ट भरायची होती तर त्यांनी सांगितलं की मला वसेकर मॅडम सारख्या पाहिजेत महिला संचालिका म्हणून. नाहीतर त्या जागेसाठी MSW ची अट होती. पण मला फोन आला की तुम्ही इंटरव्ह्यूला या.
1: आपण जे कार्य आतापर्यंत केलं कदाचित त्याचीच एक
0: फळ
1: फळ असावं
0: अगदी,
1: ज्यामुळे त्यांनी तुम्हाला बोलवून घेतलं.
0: आणि ते म्हणले की मी यांचं काम बघितलेलं आहे, अशा महिला संचालिका पाहिजेत. आणि मग इंटरव्ह्यू 37 जणी आल्या होत्या कोल्हापूर पासून.
1: बर.
0: पण इंटरव्ह्यू झाल्यानंतर माझा इंटरव्ह्यू संपल्या संध्याकाळी लगेच सांगितलं त्यांनी उद्या जॉईन व्हा. आणि जिल्ह्याचं काम करायची संधी एज्युकेशन क्षेत्रामध्येच शिक्षण क्षेत्रामध्येच मला काम करायची संधी म्हणून मी ते स्वीकारलं.
1: म्हणजे हे एक क्षेत्र पुन्हा तुम्ही निवडलं जे शिक्षणाशी निगडित होतं. पण मुलांवर संस्कार तर

0: केलेतच, पण सोबत महिलांच्या प्रश्नांना सुद्धा जवळून पाहण्याचा किंवा त्यांना त्याच्याबद्दल जनजागृती करण्याची तुम्हाला एक संधी या मार्फत मिळाली. तर मॅडम मला हे सांगा की जेव्हा आपण जिल्हा महिला संचालिका म्हणून काम करत होता डीपीएपी मध्ये, तर महिलांच्या जीवनातले कोणते असे प्रश्न आपल्याला सर्वाधिक प्रकर्षाने जाणवले की त्यावर खरंच काम करणं गरजेचं होतं?
1: म्हणजे महिलांच्यासाठी मी अगदी सगळ्या खेडोपाडी सुद्धा मी सगळे परभणी जिल्ह्यातलं एकही गाव नसेल की जिथं मी भेट दिली नाही. आणि आम्ही महिलांनाच जाऊन भेटायचं तिथल्या पालकांना वगैरे. तर शिक्षण आपण आत्ता म्हणतो शिक्षणाचं, तसं मी ज्यावेळी बघत होते तेव्हा न शिकलेल्या, म्हणजे आम्ही सर्वे केला होता आणि खूप होत्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल की निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, त्यांनी समोर निरक्षर लिहिलं होतं. म्हणजे त्या आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून तेव्हा निवडून आलेल्या त्या पण निरक्षर म्हणून लिहिलं होतं त्यांनी.
0: बर,
1: म्हणजे इतकं शिक्षणाचं हे. आणि दुसरं सांगते की निवडून आल्यानंतर सुद्धा थोड्याफार शिकलेल्या असतील ना, तरी त्या नुसते येऊन बसत होत्या किंवा त्यांच्या नावाने काम दुसरेच घरातले करत होते.
0: अच्छा,
1: म्हणजे काहीच उपयोग नाही ना. महिलांच्या सक्षमीकरण खूप आपण म्हणतो प्रत्यक्षामध्ये, पण महिलांना म्हणजे घरच्या कामामध्ये, मुलांच्या कामामध्ये, शेतीमध्ये कावड कष्ट त्या खूप करतात. पण सांगते की महिला स्वतःकडे लक्ष देत नाहीत, मुलांकडे देतील, मुलांसाठी तरी जीव काढतील पण स्वतःसाठी नाही. आणि अनारोग्य आरोग्याकडे लक्षच देत नाहीत. म्हणजे एखाद्या स्त्रीला जर त्रास व्हायला लागला तर ती 90% सहन करते, म्हणजे अगदी गळ्याशी पर्यंत सांगतच नाही.
0: बरोबर.
1: आणि आम्हाला या डीपीपीच्या निमित्ताने काही राज्यांचे स्टडी टूर साठी आम्हाला अभ्यास दौऱ्यासाठी पाठवलं होतं. या सगळ्या महिला संचालिका आम्ही जात होतो मिळून, त्या त्या ठिकाणी मी जेव्हा मी दौरे केले, गुजरातला आम्ही गेलो तर त्यांनी महिलांचा खरा मेजर प्रॉब्लेम सांगितलं की कॅन्सर वाढण्याचं जे प्रमाण आहे स्त्रियांमध्ये, एकतर तो स्तनांचा किंवा गर्भाशयाचा, तर गर्भाशयाच्या कॅन्सरचं कारण त्यांनी ओपन टॉयलेट सांगितलं की उघड्यावर संडासला जातात ना, हे कारण सांगितलं. आणि गुजरातमध्ये पहिला तिथे सुरू झाला होता अभ्यास. ईश्वरभाई पटेल म्हणून होते त्यांचं, आम्ही बघितलं की त्यांनी कमी पाण्यामध्ये असे इतके त्यांनी संशोधन केले होते टॉयलेटचे, की कमी पाण्यात सुद्धा आणि खेड्यात सुद्धा तुम्हाला तो टॉयलेट घरी कोणी करू शकेल इतकं सोप्या पद्धतीने. आणि त्या काळात आम्ही पूर्ण जिल्ह्यात सगळ्या ट्रेनिंग मध्ये सांगत होतो इतके सोप्या पद्धतीने.
0: बर,
1: की घरामध्येच तुम्ही उकंड्यावर 5x5 चा चर जरी खांदला आणि त्याच्यावर एक फरशी टाकली, त्याच्यामध्ये फक्त कोळसा आणि मीठ टाकायचं, वास येत नाही काही नाही. घरच्या घरातल्या घरात एक तरफ भोरग लावायचं, खर्च नाही काही नाही, पाणी कमी लागेल असं. आम्ही सगळीकडे त्यावेळी जिल्ह्यामध्ये सांगितलं सगळं. ओपन टॉयलेट, महिलांचे किती हाल होतात तिथं, किती डुकर हे, म्हणजे किती हाल आहेत ना.
0: स्त्रियांना एक म्हणजे इतर लोकांपासून सुद्धा, स्त्रियांना स्वतःच स्त्रीत्व जपण्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी खूप म्हणजे त्रासदायक आहेत, की उघड्यावर जाणं, लोकांची ये जा असते.
1: आता नंतर सुरू झालं हे टॉयलेट जे सुरू झालं अभियान, हे नंतर सुरू झालं. मी गेले होते त्या काळामध्ये, म्हणजे आरोग्याकडे लक्ष देत नाहीत त्या आणि शिक्षणाकडे स्वतःच्या लक्ष देत नाहीत महिलांचं. म्हणजे आजारी पडण्याचं मुख्य कारण हेच आहे की खूप होईपर्यंत त्या सांगतच नाहीत, गळ्याशी येईपर्यंत बोलतच नाहीत, कष्ट करत राहतात नुसत्या. जाऊ दे, अंगावर काढायचं अंगावर काढायचं, हे खूप प्रॉब्लेम आहेत महिलांचे. आणि कष्ट खूप आहेत एवढं मात्र खरं, स्त्रिया खूप कष्ट करतात,
0: कष्ट करतात, हे
1: दिसलं पाहिलं.
0: तिच्याकडे दुर्लक्ष होतं सर्वांचं आणि ते स्वतःही कुठेतरी याला जबाबदार असते, ती पण स्वतःला प्रायोरिटी देत नाही पाहिजे तेवढी. आणि ग्रामीण भागात तर याबाबत म्हणजे जनजागृती होणं खूप
1: गरजेचं आहे.
0: तुम्ही हे डीपीपीच्या कार्यक्रमाअंतर्गत जनजागृतीचं कार्य केलं, तर मग तुम्ही जनजागृती जे करत होतात महिलांचे, महिलांशी जाऊन बोलत होतात, डायरेक्ट त्यांच्याशी संवाद साधत होतात, तर त्यावेळेला त्यांच्याकडून सकारात्मक असा प्रतिसाद मिळत होता का?
1: म्हणजे एक तर सगळ्यात युवा जो परभणी जिल्ह्यात म्हणला जातो बालविवाहाचा, तो आम्ही बोलायचं. तर त्या म्हणायच्या की नाही बाई, इथं शाळा काही ठिकाणी चौथी पर्यंत शाळा, काही ठिकाणी साती, आता आठवीचा वर्ग झालाय आता नंतर, त्यामुळं तर म्हणे बाई मी शेतात जाते दिवसभर, पोरीला कसं घरी ठेवावं.
0: बरोबर.
1: म्हणजे ते पण भीती आहे ना घरात एकटं ठेवायचं. मग लग्न लावलं की आपली जबाबदारी संपली, हा प्रश्न त्या सांगायचे. म्हणजे त्या सांगत होत्या, ते प्रश्न सांगतीये. म्हणून पुढे शिकवायला ठेवायला मुलीची जिम्मेदारी कोणी घेत नाही. नको बाबा, मुलीची नको जिम्मेदारी बाबा, कसं आपण ठेवायचं, कुणाकडे नातेवाईकडे ठेवू शकत नाहीत. म्हणजे असे प्रॉब्लेम त्या सांगायच्या. म्हणून आम्हाला करावं लागतं लवकर लग्न, आणि आमचं काही चालत नाही म्हणायचं त्याच्या पुढे. मग आणि ते प्रश्न आम्हाला उत्तर देतायत.

0: होतो आम्ही गप बसायचं की खरंच आहे हे,
1: खरंच आहे.
0: एकदम आठवी नवी दहावी एवढे वर्ग निघणं शक्य नाही ना, कारण ते गाव लहान असायचं. मग दुसरीकडे मुली आता पुष्कळ सुधारणा झाली आहे, सायकली वगैरे घेऊन देतात, मुलीला जवळपास पाठवतात. फरक पडलाय खूप,
1: बरोबर
0: आहे, जागृती झाली आहे आणि होत आहे अजूनही.
2: बर, तर मॅडम तुम्ही महिलांसाठी विविध सामाजिक संस्थांमध्ये सुद्धा काम केलं, तर मग एखादा असा अनुभव आहे का ज्याने आपल्याला आतून स्पर्श केला असं आपल्याला वाटतंय?
0: तर म्हणजे कुटुंब कल्याण कोर्टामध्ये जे असतं ना, तिथं जेव्हा लोकपंचायत हे करतात ना, तिथं प्रत्येक तालुक्यावर वगैरे जेव्हा होतात, तिथं आम्हाला ते पंच म्हणून बोलवत होते. तर अनेक जोडप्यांचे म्हणजे भांडणं असे, त्यांचे ऐकून घ्यायचं, आधी तिचं बाईचं ऐकून घ्यायचं म्हणणं काय, त्याचं वेगळं ऐकायचं, म्हणजे ती सगळ्यासमोर, मग सगळं समोरासमोर आले ना किंवा कोर्टात गेलं प्रकरण की नाही सुटत मग ते, म्हणून मग असे खूप सोडवलेत आम्ही त्या काळामध्ये. आणि पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा, तिथं सुरक्षा समितीमध्ये सुद्धा महिलांना हे करतात ते, म्हणजे सणासुदीच्या काळामध्ये वगैरे किंवा कुठे हे होऊ नये म्हणून जी समिती असते त्याच्यामध्ये सुद्धा काम केलेलं आहे मी. की पोलीस म्हणायचे की तुम्ही आम्हाला सांगा काय करायला पाहिजे, की कुठे गडबड गोंधळ होऊ नये, किंवा महिलांच्यासाठी म्हणून शिबिरं घ्यायचे ते, कुठे रक्त शिबिर घे किंवा महिला जाणीव जागृती शिबिर, असे शिबिर सुद्धा खूप हे केलेले आहेत. आणि मग तिथे दिसायचे महिलांचे प्रश्न,
2: तर
0: म्हणजे आपण असलो ना तर ते आमच्याशी मोकळेपणाने येऊन बोलायच्या.
2: अच्छा, एक महिला असल्यामुळे त्यांनाही थोडस बोलायला सोपं जातं,
0: मोकळेपणा वाटायचा, मोकळेपणा की बाई तुम्ही म्हणून सांगते असं म्हणायचं, असंय हो खरं सांगू का बाई असंय. म्हणजे एक स्त्री असले ना तर स्त्री जवळ ती मोकळेपणाने बोलते, त्यामुळे अनेक प्रश्नांमध्ये असं आम्हाला वाटलं की बरं झालं आम्ही गेलो.
2: बरोबर,
0: मग त्या पुरुषांना बोलायला थोडं त्या घाबरायच्या. तर असं प्रश्न खूप आहेत, काम करणाऱ्याला खूप कमीच आहेत इतके प्रश्न आहेत.
2: बरोबर आहे, बरोबर
0: आहे. मी टॉयलेटच्या बाबत तुम्हाला म्हणलं ना की जे ओपन टॉयलेट, तर गुजरातमध्ये मी एक पाहिलं की ईश्वरभाई पटेलांच्याकडे त्यांच्या मुलाचं नुकतंच लग्न झालं होतं आणि त्यांची मुलगी सुद्धा म्हणजे सूद, तर ते दोघही जण अमेरिकेमध्ये होते. तर ते नोकरी सोडली त्यांनी खूप मोठ्या पगाराची आणि ते परत गुजरातमध्ये आले आणि नुकतंच लग्न महिना दोन महिनेच झालेले होते. आणि ते इतके पुढाकार घेऊन आम्ही तिथे जाणार म्हणले की ते दोघं येऊन आधीच हजर होते. आम्हाला सगळं त्यांनी दाखवले, सगळं पूर्ण प्लांट वगैरे सगळा. इतकं कौतुक वाटलं मला की लाखो रुपयाची नोकरी सोडून ते फक्त समाजासाठी आले.
2: बरोबर,
0: की समाजाचं खेडोपाडी जाऊन जाणीव जागृती करणं मला कमाल वाटली खरं. म्हणजे तरुण मुलांमध्ये सुद्धा खूप आहेत बरं का प्रेरणादायी, अशी
2: अगदी
0: खूप आहेत अगदी
2: निश्चित. आणि अशा जेव्हा व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येतात किंवा आपल्या सोबत काम करत असतात, निश्चित त्याच्यापासून प्रेरणा मिळते आणि त्यांचं हे कार्य खरंच आपल्या मनाला स्पर्शून जात.
0: खूप
2: आणि खर तर याची नितांत आवश्यकता आहे की तरुण पिढीने समोर येणं, सामाजिक ज्या काही समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी मदत करणं, आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतोय या भावनेतून जर प्रत्येकाने थोडासा हातभार लावला तर बऱ्याच समस्यांवर उत्तरं मिळतील किंवा सोडवल्या जातील त्या समस्या. अगदीच. तर मॅडम यानंतरचा तुमचा आयुष्यातला पुढचा टप्पा म्हणजे आपण ग्रंथालय स्थापना करण्याचं ठरवलं, मग हे ग्रंथालय स्थापन करण्याची कल्पना जी आहे ती आपल्या मनामध्ये कशी निर्माण झाली?
0: काय, मी लहानपणापासून बघत आले की माझे वडील जे आहेत ते खूप वाचनप्रेमी, म्हणजे सतत त्यांच्या हातात पुस्तकच पाहिलेलं मी आणि ते आम्हालाही मागे लागायचे की हे पुस्तक आहे, हे शिवचरित्र पुरंदरेंचं पुस्तक आहे बाबा पुरंदरेंचं वाचा, हे नाझी भस्मासुराचं उदय असतं, वि.ग. कानिटकरांचे वगैरे खूप भारी भारी पुस्तकं घरात असायची, मृत्युंजय, ययाती, सावरकरांचं जन्मठेप, तर काळे पाणी, ते म्हणायचे धुवेण वाचलं नाही त्यांना राग यायचा नाही वाचलं तर, तो खूपच त्यांना वाचनाची आवड होती. तर त्यांच्या आठवणीत आम्ही हे बहीण भावंडांनी मिळून हे ग्रंथालय काढलं की तो त्यांचा वाचन संस्कार आहे, आपण वाचनासाठी काहीतरी केलं पाहिजे असं म्हणून आम्ही हे ग्रंथालय काढलं. आणि ग्रंथालयाला आता 30 वर्ष होऊन गेलेत. आज ग्रंथालयाची 2 मजली भव्य इमारत आहे मॅडम,
2: आणि
0: मला अभिमान वाटतो या गोष्टीचा की आपण हे करू शकलो.
2: मॅडम खरंच खूप छान, खरंच तुमचा आतापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी असाच आहे. आणखी आम्हाला तुमच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्याविषयी तुमच्याकडनं आम्हाला जाणून घ्यायचं आहे, पण आज आपण इथेच थांबूयात. आज आपण आमच्याशी इतका छान संवाद साधला त्याबद्दल मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: तर मैत्रिणींनो, शैलजा वसेकर यांच्याशी त्यांच्या आणखीही वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्याविषयी

आपण जाणून घेणार आहोत पण वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांची या कार्यक्रमातून रजा घेते. नमस्कार. मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व असणाऱ्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका, DPEPच्या माजी जिल्हा महिला संचालिका, ग्रंथपाल, आकाशवाणी निवेदिका, अनुवादक, नाट्य कलावंत आणि साहित्यिका शैलजा वसेकर यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकला. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. आजचा हा संपूर्ण कार्यक्रम आपण सर्वांना आवडला असेल अशी आशा आम्ही करतो. मैत्रिणींनो, आता मात्र वेळ झालेली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोटसह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री आज चेन्नई दौऱ्यावर. 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. परदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून 44,166 कोटी रुपये काढून घेतले. कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. आणि सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावरच्या हल्ल्यात 12 जण ठार तर 300 पेक्षा जास्त लोक जखमी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज चेन्नईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते राज्यातल्या 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन करतील. तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी आणि इतर नेत्यांनी प्रधानमंत्री मोदी यांचं आज सकाळी चेन्नईमध्ये स्वागत केलं. चेन्नईमध्ये पोरूर इथल्या कार्यक्रमाच्या स्थळाकडे जाताना प्रधानमंत्री मोदी यांनी रोड शो केला. पोरूर ते पुनमल्ली दरम्यानच्या मेट्रो रेल्वे सेवेची त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्याबरोबर त्यांनी मेट्रोनं प्रवास केला. प्रधानमंत्री मोदी आज चेन्नईमधल्या 750 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि उद्घाटन करतील. यामध्ये अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकसित करण्यात आलेल्या पलानी वेल्लोर कॅन्टोनमेंट, अंबा समुद्रम, परमकुडी आणि नमक्कल इथल्या 5 अमृत स्थानकांचा समावेश आहे. आयआयटी मद्रास इथल्या सुधा गोपालकृष्णन ब्रेन सेंटरचं प्रधानमंत्री मोदी आज लोकार्पण करतील. या वैज्ञानिक उपक्रमामध्ये मानवी जीवनचक्रात विविध टप्प्यांवर मेंदूचा विकास कसा होतो याचा अभ्यास दर्शवणारे त्रिमितीय नकाशे तयार केले जातील. सागरी पायाभूत सुविधांना बळकट करणाऱ्या तसंच कार्गो हाताळणी सुविधांच्या विस्ताराला आणि लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या विविध राष्ट्रीय महामार्ग

0: मार्ग प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे. आपल्या दौऱ्यात ते कामराजार बंदरावरच्या एका प्रकल्पाचं उद्घाटन आणि अतिरिक्त कंटेनर टर्मिनलसाठीच्या कामाची पायाभरणी करतील. नवी दिल्ली इथं रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्री जय गोपाल गरोडिया हिंदू विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यातही सहभागी होतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत देशातलं सर्वात मोठं ग्रीनफील्ड बंदर वाढवण या प्रकल्पाबाबत.
1: वाढवण बंदर हा देशातला सर्वात मोठा आणि महत्वाकांक्षी ग्रीनफील्ड बंदर प्रकल्प आहे. पश्चिम किनाऱ्यावर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट इथल्या बंदरांवरचा ताण कमी करण्यासाठी उभारण्यात येणारा हा प्रकल्प केंद्र सरकारच्या सागरमाला कार्यक्रमाचा भाग आहे. महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात डहाणू इथं समुद्रापासून 5 किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प असून या परिसरात समुद्राची नैसर्गिक खोली 20 मीटर असल्याने तिथे मोठी मालवाहू जहाजं सहज नांगरता येतात. 30 ऑगस्ट 2024 या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचं भूमिपूजन झालं आणि जून 2026 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. प्रकल्पासाठी 76,220 कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यातला 74% वाटा केंद्र सरकारचा तर 26% वाटा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा आहे. 2029 पर्यंत प्रकल्पाचं काम पूर्ण होऊन तो कार्यान्वित होईल असा अंदाज आहे. सुमारे 29 कोटी 80 लाख टन मालाची उलाढाल करण्याची क्षमता या बंदरात असेल. या प्रकल्पामुळे 10 लाखाहून जास्त प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. पश्चिम किनाऱ्यावरच्या या बंदरामुळे जागतिक दळणवळण आणि व्यापारात भारताला मोठा फायदा होईल.
0: परदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून 44,166 कोटी रुपये काढून घेतलेत. कच्च्या तेलाचे वाढलेले दर, मजबूत झालेला अमेरिकी डॉलर आणि अमेरिकी रोख्यांवरचा वाढलेला परतावा यामुळे या वर्षात परदेशी गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवली गुंतवणूक काढून घेतली असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. दुसरीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रामुळे उत्तर आशियाई बाजारपेठांचा विस्तार होऊ लागल्यानं परदेशी भांडवलदार तिकडे आकर्षित होऊ लागले असल्याचंही विश्लेषकांनी म्हटलं आहे. शारदीय नवरात्रोत्सव आजपासून सुरू झाला. दुर्गेच्या 9 रूपांचं पूजन करणारा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी देशवासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्यात. दुर्गा मातेच्या आशीर्वादाने सर्वांना शक्ती, समृद्धी आणि धैर्य लाभो असं त्यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्यात. जगदंबा मातेच्या आशीर्वादानं सर्वांना सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. दुर्गा पूजनाचा सण गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये विशेष उत्साहात साजरा केला जातो. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलेले कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर आज हजर केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. 1 वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका झाल्याची माहिती CJP कायदेशीर कामकाज विभाग प्रमुख रत्ना सिंग यांनी दिली. नवी दिल्लीतल्या अलीकडच्या आंदोलनांच्या घटनांसंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्तालयानं केलेली टिप्पणी त्यामुळे भारतानं खंडन केलंय. देशाच्या अंतर्गत बाबींमधला हा हस्तक्षेप मान्य नसल्याचं भारतानं म्हटलंय. संयुक्त राष्ट्रांच्या याच संस्थेच्या परिसरात झालेल्या कारवाईवर कोणतीही टिप्पणी केली गेली नव्हती असं भारतानं म्हटलं आहे. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची सध्याची स्थिती लक्षात घेऊन मेट्रो आणि रेल्वे सेवा सुरू करण्याचे निर्देश सर्वोच्च

न्यायालयानं दिलेत. तसंच या परिसरात इंटरनेट सेवा अखंड राहील याची खात्री करण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिलेत. आपल्या निर्देशांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई सुरू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली. या प्रकरणात सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि कोणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. शांततापूर्ण मार्गानं एकत्र जमणाऱ्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं जाणार नाही. तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन करून फिरण्याची मोकळीक राहील असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय. सौदी अरेबियातल्या रियाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल झालेल्या हल्ल्यात 12 जण ठार झाले तर 300 जास्त लोक जखमी झालेत. मृतांमध्ये सौदी अरेबियाचे 4 नागरिक, बांगलादेशचे 2 तर अमेरिका, इजिप्त, जॉर्डन, सिरिया, सुदान आणि पॅलेस्टाईन या देशांच्या प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे. शेजारच्या येमेनमध्ये इराणचं समर्थन असलेल्या हुथी बंडखोरांविरोधात सौदीच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या हल्ल्यानंतर सौदी विमानतळ, लष्करी पायाभूत सुविधा आणि तेल सुविधांचं लक्ष्य साधणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून हा हल्ला त्यापैकी एक आहे. भारतानं या हल्ल्यांचा तीव्र निषेध केलाय. सौदी अरेबियाचं सार्वभौमत्व जपण्यासाठी भारत तिथल्या जनतेच्या आणि सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. रियाद विमानतळावर झालेल्या हल्ल्याचा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आणि अनेक देशांनी तीव्र निषेध केलाय. सामान्य नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांवर होणारे हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करत असून ते त्वरित थांबले पाहिजेत असं गुटेरेस यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. या हल्ल्यानंतर रियाद विमानतळाचं कामकाज तात्पुरतं स्थगित करण्यात आलं होतं तर अनेक विमान कंपन्यांनी आपली उड्डाणं रद्द किंवा स्थगित केली. अमेरिकेत येत्या 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांपूर्वी इराणच्या अमेरिकेतल्या कारवाया आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ते काल एका राजकीय सभेला संबोधित करत होते. या काळात अमेरिकेचं राजकीय नुकसान करण्याचा इराणचा प्रयत्न असला तरी हे युद्ध लवकर थांबवण्यात अमेरिकेला यश मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री आज चेन्नई दौऱ्यावर. 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. परदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून 44,166 कोटी रुपये काढून घेतले. कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. आणि सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावरच्या हल्ल्यात 12 जण ठार तर 300 जास्त जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार. बातमीपत्रात बक्षी के बोल लक्ष्मीकांत प्यारेलाल का संगीत.

0: 5 मेगाहर्ट्झ वर आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, यावेळी दुपारचे 3 वाजता आहेत. प्रादेशिक मराठी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या
1: अस्मिता वाहिनीवर.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तिपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ. प्रधानमंत्री आज चेन्नई दौऱ्यावर 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. राज्यात 3.5 शक्तिपीठांच्या मंदिरांसह ठिकठिकाणच्या देवींच्या सर्वच मंदिरांमध्ये आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. देवीचा जयघोष करत कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी देवी या 3.5 शक्तिपीठांमध्ये विधिवत घटस्थापना झाली आहे. राज्यात सर्वत्र देवी मंदिरांमध्ये विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट केली आहे. देवीची विविध रूपात पूजा आरती आणि धार्मिक कार्यक्रमातून पुढचे 9 दिवस आदिशक्तीचा जागर केला जाणार आहे. घरोघरी आज पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करण्यात आली. अनेक ठिकाणी सर्व सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांमध्येही घटस्थापनेचा कार्यक्रम झाला. मुंबईत मुंबादेवी, काळबादेवी, ग्रामदेवी, महालक्ष्मी, शीतलादेवी, प्रभादेवी अशा स्थानिक देवी मंदिरांमध्ये घटस्थापना झाली असून दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अनेक ठिकाणी नवरात्रीनिमित्त दांडिया रास, गरबा आणि रामलीला कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी जनतेला नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या वतीनं आज नाशिक इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ झाला. दुष्काळावर मात करण्यासाठी जलसमृद्ध गाव विकसित करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. अभियानाचा हा दुसरा टप्पा 11 ऑक्टोबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राबवला जाणार असून यात गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार करणं, तलाव आणि नाल्यांचं पुनरुज्जीवन करणं, विहीर पुनर्भरण, पावसाचं पाणी साठवणं आणि वृक्ष लागवड यांसारख्या जलसंधारणाच्या 11 प्रमुख कामांवर भर दिला जाणार आहे. या कार्यक्रमादरम्यान समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं. जलजीवन

मिशन अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 गावांमध्ये गावातल्या नळपाणी पुरवठा योजनेचं संचालन, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गट आणि ग्रामसंघाकडे देण्यात आली आहे. देशातला हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग आहे. तो यशस्वी झाल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली. नोकरीचं आमिष दाखवून अनेक लोकांची 1,13,00,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लातूर पोलिसांनी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 3 जणांनी एका प्लेसमेंट कंपनीच्या माध्यमातून आपल्यासह इतर अनेकांची नोकरी देण्याचं आमिष दाखवून फसवणूक केली असा आरोप एका महिलेनं केला होता. या आरोपाच्या आधारे उदगीरमध्ये गुन्हा दाखल केला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. फसवणुकीच्या या घटना 25 ऑगस्ट 2025 ते 9 ऑक्टोबर 2026 या कालावधी दरम्यानच्या असून त्याबाबत तपास सुरू केला असल्याचं पोलिसांनी कळवलं आहे. बीड जिल्ह्यात बेकायदेशीर मद्य उत्पादन आणि विक्री विरोधात केलेल्या कारवाईत पोलिसांनी आज एका मद्य विक्रेत्याला अटक केली. या कारवाईत 1,11,000 रुपये किमतीचं इंडियन मेड फॉरेन लिकर म्हणजेच भारतात बेकायदेशीरपणे बनवलेले परदेशी मद्य आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. आरोपी विरोधात गुन्हा दाखल केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

0: सुरू केला असल्याचं पोलिसांनी कळवलं आहे. बीड जिल्ह्यात बेकायदेशीर मद्य उत्पादन आणि विक्री विरोधात केलेल्या कारवाईत पोलिसांनी आज एका मद्य विक्रेत्याला अटक केली. या कारवाईत 1,11,000 रुपये किमतीचं इंडियन मेड फॉरेन लिकर म्हणजेच भारतात बेकायदेशीरपणे बनवलेलं परदेशी मद्य आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. आरोपी विरोधात गुन्हा दाखल केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी एका आरोपीचा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. अमित कुमार नावाच्या या आरोपीने अटकेच्या 5 दिवस आधी आपल्याला बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप करत आपला कॉल तपशील सुरक्षित ठेवण्याची तसंच तो न्यायालयात सादर करण्याची मागणी या अर्जात केली होती. या अर्जाला सरकारी वकिलांनी विरोध केला होता. विहित नियमांनुसारच कुमार याला अटक केली असून त्याला ताब्यात घेणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात काहीही ठोस पुरावे नसल्याचं स्पष्ट करत न्यायालयानं हा अर्ज फेटाळला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज चेन्नईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते राज्यातल्या 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन करत आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय, त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी आणि इतर नेत्यांनी प्रधानमंत्री मोदी यांचं आज सकाळी चेन्नईमध्ये स्वागत केलं. चेन्नईमध्ये पोरूर इथल्या कार्यक्रमाच्या स्थळाकडे जाताना प्रधानमंत्री मोदी यांनी रोड शो केला. पोरूर ते पुनमल्ली दरम्यानच्या मेट्रो रेल्वे सेवेची त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्याबरोबर त्यांनी मेट्रोने प्रवास केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत देशातलं सर्वात मोठं ग्रीनफील्ड बंदर वाढवण या प्रकल्पाबाबत.
1: वाढवण बंदर हा देशातला सर्वात मोठा आणि महत्वाकांक्षी ग्रीनफील्ड बंदर प्रकल्प आहे. पश्चिम किनाऱ्यावर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट इथल्या बंदरांवरचा ताण कमी करण्यासाठी उभारण्यात येणारा हा प्रकल्प केंद्र सरकारच्या सागरमाला कार्यक्रमाचा भाग आहे. महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात डहाणू इथं समुद्रापासून 5 किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प असून या परिसरात समुद्राची नैसर्गिक खोली 20 मीटर असल्याने तिथे मोठी मालवाहू जहाजं सहज नांगरता येतात. 30 ऑगस्ट 2024 या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचं भूमिपूजन झालं आणि जून 2026 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. प्रकल्पासाठी 76,220 कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यातला 74% वाटा केंद्र सरकारचा तर 26% वाटा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा आहे. 2029 पर्यंत प्रकल्पाचं काम पूर्ण होऊन तो कार्यान्वित होईल असा अंदाज आहे. सुमारे 29,80,00,000 टन मालाची उलाढाल करण्याची क्षमता या बंदरात असेल. या प्रकल्पामुळे 10 लाखाहून जास्त प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. पश्चिम किनाऱ्यावरच्या या बंदरामुळे जागतिक दळणवळण आणि व्यापारात भारताला मोठा फायदा होईल.
0: दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलेले काँग्रेस जनता पार्टीचे अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यासमोर आज हजर केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. 1 वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका झाल्याची माहिती सीजेपीनं दिली. सुटका झाल्यानंतर त्यांनी दिल्लीत वार्ताहर परिषद घेतली. निवडणुकीत भाजपाला फायदा मिळावा म्हणून निवडणूक आयोग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची सद्यस्थिती लक्षात घेऊन मेट्रो आणि रेल्वे सेवा सुरू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसंच या परिसरात इंटरनेट सेवा अखंडित राहतील याची खात्री करण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. आपल्या निर्देशांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली. या प्रकरणात सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि कोणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. शांततापूर्ण मार्गाने एकत्र जमणाऱ्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं जाणार नाही तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन करून फिरण्याची मोकळीक राहील असंही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं. गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या निवडणुकांसाठी आज मतदान सुरू आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी 6 वाजता

0: तारखेपर्यंत ते सुरू राहील. गांधीनगर महापालिकेत 11 प्रभागांमधल्या 44 जागांसाठी भाजप, काँग्रेस, आप आणि अपक्ष असे एकूण 130 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मतदान शांततेत पार पडण्यासाठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. एमटीजेम नंबर 2 या तेलवाहू जहाजावर सर्व भारतीय खलाशांची सुटका करण्यात आली असून त्यांना सर्व प्रकारची मदत पुरवली जात असल्याचं दुबईमधल्या भारतीय दूतावासानं म्हटलं आहे. रास अल खैमाहच्या किनाऱ्याजवळच्या समुद्रात काल या जहाजावर आग लागली होती. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातींच्या सागरी सुरक्षा दलानं जहाजावरच्या सर्व कर्मचाऱ्यांची सुटका केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तिपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ. प्रधानमंत्री आज चेन्नई दौऱ्यावर. 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. आणि काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: .5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। राज्यात 3.5 शक्तिपीठांच्या मंदिरांसह ठिकठिकाणच्या देवींच्या सर्वच मंदिरांमध्ये आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला। राज्यपाल विष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी जनतेला नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार निर्मिती, गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचवणं, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पशुधनासाठी चारा पाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन राज्य सरकार करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाला दिली। या पथकाबरोबर आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते। दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची सद्यस्थिती लक्षात घेऊन मेट्रो आणि रेल्वे सेवा सुरू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत। तसंच या परिसरात इंटरनेट सेवा अखंडित राहतील याची खात्री करण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिले। या आंदोलनादरम्यान पकडलेल्या सीजेबीच्या नेत्यांची 1 वर्षभर शांतता राखण्याच्या अटीवर आज न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुटका केली। परदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून 44,166 कोटी रुपये काढून घेतले आहेत। कच्च्या तेलाचे वाढलेले दर, मजबूत झालेला अमेरिकी डॉलर आणि अमेरिकी रोख्यांवरचा वाढलेला परतावा यामुळे या वर्षात परदेशी गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवली गुंतवणूक काढून घेतली असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे। रेल्वे भरती मंडळानं पदवीधर भरती 2026 अंतर्गत बिगर तांत्रिक लोकप्रिय श्रेणीसाठीची अधिसूचना जारी केली आहे। विविध स्तरांवरच्या 3,548 पदांसाठी ही भरती होणार असल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: 101.5 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण।
2: सुनती हो, कमाल ही हो गया।
3: क्या हो गया ऐसा?
2: सिलेंडर आने में देरी हो रही थी ना, देखो आज आ गया।
3: ये कमाल कैसे हो गया?
2: मैंने www.pgportal.gov.in पर जाकर अपनी कंप्लेंट को बोलकर दर्ज किया और देखो तुरंत एक्शन हुआ।
3: ये तो बहुत बढ़िया पोर्टल है।
2: 22 भारतीय भाषाओं में आप अपनी शिकायत दर्ज कराएं, अपनी समस्या का समाधान और प्राथमिकता का अनुभव पाएं, जैसे हमने पाया। सारी शिकायतों का समाधान सीपी ग्राम्स की समाधान दीदी।
4: चटपटीत, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल।
5: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
4: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज।
6: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा।

तुझसे पूछता हूँ।

yo, yo.

Cut.

0: नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, मी धा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळग्रस्तांना पुढील 6 ते 8 महिने आधार देण्यासाठी राज्य शासनाचं सूक्ष्म नियोजन. ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याच्या पाण्याला प्राधान्य. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ. नागपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारा जिल्ह्यात कूपनलिका खोदकामांवर बंदी घालण्याचा निर्णय. शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात. राज्यात 3.5 शक्तीपीठांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. आणि राज्यातल्या काही भागात उद्यापर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा. विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 35 सेल्सिअसच्या पुढे. आता सविस्तर बातम्या. राज्यात उद्भवलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पुढील 6 ते 8 महिने अधिक आधार देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी रोजगार निर्मिती

0: घटस्थापना आणि राज्यातल्या काही भागात उद्यापर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा. विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढे. आता सविस्तर बातम्या. राज्यात उद्भवलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पुढील 6 ते 8 महिने अधिक आधार देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी रोजगार निर्मिती, गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचवणं, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पशुधनासाठी चारा पाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासोबतच्या बैठकीत दिली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीस आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाचे प्रमुख तथा केंद्रीय संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल यांच्यासह केंद्रीय पथकातील सदस्य उपस्थित होते. केंद्रीय पथकाच्या संवेदनशील पाहणीमुळे दुष्काळाची तीव्रता केंद्र शासनापर्यंत पोहोचण्यास मदत होईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. महाराष्ट्रात विशेषतः ग्रामीण भागातील लहान गावांमध्ये पाण्याचे स्रोत आटले आहेत. या भागात मोठ्या प्रमाणावर टँकरची व्यवस्था करावी लागणार आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठ्यात तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक गावापर्यंत पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीनं पाणी पोहोचवण्याचा आराखडा राज्य शासन तयार करीत आहे. ऑगस्ट 2027 पर्यंत उपलब्ध पाण्याचं पहिलं आरक्षण पिण्यासाठी करण्यात आलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यात नागरिक आणि पशुधनासाठी आवश्यक पाण्याची स्वतंत्र तरतूद केली असून त्यानंतरच अन्य वापरासाठी पाणी उपलब्ध केलं जाईल. या आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. राज्याच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या वतीनं आज नाशिक इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ झाला. दुष्काळावर मात करण्यासाठी जलसमृद्ध गावं विकसित करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. अभियानाचा हा दुसरा टप्पा 11 ऑक्टोबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राबवला जाणार असून यात गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार करणं, तलाव आणि नाल्यांचं पुनरुज्जीवन करणं, विहीर पुनर्भरण, पावसाचं पाणी साठवणं आणि वृक्ष लागवड यासारख्या जलसंधारणाच्या 11 प्रमुख कामांवर भर दिला जाणार आहे. यंदा अपुर पर्जन्यमान आणि जलाशयातील कमी पाणी साठ्यामुळे जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईचं गांभीर्य लक्षात घेऊन नागपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं जिल्ह्यात बोरवेल अर्थात कूपनलिका खोदकामांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तरतुदींनुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नागपूर जिल्ह्यातील कूपनलिका खोदकामांवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यातील संपूर्ण शहरी आणि ग्रामीण क्षेत्रात हा आदेश लागू करण्यात आला असून सर्व प्रकारच्या नवीन कूपनलिका खोदकामांवर तसंच विद्यमान बोरवेल अधिक खोल करण्याच्या कामांवर तात्काळ प्रभावानं पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी खासगी व्यक्ती, शेतमालक, गृहनिर्माण संस्था, बांधकाम व्यावसायिक, उद्योग व्यावसायिक आस्थापना तसंच बोरवेल खोदकाम करणारे कंत्राटदार आणि यंत्रचालक यांना लागू राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे पंतप्रधान म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत अंतराळ क्षेत्रातील सुधारणांविषयी.
1: अर्धशतकाहून अधिक काळ भारतातील अंतराळ क्षेत्र म्हटलं की केवळ इस्रो हे एकच नाव समोर यायचं. 2020 मधील सुधारणांमुळे ही मक्तेदारी संपुष्टात आली. खासगी क्षेत्रातील अंतराळ विषयक उपक्रमांना परवानगी देणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि सहाय्य करणं यासाठी स्वतंत्र संस्था म्हणून इन स्पेसची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 2023 भारतीय अंतराळ धोरणामुळे प्रक्षेपण वाहने आणि उपग्रहांपासून ते जमिनीवरील यंत्रणा आणि अंतराळ तंत्रज्ञानावर आधारित पूरक सेवांपर्यंत संपूर्ण क्षेत्र खासगी सहभागासाठी खुलं करण्यात आलं. या बदलांना अंतराळ क्षेत्रानं वेगानं प्रतिसाद दिला. 2014 भारतात अंतराळ क्षेत्रात केवळ 1 स्टार्टअप होतं. 2026 ही संख्या सुमारे 440 पर्यंत पोहोचली तर खासगी गुंतवणुकीनं 618 दशलक्ष डॉलरचा टप्पा ओलांडला. या सुधारणांचं महत्व 18 जुलै 2026 रोजी अधोरेखित झालं. त्या दिवशी स्कायरूट एरोस्पेसच्या विक्रम 1 या रॉकेटनं श्रीहरिकोटा इथून उड्डाण केलं आणि पहिल्याच प्रयत्नात कक्षेत प्रवेश केला. भारतातील खासगी क्षेत्रानं विकसित केलेलं हे पहिलंच रॉकेट ठरलं.
0: वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा आहे. मात्र सुमारे 95,000 कोटी रुपयांच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांच्या

0: पिकांचं संरक्षण, पारदर्शक पाणी वाटप आणि भूसंपादनातील न्याय यांना सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे अशी भूमिका खासदार अमर काळे यांनी मांडली आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असावी असं ते म्हणाले.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यात 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांसह ठिकठिकाणच्या देवीच्या मंदिरांमध्ये विधिवत घटस्थापना झाली आहे. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता आणि वणीची सप्तशृंगी देवी या 3.5 शक्तीपीठांमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. देवीची विविध रूपात पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रमातून पुढचे 9 दिवस आदिशक्तीचा जागर केला जाणार आहे. घरोघरी आज पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करण्यात आली. नागपूर जवळील कोराडी मंदिरात श्री महालक्ष्मी जगदंबा देवीचं नवरात्र सुरू झालं. मंदिरावर रोषणाई तसंच अखंड ज्योती कार्यक्रम घेतला जातो. अनेक ठिकाणी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांमध्येही घटस्थापनेचा कार्यक्रम झाला. नवरात्र उत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या अमरावती, यवतमाळ आणि वर्धा इथं सार्वजनिक मंडळांमार्फत देवींची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी नवरात्रीनिमित्त दांडिया रास, गरबा आणि रामलीला कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे. दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलेले काँक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर आज हजर केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. 1 वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका झाल्याची माहिती CJP ने दिली. निवडणुकीत भाजपाला फायदा मिळावा म्हणून निवडणूक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी दिल्लीत वार्ताहर परिषदेत केला. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची सद्यस्थिती लक्षात घेऊन मेट्रो आणि रेल्वे सेवा सुरू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. तसंच या परिसरात इंटरनेट सेवा अखंडित राहील याची खात्री करण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. आपल्या निर्देशांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली. या प्रकरणात सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि कोणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. हवामान. मुंबईसह कोकण तसंच विदर्भासह राज्यातल्या काही भागात उद्या सोमवारपर्यंत उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अनेक शहरांमधलं तापमान 37 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता असून ऑक्टोबर हीटमुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान मागील 24 तासात विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 35 अंशांच्या पुढे गेलं आहे. सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं 38.3 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. अमरावतीत 38.2, नागपूर, बुलढाणा आणि वर्ध्यात 36.5 आणि चंद्रपूरमध्ये 36.6 इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. क्रिकेट. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा T20 क्रिकेट सामना इंदूर इथं आज संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेतल्या आतापर्यंत झालेल्या 2 सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी 1 विजय मिळवत बरोबरी साधली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दुष्काळग्रस्तांना पुढील 6 ते 8 महिने आधार देण्यासाठी राज्य शासनाचं सूक्ष्म नियोजन. ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याच्या पाण्याला प्राधान्य. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या 2 टप्प्याचा प्रारंभ. नागपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारा जिल्ह्यात कूपनलिका खोदकामांवर बंदी घालण्याचा निर्णय. शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात. राज्यात 3.5 शक्तीपीठांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. आणि राज्यातल्या काही भागात उद्यापर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा. विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढे. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 मिनिटांनी ऐकू शकाल. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार अन्नधान्य पेयजल आणि गुरांना चारा पाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन राज्य सरकार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. शारदीय

0: नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. आणि आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिद्धूची 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत देताना आवश्यकतेनुसार निकषांच्या पलीकडे जाऊन निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या समृद्ध पंचायत राज अभियानाच्या 2र्या टप्प्याचा प्रारंभ करताना बोलत होते. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार शक्य ती सर्व मदत करेल. अन्नधान्य पुरवठ्याची विशेष काळजी घेतली जाईल. शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजनांचे लाभ पोहोचवले जातील. जी रामजी योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील असं त्यांनी सांगितलं. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी आपलं पशुधन विकू नये असं आवाहन त्यांनी केलं. पशुधनाच्या चारा पाण्यासाठी सरकार शक्य ती सर्व मदत करेल असंही ते म्हणाले.
1: आता या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कृपया आपलं गोधन विकू नका. राज्य सरकार तुमच्या सोबत जी चाऱ्याची व्यवस्था आहे त्याकरता जर आपल्याला आवश्यकता पडली तर मोठ्या प्रमाणात तशा प्रकारचे डेपो आपण सुरू करू, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण तयार करू आणि त्या माध्यमातून गोधनाला आणि गोवंशाला पाणी आणि चारा मिळाला पाहिजे हा प्रयत्न करू.
0: आज सुरू केलेल्या अभियानाच्या 2र्या टप्प्यात गावागावात जलसंधारणाची कामं हाती घ्यावीत असं आवाहनही त्यांनी केलं. दुष्काळावर मात करण्यासाठी जलसमृद्ध गावं विकसित करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या अभियानाचा हा 2र्या टप्पा 11 ऑक्टोबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राबवला जाणार आहे. या कार्यक्रमादरम्यान समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना पुरस्कार देऊन सन्मानितही केलं गेलं. राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार निर्मिती, गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचवणं, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पशुधनासाठी चारा पाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन राज्य सरकार करत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाला दिली. या पथकाबरोबर आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांना पुढचे 6 ते 8 महिने जास्त आधार देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या पथकाच्या संवेदनशील पाहणीमुळे दुष्काळाची तीव्रता केंद्र सरकारपर्यंत पोहोचायला मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मान्सूनच्या पहिल्या 2 महिन्यात चांगला पाऊस झाल्यानं यंदा विक्रमी उत्पादनाची अपेक्षा होती, पण पिकं फुलोऱ्याच्या अवस्थेत असतानाच पावसात सुमारे 2 महिने खंड पडला. त्यामुळे सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसला, तसंच कापूस, तूर, ऊस या पिकांवरही परिणाम झाल्याचं फडणवीस म्हणाले. पाण्याअभावी रब्बीची पेरणी होण्याची शक्यताही कमी असून खरीप हंगामातलं नुकसानही भरून काढता येणार नाही. त्यामुळे रोजगार आणि अन्न सुरक्षेच्या योजनांच्या माध्यमातून नियोजन करून मदत दिली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य, जलस्रोतांचं पुनरुज्जीवन, पशुधनासाठी चारा पाण्याचं नियोजन याला सरकारचं प्राधान्य असल्याचं ते म्हणाले. शारदीय नवरात्रोत्सव आजपासून सुरू झाला. राज्यातल्या देवीच्या मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात घटस्थापनेचा सोहळा पार पडला. मुंबईत मुंबादेवी, काळबादेवी, ग्रामदेवी, महालक्ष्मी, शीतलादेवी, प्रभादेवी या देवीच्या मंदिरांमध्ये घटस्थापना झाली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अनेक ठिकाणी नवरात्रीनिमित्त दांडिया रास, गरबा आणि रामलीला कार्यक्रमांचंही आयोजन केलं आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी जनतेला नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात आज परंपरेप्रमाणे घटस्थापना विधी संपन्न झाला. मानाच्या तोफेची सलामी देऊन शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. आई अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. आज पहिल्या दिवशी देवीची नंदा देवीच्या रूपात बैठी पूजा बांधण्यात आली होती. तुळजापूरच्या तुळजा भवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात आज विधिवत घटस्थापनेनं झाली. तुळजाभवानी मंदिरातल्या कल्लोळ तीर्थापासून डोक्यावर पाण्याने भरलेले मातीचे घट घेऊन मिरवणूक काढण्यात आली. घटस्थापनेच्या वेळी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधले भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यातल्या माहूरगडावर रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. संपूर्ण परिसरात फुलांची सजावट करण्यात आली होती. बीड शहरातल्या खंडेश्वरी देवी मंदिरात आणि तुळजाभवानी खासबाग देवी मंदिरात आज सकाळी घटस्थापने

नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. दोन्ही मंदिरात देवीच्या दर्शनासाठी बीड शहरासह ग्रामीण भागातल्या भाविकांनी गर्दी केली होती. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या मोहटा इथली मोहटे देवी, राशीन इथली जगदंबा, कोल्हारची भगवती देवी या मंदिरांमध्ये आज घटस्थापनेनं नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. गावोगावी तुळजापूर इथून आणलेली ज्योत पेटवून देवीचा जागर सुरू करण्यात आला. गोंदिया, नाशिक या जिल्ह्यांमध्येही भक्तिमय वातावरणात शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. पुढचे 9 दिवस देवीची विविध रूपात पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रमातून आदिशक्तीचा जागर होईल.

0: या जिल्ह्यांमध्येही भक्तिमय वातावरणात शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. पुढचे 9 दिवस देवीची विविध रूपात पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रमातून आदिशक्तीचा जागर होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्ली विमानतळावर काल ताब्यात घेतलेले काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर आज हजर केल्यानंतर एका वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका करण्यात आली. सुटका झाल्यावर त्यांनी दिल्लीत वार्ताहर परिषद घेतली. निवडणुकीत भाजपाला फायदा मिळावा म्हणून निवडणूक आयोग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. पुन्हा आंदोलन करणार नाही अशा अर्थाचं कोणतंही हमीपत्र आपण दिलेलं नाही असं काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी नागपूर विमानतळावर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करण्यासाठी आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी परिसरातून ताब्यात घेतलं. परवानगी न घेता शिवाजी पार्कमध्ये आंदोलनासाठी जमलेल्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कालही पोलिसांनी मुंबईत विविध ठिकाणांवरून सुमारे 600 जणांना ताब्यात घेतलं होतं. इजिप्तमध्ये सुरू असलेल्या ISSF विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिद्धू यानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदकावर नाव कोरलं आहे. थरारक अंतिम सामन्यात त्यानं 240.6 गुणांची कमाई केली आणि केवळ अर्ध्या गुणाच्या फरकाने सुवर्ण पदक पटकावलं. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातला तिसरा T20 क्रिकेट सामना आज इंदोर इथं सुरू आहे. वेस्ट इंडीजनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या एका षटकात बिनबाद 4 धावा झाल्या होत्या. या सामन्यासाठी भारतानं शिवम दुबे आणि कुलदीप यादव यांना वगळलं असून त्यांच्या जागी नितीश रेड्डी आणि प्रिन्स यादव यांना संधी दिली आहे. 5 सामन्यांच्या या मालिकेत आधी झालेल्या 2 सामन्यांपैकी 1-1 सामना जिंकून दोन्ही संघ बरोबरीत आहेत, त्यामुळे हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. राज्य सरकारच्या सेवा संकल्प अभियानाअंतर्गत महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी आयोजित ग्रामसभांमध्ये बीड जिल्ह्यानं राज्यात पहिला क्रमांक मिळवला. जिल्ह्यात एकंदर 267 ग्रामसभा आयोजित केल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत सांगली जिल्हा प्रशासनानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात हृदयरोगाचा संशय असलेल्या 208 बालकांची मोफत तपासणी करण्यात आली. जलजीवन मिशन अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 गावांमध्ये गावातल्या नळ पाणी पुरवठा योजनेचं संचालन, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गट आणि ग्रामसंघांकडे देण्यात आली आहे. देशातला हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग आहे. तो यशस्वी झाल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या 2 टप्प्याचा प्रारंभ. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार, अन्नधान्य, पेयजल आणि गुरांना चारा पाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन राज्य सरकार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. आणि ISSF विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिद्धूची 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास आज BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET या मोबाईल ॲपवर ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध.
2: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार. आता नवीन झुमके?
3: नाही, आधी बचत.
2: आधी झुमके.

0: ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
1: पण त्या झुमक्यांचं काय?
0: जातेस की देऊ इंजेक्शन.
2: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सह 558 किलो हर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. 7:11:30 झाली आहेत. ठीक 7:15 आपण ऐकू शकाल कार्यक्रम वृत्त विशेष.
4: श्रोते हो, त्वचेवर दिसणारा कुठलाही डाग हा सौंदर्याचा प्रश्न असतो की आरोग्याचा? त्वचा विकाराची लक्षणं आणि कारण कोणती? त्वचेचं आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया डॉक्टर सिद्धी चिखलकर यांच्याकडून. तेव्हा श्रोते हो, आरोग्य दर्पण या लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. एसटीडी कोड आहे 022. आणि हो, त्याआधी ऐकूया अजय शेलार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुल किया घरात. मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप वरही.
5: काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी 9:30 अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही. उमेद जीवनाची.

0: दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना।
1: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा।
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नव आकाश गाठतय,
1: कुणी समाजासाठी झटतय तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय।
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा।
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द।
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर।
0: हॅशटॅग नवदुर्गा, उत्सव प्रेरणेचा।

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, नवी दिल्ली इथं आयोजित 10व्या इंडिया मोबाईल काँग्रेसचा नुकताच समारोप झाला. भारत आणि जगभरातल्या तंत्रज्ञान कंपन्या, स्टार्टअप्स, नवोन्मेष, धोरणकर्ते, संशोधक आणि उद्योजकांना एकत्र आणणारं इंडिया मोबाईल काँग्रेस हे भारत आणि आशिया खंडातलं सगळ्यात मोठं डिजिटल तंत्रज्ञान, दूरसंचार आणि माध्यम क्षेत्रातलं वार्षिक प्रदर्शन आणि चर्चासत्राचं व्यासपीठ आहे. या इंडिया मोबाईल काँग्रेसच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं मार्गदर्शन, त्यात चर्चिले गेलेले विविध मुद्दे आणि मोबाईल क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मिळालेली गती याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत.

0: श्रोते हो, भारतीय दूरसंचार विभाग आणि सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी संयुक्तपणे नवी दिल्लीतल्या यशोभूमी इथं आयोजित केलेल्या इंडिया मोबाईल काँग्रेसच्या 10व्या 4 दिवसीय आवृत्तीचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं. यावेळी मार्गदर्शन करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंडिया मोबाईल काँग्रेसच्या माध्यमातून डिजिटल कनेक्टिव्हिटीचा उल्लेख केला. मोबाईल फोन हे आता केवळ संभाषणाचं माध्यम राहिलं नसून त्यामुळे प्रवास, प्रतीक्षा आणि खर्चात कपात होऊन अधिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. हा तंत्रज्ञानाचा नागरिकांना मिळालेला सगळ्यात मोठा लाभांश असल्याचं प्रधानमंत्री यांनी सांगितलं. गेल्या काही वर्षात भारतानं ग्राहकापासून निर्मात्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. आता भारत अशा लक्ष्याच्या दिशेनं वाटचाल करतो आहे जिथं उत्पादन आणि डिझाईन भारतात तयार होईल, तसंच त्याचं तंत्रज्ञान आणि बौद्धिक संपदा देखील भारताचीच असेल, असंही प्रधानमंत्री म्हणाले.
1: इंडिया मोबाईल काँग्रेस के इस एडिशन में अब आप जो चर्चा करेंगे वो अगले दशक के रोडमैप को सशक्त करे और ये रोडमैप भारत के साथ ही पूरे विश्व के मोबाइल मार्केट को दिशा दे. बीते वर्षों में भारत ने कंज्यूमर से क्रिएटर बनने की यात्रा तय. अब भारत उस लक्ष्य की तरफ बढ़ रहा है जहां प्रोडक्ट डिजाइन भी भारत में होगा, उसकी टेक्नोलॉजी और आईपी भी भारत की होगी. इसके लिए हर जरूरी इंसेंटिव दिए जा रहे हैं, हर जरूरी रिफॉर्म्स किए जा रहे हैं. यानी टेलीकॉम सेक्टर में भी रिफॉर्म एक्सप्रेस तेजी से आगे बढ़ रही है. दशकों पुराने कानूनों को हम आधुनिक बना रहे हैं. टेलीकम्युनिकेशंस एक्ट के जरिए हमने मॉडर्न रेगुलेटरी फ्रेमवर्क बनाया. EGR और बैंक गारंटी जैसे स्ट्रक्चरल वंडर्स को रेशनलाइज, वंडर्स को वंडर्स में बदलने का काम भी हमारी तरफ से हो रहा है. और गति शक्ति संचार पोर्टल ने राइट ऑफ वे अप्रूवल्स को डिजिटल माध्यम से और तेज बनाया है. साथियों, भारत का सेमीकंडक्टर और सेमीकंडक्टर मैन्युफैक्चरिंग इकोसिस्टम भी रफ्तार पकड़ रहा. अभी तक 5 लोकेशंस पर कॉमर्शियल प्रोडक्शन भी शुरू हो चुका. इंडिया सेमीकंडक्टर मिशन के अगले फेज में हमारा फोकस पूरी सप्लाई चेन पर है. यानी भारत टेलीकॉम सेक्टर से जुड़े हर क्षेत्र में बड़े कदम उठा रहा है.
0: श्रोते हो, इंडिया मोबाईल काँग्रेसची यंदाची मुख्य संकल्पना अमर्यादित विस्तार ही असून या परिषदेमध्ये 5G, 6G, AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन या क्षेत्रांमध्ये भारताचं जागतिक स्थान बळकट करण्यासाठी अनेक महत्वाचे सामंजस्य करार करण्यात आले. यासोबतच सेमीकंडक्टर्स, सायबर सुरक्षा आणि क्वांटम कम्युनिकेशन यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर परिषदेत चर्चा करण्यात आली. याविषयी उद्योजक आणि डिजिटल इंडिया आणि स्टार्टअप इंडियाचे अभ्यासक अमित बागवे यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली. श्रोते हो, मोबाईल हा आता केवळ संपर्क साधण्याचं साधन राहिलेलं नाही. याद्वारे आता डिजिटल पद्धतीनं व्यवहार करणं, डिजिटल साक्षरता, सायबर सुरक्षा आदींसाठी त्याचा वापर करता येतो. याबाबत परिषदेत झालेल्या चर्चेबद्दल बोलताना अमित बागवे म्हणाले,
2: आज देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये 5G नेटवर्क पोहोचल्याचं पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे. देशात 5.5 लाखांहून अधिक 5G बेस स्टेशन कार्यरत असल्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्याचा सामान्य माणसाला काय फायदा? तर एक लक्षात घ्या की ग्रामीण भागात एखादा विद्यार्थी असेल किंवा जे शिक्षक ऑनलाईन चांगलं शिकवत आहेत ते योग्य प्रकारे त्या विद्यार्थ्याला त्याचा फायदा होऊ शकतो. छोट्या दुकानातला एक व्यापारी आहे, त्याला वस्तू विकायच्या आहेत, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा UPIच्या माध्यमातून त्याचं काम सोपं होत आहे. शेतकरी असेल तर त्याला मोबाईलवरून सरकारच्या योजना कळणार आहेत. त्याच्यामुळे काय होतं की शहर आणि गाव आहे याच्यामधलं जे अंतर आहे, ज्याच्यामध्ये आपण दरी म्हणतो, ती कमी होण्याची एक संधी निर्माण झालेली आहे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजेच काय, डिजिटल पेमेंट आहे, सरकारी योजनांचे थेट लाभ आहेत त्याचं असतात, तर याच्यामुळे काय सोपं झालेलं की डायरेक्ट ह्या इंटरनेटच्या आणि मोबाईलमुळे लोकांपर्यंत ते डायरेक्ट पोहोचू शकतं. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात काय सांगितलंय की 50 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरित झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर काय पुढे की सुधारणा काय होते की याचा डिजिटल सुरक्षेशी काय आपला संबंध आहे. तर एक लक्षात घ्या की आज आपण मोबाईलवरून पैसे पाठवतो, बँकिंग चालवतोय, आपली वैयक्तिक माहिती शेअर करतोय, तरी माहिती सुरक्षित आहे का याच्यासाठी सुद्धा आपल्याला विचार करायला पाहिजे. सो इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये सायबर सुरक्षा, डिजिटल फसवणूक आणि डीप फेक ह्या जे विविध आव्हानांना आपण सध्या तोंड देतोय त्याच्याबद्दल सुद्धा बोललं गेलेलं आहे. म्हणजेच काय होतं, जर आपण बघितलं तर एखाद्या व्यक्तीचा बनावट आवाज बनवून त्याच्या नातेवाईकडून पैसे मागितले जातात, किंवा एखाद्या व्यक्तीचा खोटा व्हिडिओ, म्हणजे त्या व्यक्तीने असं बोललेलं नसतं, केलेलं नसतं, तसा एक खोटा व्हिडिओ पसरवला जातो, ज्याला आपण डीप

0: ठीक म्हणतो, त्यामुळे ह्या तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो डिजिटल साक्षरता आणि सावधगिरी करण्यासाठी सुद्धा करणं आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त दूरसंचार कायद्याचे आधुनिकीकरण आहे, स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन देणे आहे आणि सायबर सुरक्षेचं बळकटीकरण आहे, हे सुद्धा महत्वाचे मुद्दे आहेत. त्याच्यानंतर जसं आपण म्हटलं की स्टार्टअप मध्ये काय, याच्यामध्ये म्हणजे जे नवीन व्यवसाय चालू करतात, पहिल्यांदा व्यवसाय करतायत, तर त्या स्टार्टअप मध्ये काय संधी आहेत हे सुद्धा आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. तर एक लक्षात घ्या की व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठं कार्यालय पाहिजे किंवा मोठं दुकान पाहिजे, खूप पैसे पाहिजे, मोठमोठ्या ठिकाणी मी पोहोचलं पाहिजे लोकांपर्यंत, असं नाही. आजकाल मोबाईलमुळे आपला बिझनेस एकदम सहज सोपा झालेला आहे. काय पाहिजे असतं, एक मोबाईल, इंटरनेट आणि डिजिटल साधनं मिळाली तरी आज गावागावांमध्ये लोक व्यवसाय चालू करत आहेत. समजा एखाद्या तरुणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, तो ऑनलाईन सेवा देतोय, डिजिटल उत्पादनं विकतोय. म्हणजे काय असतं, कधी कधी पीडीएफ बुक बनवून तुम्ही विकू शकता की तुम्ही व्हिडिओ बनवू शकता, कोर्सेस विकू शकता, तर अशा गोष्टी तुम्ही ऑनलाईन देता किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एखादी नवीन सेवा तुम्ही विकसित करू शकता. तर अशा नवकल्पनांना प्रोत्साहन देण्या दृष्टीने इंडिया मोबाईल काँग्रेसची व्यासपीठ ही खूप उपयोगी आहे आणि याच्यातून जो स्टार्टअप इंडिया संकल्पना जी राबवलेली आहे सरकारने, त्याच्यासाठी सुद्धा ही इंडिया मोबाईल काँग्रेस उपयोगी पडू शकते.
1: श्रोते हो, मोबाईलचा वापर करता ते उत्पादक आणि निर्यात करता म्हणून भारतानं मोबाईल तंत्रज्ञान क्षेत्रात मारलेली मुसंडी आणि या डिजिटल क्रांतीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मिळत असलेली बळकटी याविषयी ज्येष्ठ अर्थतज्ञ उदय तारदाळकर यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.
2: गेल्या 10 वर्षांमध्ये भारतात मोबाईल फोन हे केवळ एक संवादाचं साधन न राहता बँक असतील, शाळा असतील, आरोग्य केंद्र, बाजार, सरकारी सेवा या सगळ्या एकत्रित केल्या तर त्याचा एक माध्यम बनलंय. आपण डिजिटल इंडियाची एक सर्वात मोठी त्रिवेणी म्हणतो की जॅम त्रिवेणी, त्या जॅम मध्ये अर्थातच सर्वात महत्वाचं म्हणजे जे पेमेंट गेटवे आहे युपीआय, त्याद्वारे भारत हा प्रत्येक तळागाळातल्या शेतकऱ्याकडे सुद्धा पोहोचलेला आहे. आधार कार्ड हा आपला बेस होता आणि अर्थातच त्याला त्याच्या भरीला जो मोबाईलनी सपोर्ट दिला तो अगदी अद्वितीय आहे. आणि जे आपण म्हणतो की मोबाईलच्या आधारे एक मोठं डिजिटल समावेशन झालं, एक प्रकारचं एक लोकशाहीकरण झालं असं आपण म्हणू शकतो. आजच्या घडीला जर आपण बघितलं की जो युपीआयच्या द्वारे जे व्यवहार होतात ते अगदी सुरुवातीला 2 करोड व्यवहार व्हायचे, ते आता तब्बल 24,200 करोड पर्यंत व्यवहार या 25-26 या वर्षात झालेत. म्हणजे त्याचा एक आयडिया आपल्याला येऊ शकते की आपण किती या मोबाईल वरती अवलंबून आहोत. आणि ह्या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर मार्च 2026 आकडेवारी प्रमाणे घरटी जवळजवळ 86% लोकांकडे एक स्मार्टफोन होता भारतात. भारत ही सर्वात मोठी लोकसंख्या असलेली जगातली एक नंबरची अर्थव्यवस्था आहे आणि ह्या इंटरनेटच्या द्वारे एक तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे अख्ख्या जगामध्ये ज्याला आपण म्हणतो की चिपेस्ट इंटरनेट सेवा आपल्याकडे आहे. म्हणजे अमेरिकेच्या तुलनेमध्ये म्हटलं तर आपल्यापेक्षा अमेरिकेमध्ये जवळजवळ 10 ते 15 पट पैसे जास्ती द्यावे लागतात. आणि एकूण युपीआयचा जर विचार केला आपण तर या युपीआयच्या प्रणालीमध्ये स्वस्त डेटा एक तर आपल्याला मिळतो आणि एकूणच ग्रामीण भागात मोठा विस्तार झाला. आता जर आपण विचार केला जर आपण जेन झी म्हणतो की एक नवीन जी पिढी आहे, ती नवीन पिढी जी आहे त्यांना एक कौशल्य शिक्षण असेल किंवा त्यांच्या ज्याला आपण म्हणू शकतो की एंटरटेनमेंटची साधनं असतील, म्हणजे अगदी सिनेमा किंवा पिक्चर बघणं किंवा थिएटर मधले शो बघणं, ऑनलाईन ऑर्डर देणं खाण्यापिण्याच्या, ह्या सगळ्या हे जे व्यवहार आहेत ज्याला आपण म्हणतो की आपण जो पाया बनवला मोबाईलद्वारे आणि युपीआयच्या द्वारे जे आपण पेमेंट करतो त्यामुळे सहज शक्य झाले. जसंच आपण आजच्या घडीला बघितलं तर जे इन्शुरन्स सेक्टर असेल, बँकिंग असेल, कॅपिटल मार्केट असेल, ते केवायसी करणं महत्वाचं असतं आणि आधार, ई केवायसी याच गोष्टीमुळे सहज शक्य झाले. आणि ह्या भरीला भारत सरकारने सुद्धा ज्याला म्हणतो प्रॉडक्ट लिंक इन्सेंटिव्ह म्हणजे PLI सारखी स्कीम जी आणली, ज्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगला खूप महत्व दिलं गेलं. आपण म्हणतो की आपण आत्मनिर्भर व्हावं, एकेकाळी आपण जवळजवळ 25,000 साधारण सेट्स हे मोबाईल इम्पोर्ट करायचो. आता भारत जगामध्ये मोबाईल उत्पादन करणारा 2 नंबरचा देश आहे आणि भारत चक्क आता साधारण 5.5 लाख कोटी इतके मोबाईल निर्यात करतो. म्हणजे स्वस्त डेटा तर आपल्याकडे आहे, शिवाय मोबाईलची चांगली सेवा आहे आणि युपीआयची त्रिवेणी, या व्यतिरिक्त मॅन्युफॅक्चरिंग मध्ये भारताने मोठी उभारती घेतली आहे.
1: श्रोते हो, शिक्षण, व्यापार, कृषी क्षेत्र, कॉर्पोरेट क्षेत्र आदी क्षेत्रात मोबाईल आणि डिजिटल क्रांतीचे काय लाभ होतात याविषयी बोलताना ज्येष्ठ अर्थतज्ञ उदय तारदाळकर यांनी सांगितलं.
2: डिजिटल साक्षरता आपल्याकडे झाली आणि जी उपकरणं महागडी होती ती स्वस्त झाली. आता साधी गोष्ट आपण जर बघितलं तर मोबाईलच्या द्वारे शिक्षण घेणं सोपं झालंय. सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की सगळ्याच ठिकाणी ऑनलाईन कार्यक्रम चालायचे, मग ते शिक्षणाचे असतील, मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या मिटिंग असतील, मोबाईलमुळे तर चक्क आता कुठल्याही सूची

0: प्रसिद्ध कंपनी म्हणजे लिस्टेड कंपनीला जर त्यांची वार्षिक सभा घ्यायची असेल सगळ्या सभासदांची तर ती चक्क ऑनलाईन घेता येते. अर्थात त्यासाठी सर्व प्रणाली आहे ज्याच्यामध्ये कंट्रोल ठेवला जातो. त्यामुळे ह्या सगळ्या मोबाईलने जी मुसंडी मारली मोबाईलची वापराची तो सर्वसामान्यकडे पोहोचलेली आहे. तसंच आरोग्याचा विचार केला तर ई संजीवनी आहे, ई हॉस्पिटल, याद्वारे लसीकरण आणि या बऱ्याच सुविधा उपलब्ध होतात. आपल्याला माहिती की कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला जी लस मिळाली त्यात कोविन ए ऍप होतं आणि त्याद्वारे पूर्ण आपला डेटा अपडेट व्हायचा. त्यामुळे ज्याला आपण म्हणतो एक संचार जर करायचा असेल तर तो कंट्रोल ठेवून संचार कसा करायचा याची एक महत्वाची उपलब्धी तेव्हा होती. शेती आणि व्यापाराचा विचार केला तर शेतकऱ्यांना बाजारभाव, हवामान याविषयी सल्ला मिळतो. छोटे उद्योजक असतील अगदी एमएसएमई सारखे तर त्यांना ओएनडीसीच्या माध्यमातून जी डिजिटल बाजारपेठ उपलब्ध झाली आहे त्यामुळे ते आपला माल तिकडे विकू शकतात. आणि आपल्याकडे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे डिजी लॉकर आहे जो मोबाईलच्या आधारे जिकडे तुम्ही तुमचे सगळी प्रमाणपत्र स्टोअर करू शकता. आधार, पॅन, उमंग आणि ती वेळोवेळी ज्या ज्या संस्थेला पाहिजे असतील तिकडे तुम्ही त्यांना स्वतः ज्याला म्हणतो की अथॉरिटी देऊन उपलब्ध करू शकता. जेणेकरून तुम्हाला किंवा त्यांना कोणाला एकमेकांना न भेटता हे सगळे व्यवहार होऊ शकतात. म्हणजे शेती असेल, आरोग्य असेल, व्यापार असेल, शिक्षण, आर्थिक सेवा सगळ्या बाबतीत ह्या मोबाईलनी एक मोठी मुसंडी मारली आहे. आणि इव्हन कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला माहितीये की बँकिंग सेवा असेल किंवा कॅपिटल मार्केट असेल हे सगळं व्यवस्थित चालू होतं, एकही दिवस बंद नव्हतं. म्हणजे मोबाईलचा जो हा वापर आहे हा चांगल्या कारणांसाठी झालाय. हे सगळं करत असताना डिजिटल साक्षरता आणणं हे महत्वाचं आहे. आणि वेगवेगळ्या संस्था मध्ये सरकारी असतील, निमसरकारी असतील, एनजीओज असतील हे डिजिटल साक्षरता मोठ्या प्रमाणावरती सगळीकडे नेत आहेत. कारण त्यामध्ये कधी धोके पण असतात जी आपण बऱ्याच वेळा बघतो, सायबर गुन्हे होतात तर ते होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच आपला जो डेटा आहे त्याची गोपनीयता ठेवणे तेवढंच महत्वाचं आहे. आणि त्यासाठी डीपीडीपी ऍक्ट हा 2023 ला आणला गेला. आता जे नवीन ती कार्यप्रणाली त्याप्रमाणे मे 2027 पर्यंत हा डीपीडीपी ऍक्ट पूर्णपणे अंमलात होईल. आणि ज्याला म्हणतात कन्सेंट मॅनेजमेंट म्हणजे आपला डेटा कोणी वापरावा यासंबंधी आपण त्या समोरच्या संस्थेला आपल्याकडून कन्सेंट दिली जाते आणि त्याचा रेकॉर्ड ठेवला जाईल. म्हणजे त्या बाबतीत सुद्धा भारताने पावलं उचललीत.
1: श्रोते हो, भारतीय मोबाईल काँग्रेस परिषदेत जगभरातून शेकडो कंपन्या, हजारो उद्योजक आणि गुंतवणूकदारांनी हजेरी लावली, त्यामुळे भारतात थेट परकीय गुंतवणुकीला मदत मिळणार आहे. यातून देशातल्या स्टार्टअप्सना जागतिक स्तरावरील गुंतवणूकदार मिळून देशात नव्यानं उद्योग आणि रोजगाराच्या संधीत वाढ होणार आहे. एकूणच मोबाईल आणि सेमी कंडक्टर निर्मिती क्षेत्रात भारताचा आत्मनिर्भर बनण्यासाठीचा प्रवास हा इंडिया मोबाईल काँग्रेस सारख्या परिषदांमधील चर्चा आणि करारांद्वारे अधिक सुकर होणार आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन सीमा देसाई.

वृत्तविशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत. माझा आवार माझा शिवार

नमस्कार मंडळी, आजच्या माझा आवार माझा शिवार कार्यक्रमात मी दिनेश शळावतकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज रविवार भारतीय सौर दिनांक 19 अश्विन शके 1948 दिनांक 11 ऑक्टोबर 2026.

मंडळी आज ऐकूया कीर्तन. आख्यानाचा विषय आहे श्री यमाई देवी आणि कीर्तनकार आहेत मृदुला सबनीस. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. ऐकूया तर मृदुला सबनीस आणि सहकाऱ्यांचं कीर्तन श्री यमाई देवी या आख्यानावर.

केला होता. अत्तरांचा घमघमाट सर्वदूर पसरला होता. बसायला चांदीचे पाठ होते, सुंदर रांगोळ्या रेखाटल्या होत्या. हे सगळे जय्यत तयारी झाली आणि दुर्योधन श्रीकृष्णाची वाट बघत बसला. कारणही तसंच होत. श्रीकृष्णाला आपल्या बाजूने वळवण्यासाठी दुर्योधनाने राजमहालात अशी भव्य तयारी केली होती. त्याला वाटलं इतकी श्रीमंती आणि आदरातिथ्य पाहून श्रीकृष्ण प्रसन्न होईलच. उद्धव कृष्णाला म्हणाले, देवा चलावे, दुर्योधनाकडे भोजनाचं निमंत्रण आहे. श्रीकृष्ण हसले, म्हणाले, उद्धवा जायचे तर आहेच, चल माझ्या बरोबर. श्रीकृष्ण कुठे घेऊन आले हो उद्धवाला? तर विदुराच्या घरी. अचानक भगवंत आले म्हटल्यावर विदुरांच्या पत्नीला काय करूनी काय नको असं झालं. देव म्हणाले, आई फार भूक लागली आहे ग, खायला दे ना. आपल्या लाडक्या भगवंताला काय खायला द्यावं हेच त्यांना सुचेना. समोर केळी दिसली, श्रीकृष्णाला बसायला आसन दिलं. देव आले, आनंदाच्या भरात त्यांचं भानच हरपलं. केळी सोलू लागल्या खऱ्या, पण भक्ती प्रेमाच्या त्या अवस्थेत त्या केळ फेकून देत होत्या आणि साल मात्र देवाला भरवत होत्या. उद्धव हा सगळा प्रकार पाहत आहेत, त्यांना थांबवणार. इतक्यात भगवंताने उद्धवांना रोखलं. दुर्योधन करता पंच पकवानाचा सुग्रास असा भेद सोडून देव फळाचं साल अगदी आनंदानं खात होते. का माहिती आहे? त्यात भाव होता, संपूर्ण समर्पण होत, भक्तिप्रेम होत. देवाला तेच तर सर्वात प्रिय आहे. या भक्तीच्याच दोरीनं देवाला बांधता येतं, बाकी कशात ते सामर्थ्य नाही. म्हणूनच शिवदिन केसरी याच्या मूळ पदात म्हणतात, भाव धरारे आपुलासा देव करारे. या पदात शिवदिन केसरी आपल्याला देवाला आपलंस करण्याची मेघ सांगतात. देव माझा आहे असं आपण लाख म्हणू हो, पण देवानं आपल्याबद्दल हा माझा आहे असं म्हणणं हे खरं सार्थक. या जगात दोनच व्यसन कल्याणकारक आहेत, एक ज्ञानाची लालसा आणि दुसरं हरिपाद सेवनम व्यसनम. देवाच्या नामाचं व्यसन आहे का ते बघावं. नाम किती घेऊ आणि किती नाही असं झालं पाहिजे. तिसरी पायरी म्हणजे पिसेपण आणि न भुलवी. पिसेपण म्हणजे वेड, एखाद्या गोष्टीचं वेड लागणं. हे प्रेमाशिवाय घडत नाही. देवाच्या भक्ती प्रेमाचं वेड हे संतांना लागलं, त्यात ते बेभान झाले. पण खरं सांगू, तेच तर खरे भानावर होते. तरी अशा तीन गोष्टी आपल्यात आहेत का हे आपणच तपासावं. असतील तर या उत्कट भावाच्या आणि भक्ती प्रेमाच्या मागे देव लगेच ओढला जातो. अहो, हे सगळं जग परमात्म्याने व्यापलेलं आहे. सदा सर्वदा देव सन्निध आहे, तो अगदी आपल्या जवळच असतो. तो जितकी आपली काळजी घेतो ना, तितकं दुसरं कोणीही घेत नाही. बाकी जग ज्याला आपलं आपलं म्हणतं ते कसं आहे? तुका म्हणे जन धनासाठी घेते प्राण, हे सार्वकालिक सत्य आहे. पण देव आपलं रंग रूप संपत्ती काही पाहत नाही. एक शुद्ध भाव असेल तर धावून येतोच. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे असा अनुभव येतो. अहो समर्थत म्हणतात, देवाची भक्ताचा विसरू पडणार नाही. म्हणूनच म्हणतात की छंद लागावा, आवड असावी, प्रेम असावं, तर कोणावर? तर फक्त देवावर. देवीच्या कारुण्याबद्दल आद्य शंकराचार्य म्हणतात.

अहो ते आपली आईच आहे. भारतात 51 शक्तीपीठ आहेत, त्यातलं महाराष्ट्रात 3.5 आहेत. कोल्हापुरम महास्थानम यत्र लक्ष्मीः सदा स्थिता, मातुःपुरम द्वितीयं च रेणुकाधिष्ठितं परम, तुलतापुरम तृतीयं स्यात् सप्तशृंगं तथैव च. आजही देवी या सगळ्या स्थानांमध्ये जागृत अवस्थेत आहे. भक्तांसाठी धावून येते, प्रसंगी आई वरून पदराखाली घेते, तर कधी चामुंडा मधून वाईटाचा नाश करायला शिकवते, अन्नपूर्णा बनून सगळ्यांची काळजी घ्यायला शिकवते, सरस्वतीच्या रूपात ज्ञानाचं महत्व सांगते, दुर्गा बनून संकटाशी लढण्याचं बळ देते, लक्ष्मीच्या रूपात समृद्धी आणते. तिच्याशिवाय कशालाही अस्तित्व नाही. समर्थ म्हणतात, अनंत युगाची जननी राम तुळजावरदायिनी, तिचे स्वरूप उमजोनी समजोनी राहे तो ज्ञाता. अशा ममतेचं, कारुण्याचं, अपार शक्तीचं, सामर्थ्याचं, सौंदर्याचं प्रतीक असणाऱ्या देवीची भक्ती करायची नाही तर कोणाची हो करायची? म्हणून शिवदिन केसरी म्हणतात, भाव धरारे अपुलासा देव करारे. मग आता देवाला आपलंस करायला आपण काय करायला हवं? थोडक्यात सांगायचं तर देवाला अनन्यतेने शरण जाणं आणि चांगलं आचरण ठेवणं. भगवंताचा दास होण्यात जे भाग्य आहे ना, ते जगाचा मालक होण्यात नाही. भक्ती ही खूप सुंदर आणि आस्वाद्य आहे, ती उरकल्यासारखी करू नये. भक्ती म्हणजेच प्रेम. प्रेमात एक नियम असतो, ज्याच्यावर प्रेम त्याला आवडेल असं वागणं. मग जर देवावर प्रेम असेल तर त्याला आवडेल ते करावं. उपासनेत नित्यनेम महत्वाचा असतो. गंमत अशी की जेवण, नोकरी, घरकाम, दूरदर्शन यांचा नित्यनेम कधी चुकत नाही. खंड पडतो तो नेमका उपासनेत. नोकरी वाचून अडतं, जेवणा वाचून अडतं, तसं भगवंताशिवाय अडायला हवं. आयुष्यातल्या दुःखासाठी लोक बादल्या बादल्या पाणी रडतात, पण भगवंतासाठी कोणी टिपू सुद्धा गळायला तयार नसतो. आता प्रश्न उरतो की या सगळ्याचा विचार आजच्या काळातल्या आम्ही पुढारलेल्या मानवानं का करावा बरं? तर आजची परिस्थिती अशी आहे की माणसाला मंगळावर वस्ती आहे का नाही माहिती आहे, पण स्वतःच्या भावनांविषयी अज्ञान आहे. मला राग का येतो? भीती का वाटते? विचार कुठून येतात? वाईट विचार का थांबवता येत नाही? पैशाचा लोभ कमी का होत नाही? रागावर ताबा का ठेवता येत नाही? हे रोज सतावणारे प्रश्न आहे. कितीही शिकलो, पैसे कमावले, पण याची उत्तर मिळाली नाही तर मनाला शांतता लाभणार नाही. स्वतःची ओळख पटल्याशिवाय खरा आनंद नाही. हा आनंद मिळवायचा असेल तर आज महाराज जे सांगतात तोच मार्ग चुखळायला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, भाग्यवंत म्हणे तया शरण गेले पंढरी राया. असे झाले तर काय होते? तर आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या अशी अवस्था प्राप्त होते. सगळीकडे फक्त पांडुरंग. काय आनंद असेल होतो? आनंदले मन प्रेमे पाझरते लोचन. आणि मग काय होते? तर देव आणि भगवंत हे द्वैत उरतच नाही. सतत देवाचं चिंतन केल्यामुळे आपण देवाशी एकरूप होतो. जिकडे तिकडे भरलेला देव दिसायला लागतो आणि त्यातच दुर्लभ अशा नरजन्माचं सार्थक होत. असं कोणाचं हो झालं? तर ते उत्तरंगात बघूया. उत्तरंगाकडे वळण्याच्या आधी 2 क्षण देवीचं नामस्मरण करूया.

अहो सर्वत्र लगबग सुरू होती. प्रत्येक जण आपापल्या बरोबर छोट गाठोड घेऊन निघालं होत. खर तर खरी शिजोरी होती देवावरच्या प्रेमाची, श्रद्धेची आणि भक्तीची. त्याच्यावरच्या श्रद्धेचा ठेवा बरोबर असताना बाकी कशाची गरज ते काय हो. याच भावानं पाऊलं आता मंदिराच्या दिशेनं निघाली होती. झर झर झर झर पाऊलं टाकत सगळेजण निघाले. का म्हणून विचारताय? अहो प्रत्येक जण वर्षभर याच दिवसाची तर वाट बघत होता. अगदी उत्साहानं आनंदानं सगळेजण निघाले. जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी असं पांडुरंगाचं नाम सगळ्यांच्या मुखात होत. मंदिरापाशी एकत्र जमून सगळे पंढरीला निघणार होते. असा नामघोष ऐकू आला आणि हिची पावलं तिकडे वळणार नाहीत असं कसं होईल बरं. शेजारपाजारचे सगळे निघाले ही पण आनंदात बाहेर पडली. पण इतक्यात पावलं थबकले. घरी पतिराज नाहीत, त्यांना सांगितल्याशिवाय कसं जायचं. घरीही निरोप द्यायला इतर कोणी नाही. काय करावं बरं, सगळे वारीला चालले. आता याही वर्षी जातरी येणार नाही का.

मनात असूनही काही वेळा हवं ते घडत नाही हे ती अनुभवत होती. पांडुरंगाच्या दर्शनाला प्रस्थान करणाऱ्या वारकऱ्यांची पाठमोरी आकृती ती पाहत होती. डोळ्यात टचकन पाणी आलं. हळूहळू नामघोषाचा आवाज ऐकू येईन असा झाला, पण मनात मात्र त्याच्या नामाशिवाय कसलाच विचार नव्हता. देवाला प्रार्थना करू लागली, पांडुरंगा कधी दर्शनाला बोलावतेस? याही वर्षी जाता आलं नाही, योग दिसत नाही. असा विचार करत जड पावलांनी घरी आले. साश्रुनयनांनी देवासमोर बसली. तिने सांजेची वेळ झाली. पंढरीस राहू दे, पण आपल्या कुलदेवतेच्या यमाई देवीच्याही दर्शनाला जाता आलं नाही. या विचारात गढून गेले असतानाच पतिराजांची स्वारी घरी आली. हात पाय धुवून तेही देवघरात आले. हिचं लक्षच नव्हतं. काय हो, आज लक्ष कुठे? कसल्या एवढ्या विचारांमध्ये घडलेल्या आहात? हिनं सगळं सांगितलं. अहो पंढरी राहू द्या, आपल्या कुलदेवीच्याही दर्शनाला गेलेलो नाही. आता काहीही झालं तरी दर्शनाला जायचंच. अग जाऊया की? पण मनात आल्यावर लगेचच कसं जमेल? अजून शेतीची सारी कामं राहिली आहेत. त्यानंतर नक्की जाऊया बरं. मग झालं की नाही? हिला इतका आनंद झाला. माघी पौर्णिमेला उत्सव असतो तेव्हा देवीला जाऊ असं ठरलं. मंडळी, ज्या दोघांमध्ये हा संवाद चालू होता ते होते तरी कोण आणि कुठले? औंध जवळील किन्ही ग्रामामध्ये त्रिंबकपंत नावाचे एक कुलकर्णी राहत होते. त्यांची भार्या लक्ष्मीबाई. पहाटे लवकर उठावं, स्नान संध्या पूजादी कर्म करून चावडीवर जावं, दुपारी भोजनाला घरी यावं, कुठं कीर्तन प्रवचन असेल तिथं जावं असा दिनक्रम चाले. आणि म्हणता म्हणता माघ महिना उजाडला. लक्ष्मीबाईंनी सर्व तयारी करून ठेवली. हिरवी साडी, हिरवा खण, ओटीचं साहित्य घेतलं, शिधा बांधून घेतला, स्वतः जरीचं लुगडं नेसल्या, नाकात नथ घातली आणि प्रसन्न मुद्रेनं आनंदानं त्र्यंबक पंतांबरोबर औंधला निघाल्या. देवीचं ते मनोहारी रूप डोळ्यात साठवत होते. आजूबाजूला लोक होती, पण त्या गर्दीतही त्यांना सर्व गोष्टींचा विसर पडला. देवीचं ते रूप मनात साठवत नतमस्तक होत होते. श्रोते हो, दर्शन घेणं म्हणजे फक्त पाहणं नव्हे, तर त्या चैतन्याची ओळख होणं, अनुभूती येणं, अंतरीच्या चैतन्याची जाणीव होणं, आणि इकडे हेच घडत होत. लक्ष्मीबाईंनी हळदी कुंकवाचा मळवट भरला, देवीची ओटी भरली, डोळे भरून आले, प्रार्थना केली,

जगदंबे घरात सार काय आहे पण पोटी मूल नाही ग, तेव्हा कृपा कर पोटी मूल होऊ दे, तुझी भक्ती करणारा मूल आमच्या पोटी घाल देवी। त्र्यंबक पंतांनीही हात जोडले, आई इतक्या वर्षात आलो नाही पण आता 12 वर्ष मी रोज सकाळी येऊन तुझं दर्शन घेणार आणि मगच अन्न ग्रहण करणार असा निश्चय केला आणि त्याप्रमाणे रोज पूजा अर्चा आटपून हे देवीच्या दर्शनाला जात। 10 मैल अंतर चालायचं, तिथे देवीचं दर्शन घ्यायचं, ध्यान करायचं, रोज 3-4 तास लागायचे। ऊन वारा पाऊस या कशा कशानं यांचा नेम मोडला नाही। तब्येत बरी असो नसो यात खंडमुनी पडलाच नाही। एखादा नेम करणं आणि तो चालू ठेवणं सोपं नसतं। आपला नेम होतो आणि दुसऱ्या दिवशी मोडतो, पण यांचं असं झालं नाही। 11 वर्ष हे व्रत आणि उपासना मोठ्या श्रद्धेनं अव्याहतपणे चालू राहील। देवभावाचा भुकेला असतो श्रोते। त्र्यंबक पंतांच्या निष्ठेची परीक्षा घ्यायचं देवीनं ठरवलं। भक्ताची परीक्षा देव घेतोच। काळ अनुकूल असताना सगळं करणं एक वेळ सोपं असतं, पण कठीण काळातही नेम न मोडणं हीच तर खरी परीक्षा। लक्ष्मीबाईंना देवीच्या आशीर्वादानं दिवस राहिले। या दोघांचा आनंद गगनात मावेना। घरात जणू चैतन्य नांदू लागलं। दिसामासानं गर्भ वाढू लागला। लक्ष्मीबाईंचा चेहरा तेजपुंज दिसू लागला। घरात या दोघांशिवाय इतर कोणी नाही, तेव्हा हिची काळजी घ्यायला कोणीतरी हवं। त्या विचारांनी त्र्यंबक पंतांनी आपल्या बहिणीला म्हणजे अक्काला कोल्हापूरला निरोप पाठवला। तिनंही बजावलं की मी नक्की येईन, बरं मला बोलाव। आता ऐन वेळेला गंमत झाली। काय घडलं हो? एका इसमा बरोबर

निरोप धाडला पण झालं वेगळंच. अक्का अंथरुणावरून उठूही शकत नव्हत्या. आजारपण वाढतच चाललं होत. म्हणाल्या, बाळंतपण करीन म्हटलं होतं खरं, पण काय करू, जागचा उठताही येत नाही. कसं होणार आता सगळं? देवीला प्रार्थना करते की सगळं नीट होऊ दे. डोळ्यात पाणी आलं, पदरानं डोळे पुसले आणि इकडे हे दोघे अक्कांची वाट बघत बसले. ती नक्की येईल याची खात्रीच होती, पण झालं निराळ. आता सतत लक्ष्मीबाईंसोबत थांबणं हे पंतांनाही शक्य नव्हतं. दिवस भरत आले होते. या सगळ्यात सेवेत खंड पडणार का? 12 वर्ष होत आले, एकही दिवस या सेवेत खंड पडला नाही. देवी परीक्षा बघते, कोणी नाही आलं तरी देवी आहे पाठीशी, ती सगळं सांभाळून घे. तिच्या सेवेत खंड पडू देणार नाही. तिच्याच कृपेनं तर सगळं घडतंय. तिच्यावर भार सोडला, शेजारच्या काकूंना सांगून ठेवलं आणि 12 वर्षांच्या नियमाचा शेवटचा दिवस उजाडला. आपल्या पत्नीला एकटीला सोडून जावं याच्यासाठी त्यांचं मन माने ना हो, पण देवीवर पूर्ण विश्वास होता. देवीचं नाव घेतलं, पत्नीला म्हणाले, हे बघ, मी जातो आणि लगेच येतो. आजचा एक दिवस गेला ना की वर्ष पूर्ण होईल, 12 वर्ष पूर्ण होतील. शेजारीही सांगून ठेवलं, तेव्हा काळजी करू नकोस. त्र्यंबक पंत निघाले आणि दुप्पट वेगानं चालू लागले. काही काळ गेला आणि लक्ष्मीच्या पोटात दुखू लागलं. कळा सुरू झाल्या, ती तळमळत होती. तिचा आवाज ऐकून शेजारच्या काकू येणार इतक्यात त्यांच्या घरच्यांनी त्यांना थांबवलं. पहिली वेळ आहे आणि त्यातून इतक्या वर्षांनी मूल होत आहे, तेव्हा काही कमी जास्त झालं तर तुला दोष लागेल, कशाला पडतेस यात? इकडे पंतांनी देवीचं दर्शन घेतलं. आता निघणार तोच विजांचा कडकडाट झाला आणि एकाएकी मुसळधार पाऊस सुरू झाला. गडावरचा पाऊस त्यातून येणं अशक्य होत. लक्ष्मीबाईंचा त्रास आणखीन वाढला, सहन होईना. देवीला प्रार्थना करू लागल्या, इतर कोणी नसलं तरी देव कायम सोबत असतो. इतक्या अनन्यतेनं हाक मारली आणि आवाज कानी आला, वहिनी, अग वहिनी, मी आले ग. डोळे किलकिले करून पाहिले, अक्का आलेल्या दिसल्या. काही बोलण्याचे त्राण नव्हतेच. अक्कांनी डोक्यावरून हात फिरवला, बाळंतपण केलं. लक्ष्मी बाळाकडे बघू लागली. इतकं गोंडस बाळ ज्याच्यासाठी इतकी वर्ष तिनं वाट बघितली. देवीला हात जोडले, डोळ्यातून अश्रू येऊ लागले. अक्का म्हणाल्या, अग वहिनी, आता कसली रडतेस, रडू नकोस आणि काही काळजीही करू नकोस. बर, मी आहे ना, तुझी सगळी काळजी मी घेईन. दादाही येईल आता. मी नदीवर जाऊन येते, आल्यावर स्वयंपाकाचं पाहते. तू इथेच बाळासोबत निजून राहा. बर. लक्ष्मी बाळाकडे पाहत शांतपणे निजली. इकडे आभाळ उघडलं, पंत लगेच निघाले, वाऱ्याच्या वेगानं धावत आले. लक्ष्मी, अग लक्ष्मी, कुठे आहेस ग? आवाज ऐकला मात्र लक्ष्मीला इतका आनंद झाला. पंतांनी पुत्रमुख पाहिलं, मुलाला अलगद उचललं, छातीशी धरलं. देवीनं आपलं ऐकलं, तिच्याच कृपेनं सगळं नीट पार पडलं. मन भरून आलं हो. लक्ष्मीबाई सांगू लागल्या, अहो ऐकलत का, अक्का आले आहेत. अक्का, त्यांनीच तर केलं बाळंतपण. किती किती काळजी घेतली माझी म्हणून सांगू, देवीनंच त्यांना धाडलं हो. नदीवर गेल्या आहेत. पंतांना विश्वास बसेना, अक्काची प्रकृती चिंताजनक होती, ती कशी येईल? तिला शोधायला नदीवर गेले, हाका मारल्या, गाव भर विचारू लागले. अहो, माझी अक्का आली आहे का हो? तिला पाहिलं का? कुठे गेली बरं ती? कोणीही तिला पाहिलं नव्हतं. आता मात्र शंका आली की ती अक्का नव्हती. माझ्या पत्नीला यातनं जिनं बाहेर काढलं, ती देवी शिवाय, माझ्या यमाई शिवाय दुसरं कोणी असूच शकत नाही. तसेच धावत धावत धावत धावत गडावर गेले. देवी समोर गेले आणि म्हणाले, आई जगदंबे, अग इतकी वर्ष मी न चुकता तुझी सेवा केली, तू माझी लाज राखरीस करी, पण तुम्हाला भेटली नाहीस गाई. आता तू जर मला दर्शन दिलं नाहीस तर मी इथे डोकं आपटून प्राण देईन. आई, तुला पाहण्यासाठी, तुझं दर्शन घेण्यासाठी मी आसूसलो आहे ग. या डोळ्यांना एकदा तरी तुला पाहू दे, तुझं दिव्य रूप मला पाहू दे. आई आई, माझ्यासाठी ये ना ग, एकदा तरी ये ना ग. इतक्या कळवळून लेकरू प्रार्थना करत तेव्हा येणार नाही का हो? पंतांनी डोळे मिटलेले होते आणि आवाज आला, त्र्यंबका, डोळे उघडले तर समोर काही दिसेच ना, कारण दिव्य अशा सहस्र सूर्यांच्या प्रकाशानं तो गाभारा व्यापून गेला होता. त्यांना काहीच दिसेना. थोड्या वेळाने दृष्टी स्थिर झाली आणि पाहिलं तर प्रत्यक्ष देवी यमाईने त्यांना दर्शन दिलं. त्र्यंबका, तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न झाले. अखंडितपणे तू माझी सेवा केलीस, तुझा शुद्ध भाव कधीही ढळला नाही. तेव्हा काळजी करू नकोस, मी सदैव

पाठीशी उभी राहील. शुद्ध भाव आणि भक्ती हेच देवाला प्रिय असते. तो सदा सर्व काळ आपल्या जवळ असतोच, पण भगवंत आपल्या जवळ आहे हे ओळखता आलं पाहिजे. आणि ते ओळखता आलं की आपलं जीवन धन्य होत. ते होण्यासाठी मात्र जे शिवदिन केसरी आज आपल्याला सांगतात तेच मनी बाळगायला पाहिजे.

श्रोतेहो आत्ताच आपण मृदुला सबनीस आणि सहकाऱ्यांचं कीर्तन ऐकलं. श्री यमाई देवी हा त्यांच्या आख्यानाचा विषय होता. निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. आज हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत सकाळी 6:40 कृषीवाणीमध्ये. पशुरोग निदानामध्ये सिरम बायोकेमिस्ट्रीचं महत्त्व याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी संध्याकाळी 7:30 असेल राज्यस्तरीय प्रसारणात आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे कार्यक्रम. उद्याच्या कार्यक्रमांमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत निरोप द्या. नमस्कार.

0: शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात। शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान आधुनिक पद्धती बाजारपेठ मूल्यवर्धन शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट।
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
1: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा।
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार।
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे मार्गदर्शन तज्ञांचे।
2: रात्रीचे 8:01 झालेले आहे। ठीक 8

संत विष्णूचा संत भक्तिपद आपण ऐकलं. उषा मंगेशकर यांच्या आवाजात, संगीत यशवंत देव यांचं होतं. 8:05 होत आहे. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रोज नव्यानं उद्भवणाऱ्या आव्हानांवर तोडगा शोधण्याची गुणवत्ता आणि क्षमता भारतीय तरुणांकडे असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. तमिळनाडूत 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ. काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरासह सर्वत्र विधिवत घटस्थापना. आणि ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिद्धूची 10 मीटर एअर पिस्तल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी. भारतीय युवा वर्गाकडे जगात रोज नव्यानं उद्भवणाऱ्या आव्हानांवर तोडगा शोधण्याची गुणवत्ता आणि क्षमता असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ते आज चेन्नईत जयगोपाल गरुडी

या हिंदू विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात बोलत होते. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात युवा पिढी महत्वाची भूमिका बजावेल असं ते म्हणाले. भारतात तरुणांसाठी प्रचंड संधी उपलब्ध असून तरुणांनी आपली क्षमता ओळखून देशाच्या विकासात योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज IIT चेन्नई इथं 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली. रस्ते आणि रेल्वे वाहतूक, बंदरं, पेट्रोलियम आणि वैज्ञानिक संशोधन अशा प्रकल्पांचा यात समावेश आहे. या प्रकल्पांमुळे जोडणी वाढेल, उद्योग आणि व्यापाराला चालना मिळेल, राज्यातल्या युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे प्रकल्प तमिळनाडूच्या नागरिकांचं रोजचं आयुष्य सोपं करतील आणि राज्याच्या आर्थिक विकासाला हातभार लावतील असं ते म्हणाले. तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यावेळी उपस्थित होते. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत देताना आवश्यकतेनुसार निकषांच्या पलीकडे जाऊन निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ते आज नाशिक इथं ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ करताना बोलत होते. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार शक्य ती सर्व मदत करेल, अन्नधान्य पुरवठा

0: यावेळी उपस्थित होते. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत देताना आवश्यकतेनुसार निकषांच्या पलीकडे जाऊन निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ते आज नाशिक इथं ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ करताना बोलत होते. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार शक्य ती सर्व मदत करेल. अन्नधान्य पुरवठ्याची विशेष काळजी घेतली जाईल. शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजनांचे लाभ पोहोचवले जातील. जिरामजी योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील असं त्यांनी सांगितलं. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी आपलं पशुधन विकू नये असं आवाहन त्यांनी केलं.
1: आता या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कृपया आपलं गोधन विकू नका. राज्य सरकार तुमच्या सोबत जी चाऱ्याची व्यवस्था आहे त्याकरता जर आपल्याला आवश्यकता पडली तर मोठ्या प्रमाणात तशा प्रकारचे डेपो आपण सुरू करू, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण तयार करू आणि त्या माध्यमातून गोधनाला आणि गोवंशाला पाणी आणि चारा मिळाला पाहिजे हा प्रयत्न करू.
0: आज सुरू केलेल्या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात गावागावात जलसंधारणाची कामं हाती घ्यावीत असं आवाहन त्यांनी केलं. दुष्काळावर मात करण्यासाठी जलसमृद्ध गावं विकसित करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या अभियानाचा दुसरा टप्पा 11 ऑक्टोबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राबवला जाणार आहे. या कार्यक्रमादरम्यान समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं. राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार निर्मिती, गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचवणं, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पशुधनासाठी चारा पाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन राज्य सरकार करत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाला दिली. या पथकाबरोबर आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांना पुढचे 6 ते 8 महिने जास्त आधार देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या पथकाच्या संवेदनशील पाहणीमुळे दुष्काळाची तीव्रता केंद्र सरकारपर्यंत पोहोचायला मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मान्सूनच्या पहिल्या 2 महिन्यात चांगला पाऊस झाल्यानं यंदा विक्रमी उत्पादनाची अपेक्षा होती, पण पिकं फुलोऱ्याच्या अवस्थेत असतानाच पावसात सुमारे 2 महिने खंड पडला, त्यामुळे सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसला. कापूस, तूर, ऊस या पिकांवरही परिणाम झाला असं त्यांनी सांगितलं. पाण्याअभावी रब्बीची पेरणी होण्याची शक्यता कमी असून खरीप हंगामातलं नुकसानही भरून काढता येणार नाही, त्यामुळे रोजगार आणि अन्न सुरक्षेच्या योजनांच्या माध्यमातून नियोजन करून मदत दिली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य, जलस्रोतांचं पुनरुज्जीवन, पशुधनासाठी चारा पाण्याचं नियोजन याला सरकारचं प्राधान्य असल्याचं ते म्हणाले. दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलेले काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर आज हजर केल्यानंतर 1 वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका करण्यात आली. सुटका झाल्यावर त्यांनी दिल्लीत वार्ताहर परिषद घेतली. निवडणुकीत भाजपाला फायदा मिळावा म्हणून निवडणूक आयोग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे असा आरोप त्यांनी केला. पुन्हा आंदोलन करणार नाही अशा अर्थाचं कोणतंही हमीपत्र आपण दिलेलं नाही असं काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी नागपूर विमानतळावर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करण्यासाठी आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी परिसरातून ताब्यात घेतलं. परवानगी न घेता शिवाजी पार्कमध्ये आंदोलनासाठी जमलेल्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कालही पोलिसांनी मुंबईत विविध ठिकाणांवरून सुमारे 600 जणांना ताब्यात घेतलं होतं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शारदीय नवरात्रोत्सव आजपासून सुरू झाला. राज्यातल्या देवीच्या मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात घटस्थापनेचा सोहळा पार पडला. मुंबईत मुंबादेवी, काळबादेवी, ग्रामदेवी, महालक्ष्मी, शीतलादेवी, प्रभादेवी या देवीच्या मंदिरांमध्ये घटस्थापना झाली. अनेक ठिकाणी नवरात्रीनिमित्त दांडिया रास, गरबा आणि रामलीला कार्यक्रमांचंही आयोजन केलं गेलंय. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जनतेला नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात आज परंपरेप्रमाणे घटस्थापना विधी संपन्न झाला. मानाच्या तोफेची सलामी देऊन शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. आज पहिल्या दिवशी देवीची नंदादेवीच्या रूपात बैठी पूजा बांधण्यात आली. तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात आज विविध घटस्थापनेनं झाली. कल्लोळ तीर्थापासून डोक्यावर पाण्यानं भरलेले मातीचे घट घेऊन मिरवणूक काढण्यात आली. नांदेड जिल्ह्यातल्या माहूर गडावर रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. संपूर्ण

परिसरात फुलांची सजावट केली होती. नाशिक जिल्ह्यात सप्तशृंग गडावर आज दिवसभरात 75,000 भाविकांनी आदिमाया सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलं. इजिप्तमध्ये सुरू असलेल्या IASF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिधू यानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरलंय. थरारक अंतिम सामन्यात त्यानं 240.6 गुणांची कमाई केली आणि केवळ अर्ध्या गुणाच्या फरकानं सुवर्णपदक पटकावलं. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची सद्यस्थिती लक्षात घेऊन मेट्रो आणि रेल्वे सेवा सुरू करायचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले. तसंच या परिसरात इंटरनेट सेवा अखंडित राहतील याची खात्री करायचे निर्देशही न्यायालयानं केंद्र सरकारला दिले. आपल्या निर्देशांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई सुरू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. या प्रकरणात सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि कोणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. शांततापूर्ण मार्गानं एकत्र जमणाऱ्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं जाणार नाही. तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन करून फिरण्याची मोकळीक राहील असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. दिल्लीतल्या कालच्या आंदोलनादरम्यान मेट्रो आणि रेल्वे सेवांवरच्या निर्बंधांबाबत सर्वोच्च न्यायालयानं 9 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निर्देशांचं उल्लंघन झाल्यानं प्रथम दर्शनी न्यायालयाचा अवमान झाल्याचं दिसून येत आहे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. अॅडव्होकेट शैलेंद्रमणी त्रिपाठी यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या पीठानं आज विशेष सुनावणी घेतली. यानंतर काढलेल्या लेखी आदेशात प्रथम दर्शनी न्यायालयाचा अवमान झाल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं. केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन, दिल्लीचे पोलीस आयुक्त अनुराग कुमार आणि दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष डी तारा यांना न्यायालयानं नोटीस बजावल्या आहेत. या तिघांनी 13 ऑक्टोबरपर्यंत या प्रकरणी शपथपत्र दाखल करावं तसंच न्यायालयाच्या 9 ऑक्टोबरच्या निर्देशांच्या पालनाबाबत अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं म्हटलंय. पुढची सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे. गुजरातमध्ये आज नगरपालिका नगरपंचायती आणि पंचायत समित्यांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुका शांततेत पार पडल्या. गांधीनगर महापालिका, थरा महानगरपालिका तसंच ओखा नगरपालिकेसाठी निवडणूक झाली. यासोबत खेराळू, छोटा उदयपूर आणि बायड नगरपालिकेत काही जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या तर देवभूमी, द्वारका जिल्हा पंचायत, पाथडी तालुका पंचायत, सतलासाना आणि हारिस तालुका पंचायतीसाठीही मतदान झालं. जलजीवन मिशन अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 गावांमध्ये गावातल्या नळपाणी पुरवठा योजनेचं संचालन, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गट आणि ग्रामसंघांकडे देण्यात आली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा T20 क्रिकेट सामना आज इंदोर इथं सुरू आहे. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 14 षटकात 5 बाद 168 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रोज नव्यानं उद्भवणाऱ्या आव्हानांवर तोडगा शोधण्याची गुणवत्ता आणि क्षमता भारतीय तरुणांकडे असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. तमिळनाडूत 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ. काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तिपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. आणि ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिधूची 10 मीटर एअर पिस्तल प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: शोधे हो या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथं संपला.
1: काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात, ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

श्रोते हो AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 5:30 वाजले. आता सादर करीत आहोत भावधारा. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया जयवंत कुलकर्णी, शरद जांभेकर आणि मंडळी यांच्या